ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या मार्गक्रमणामध्ये असताना त्यांना अनेक अनुभव येत असतात, अप अँड डाऊन्स असतात. तर अशाच पद्धतीने आपण जाणून घेत असतो अशा विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जेणेकरून आपल्याला काही ना काही ते त्यातून मुद्दे मिळतील आणि त्या पद्धतीने आपल्यालाही पुढे जाता येईल. आपल्या समवेत आहेत आता श्री नागेश देवकाते. त्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. नागेश देवकाते यांनी 2013-14 तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होते. ते मूळतः राहणारे मंगळवेढा येथील आहेत आणि आता सध्या ते वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चिखली या ठिकाणी, चिखली पुणे या ठिकाणी इंडस्ट्री चालवतात. तेव्हा आपण नागेश देवकाते यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. नागेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: थँक्यू, नमस्कार.
1: नागेशजी, जसं आता मी सांगितलं की 2013-14 आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला या ठिकाणी होतात, पण एक असा विषय आहे की आपण आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकला नाही, तर ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण किमान आपले 3-4 वर्ष जे इथले तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले होते ते कसे गेले आणि आता ज्यावेळेस तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवताय तर त्यासाठी मग हे बॅरियर आलं नाही का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करणं किंवा नाही करणं? आणि याच माध्यमातून जे ऐकणारे सर्व युवा वर्ग असणार आहे त्यांना पण एक गोष्ट लक्षात येईल की माणसाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं. तेव्हा सर्वप्रथम तर आपलं स्वागत. आणि आपण म्हणजे साधारणतः 7-8-9 वर्षा नंतर पहिल्यांदाच येत आहे तेरणा कॉलेजमध्ये?
2: बऱ्याच वर्षांनंतर होते. मी तुम्ही पास आउट झाल्यानंतर ज्यावेळेस मी सोडलं कॉलेज त्याच्यानंतर पहिल्यांदा चालू आहे.
1: बर बर, तुम्हाला काय म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन?
2: म्हणजे पहिलं तर इम्प्रेशन भरून आलं होतं की इतके वर्ष इथं आम्ही स्पेंड केले होते, बराच एन्जॉय केला होता, एज्युकेशन होतं, स्पोर्ट्स मध्ये होतो, बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही स्टाफ होता. त्यांना बघून एक भारावून आलो होतो पहिल्यांदा. पहिल्यांदा आम्ही तर पहिले एक राऊंड मारला, पूर्ण कॉलेजमध्ये राऊंड मारला, स्टाफशी भेटलो, जे आमचे गुरु होते त्यांनी आम्हाला खूप साथ दिली होती, काही गोष्टी सांगितल्या होत्या आयुष्यामधले की बाबा नाही तुम्ही असं करा असं करा, त्या गोष्टी बऱ्याच म्हणजे त्या सगळ्या गोष्टी परत रिमाइंड झाल्या, सगळ्या रिकॉल झाल्या सगळ्या.
1: तुम्ही मूळता मंगळवेढ्याचे राहणार? मंगळवेढा म्हणजे काय तिकडे थोडंसं सांगा.
2: मंगळवेढा म्हणलं तर संतांची भूमी. म्हणजे महाराष्ट्रात एका शहरामध्ये 7 संत आहेत तर ते मंगळवेढा.
1: अच्छा.
2: म्हणजे ज्या काळामध्ये दामाजी संत, म्हणजे दामाजी पंत म्हणून जे आहेत ते प्रसिद्ध संत होते, त्यांनी धान्याचं कोठार दुष्काळामध्ये रिकामं करून दिलं होतं. अशी ती एक भूमी आहे. ज्वारी महाराष्ट्रात चांगली पिकते, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जिकडे जिकडे ज्वारी चांगली पिकते त्यापैकी ते. आणि एक नदीचा पण भाग आहे, सदन भाग आहे, ऊस शेती खूप चांगली आहे, साखर कारखाने भरपूर आहेत त्या एरियामध्ये.
1: अच्छा.
2: त्यामुळे सदन भाग आहे बऱ्यापैकी, असं म्हणू शकतो की सदन भाग आहे.
1: अच्छा. तुम्ही तिथं मंगळवेढामध्ये तुमचं सगळं जीवन गेलेलं आहे का? शालेय शिक्षण वगैरे बाकी?
2: शालेय शिक्षण माझं तसं मंगळवेढ्यात नाही झालं. माझं एक 9th मी मंगळवेढ्यात होतो, 10th पंढरपूर, परत सोलापूर, काही काळामध्ये पुण्यासाठी पुण्याकडे, असं म्हणजे माझं बऱ्याच ठिकाणी झालंय. असं 1-2 वर्ष इकडे, 2 वर्ष इकडे, असं.
1: बर. मग आता असं लहानपणापासून जसं तुम्ही म्हटलात की तुमचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं, असं काय तुमचं एम होतं इंजिनिअरिंग करण्याचं किंवा असं काही वेगळं?
2: नाही, तसं एम वगैरे काही नव्हतं. म्हणजे मी तसं बघितलं तर अपघाताने इंजिनिअरिंगला सगळे बोलतात, म्हणजे माझं माझी फॅमिली सदन फॅमिली, पण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर तसं काही नव्हतं. म्हणजे वडील खूप कमी शिकलेले होते, आई अंगठे बहादूर म्हणजे हाऊस वाईफ वगैरे होती, पण शिक्षणाकडे कल खूप होता. आईच्या म्हणजे फॅमिली होती तिकडे एज्युकेशनचा खूप हे आहे. म्हणजे माझं जे आजोबांचं जे गाव आहे ते पूर्ण बऱ्यापैकी 25-30 डॉक्टर आहे तिकडे.
1: अरे बापरे.
2: त्यामुळे आईचा कल होता की शिक्षणाकडे, वडिलांचा कल शिक्षणाकडे. वडिलांनी कसं की आम्ही जसं मोठं होत गेलो, टेन्थ वगैरे गेलो, तर मग आईला वगैरे सिटीमध्ये ठेवून, माझ्या दोन बहिणी एक लहान भाऊ होता, सगळ्यांना बाहेर शिकायला वगैरे. माझ्या लहान भावाला तो मला वाटतं फिफ्थ मध्ये असतानाच उस्मानाबादला शाळेला घातलं होतं, छत्रपतीमध्ये. तो तिकडे हॉस्टेल होता आणि मी इकडे होतो.
1: अच्छा.
2: असं म्हणजे तो एक शिक्षणाचा कल होता की बाबा चला अजून मुलांनी शिकायला पाहिजे असा एक कल होता. त्यामुळं इंजिनिअरिंगला यायचं म्हणजे की चला, त्यावेळेस इंजिनिअरिंगचं असं होतं की खूप मार्केटमध्ये होती क्रेज होती, आणि वडील म्हणले त्याला इंजिनिअरिंगला घेऊन टाकू. मी त्यावेळेस इंजिनिअरिंगला आलो. तसा आमचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा, थोडंसं मेकॅनिकल रिलेटेडच काही गोष्टी आमच्या घरातही त्या वावरल्या जायच्या, त्यातून मेकॅनिकल ब्रँच घेतली. मग मी पहिला एक तर डिप्लोमा कम्प्लीट केला होता, डिप्लोमा करून मी इकडं
1: इंजिनिअरिंग
2: पॉलिटेक्निक झालं होतं माझं. मी तर सेकंड इयरला घेतलं, सेकंड इयर थर्ड इयर चालू होतं माझं. थर्ड इयरमध्ये मला एक चांगला जॉब मिळाला.
1: बर.
2: म्हणजे मी म्हणजे मी एक वर्ष जॉब केला होता अगोदर डिप्लोमा नंतर. त्या काळामध्ये मला एका माझ्या सिनियर्सनी बोलवून घेतलं आणि मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे मला इकडे मी येऊन एक्झाम पण देत होतो, मधून सरांच्या सहकार्याने वगैरे, थोडस बऱ्याच स्टाफचं सहकार्य होतं. म्हणजे गुरुजन आहेत, वाघ सर असतील, लिंगे सर असतील, देशमुख सर असतील, बरं आता काही बरेच स्टाफ नाही येत आता, पण या सगळ्यांनी सहकार्य केलं की मी सांगितलं जॉब करतोय मी असं तसं. मग मला एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, मला म्हणजे मला अर्न करायचं म्हणून ते करायचं होतं असं काही नव्हतं ते, पण मला एक अपॉर्च्युनिटी होती आणि मला ग्रोथ तिथून मिळाली माझी. पण मला माहिती होतं की हीच माझा टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफचा. त्यामुळे मी थोडंसं म्हणलं की थर्ड मधून नाही पुढे झालं तरी कदाचित चालू शकेल असं वाटतं की आता मी आहे, व्यवस्थित आहे त्या ह्याच्यामध्ये. पण एज्युकेशन पूर्ण झालं असतं तर मला अजून एक माझी माझ्या ह्याच्यामध्ये एक डिग्री अजून प्रोफाईलमध्ये हे झालं असतं.
1: अच्छा. मग तुमचा पॉलिटेक्निक कुठं झालं? आणि
2: माझं एसपीएम पॉलिटेक्निक म्हणून झालं, कुमटे म्हणून सोलापूरमध्ये आहे. आता जे सध्या बीएमआयटी आहे त्यांची पहिलं कॉलेज म्हणजे ते.
1: बर बर. मग तुम्ही ज्यावेळेस इथं सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्हाला इथलं कसं तेरणा इंजिनियर कॉलेजचं तुम्हाला अवतरण कसं?
2: वाघ सरांचे जे वाघ सर आहेत माझे मामा आणि वाघ सरांचे वडील हे मित्र.
1: बर.
2: मग त्यांनी सहज जे मी ऍडमिशनसाठी बघत होतो, माझी बहीण आणि आम्ही दोघं एकत्र करायचा प्लान चालला होता, पण तिचं असं झालं की माझा नंबर दुसरीकडे लागला, मला जिकडे जायचं नव्हतं, आणि बहिणीचा नंबर सातारला लागला. पण ते घरापासून थोडंसं आम्हाला बरं होतं, जवळ होतं, म्हणून म्हणजे वडील म्हणले तिला तिकडे घेऊ, तुला बघू दुसरीकडे कुठेतरी. मग तेवढ्या तिकडे फोन झाल्यानंतर, निरोप मिळाल्यानंतर ते आम्हाला कळलं की इथे ऍडमिशन चालू आहेत, मग आम्ही इथे ऍडमिशन घेतलं.
1: मग तुम्हाला पॉलिटेक्निकच्या बेसवर जो जॉब भेटला आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे इंजिनिअरिंग पण करत होता, पण ते समजा कम्प्लीट नाही होऊ शकलं, तर तुम्हाला तो जॉब कसा भेटला, तिथला एक्सपिरियन्स कसा?
2: माझे सिनियर होते, एक वर्ष जॉब करत होते, त्यावेळेस एक कन्सल्टंट होते. ते ऍक्च्युली एका जर्मन कंपनीचे एक्स एमडी होते, रिटायर झाले होते, ते टेक्निकल सपोर्टसाठी त्या कंपनीत येत होते. मग त्याने एक चांगली अपॉर्च्युनिटी मला सांगितली एका कंपनीमध्ये की तू इकडे बघ. कारण की माझं कसं होतं की माझा असा नेहमी विचार असतो की मी एकाच पर्टिक्युलर फील्डमध्ये नाही करायचं मला. म्हणजे मी काही वेळेस क्वालिटीमध्ये काम केलं, प्रोडक्शनमध्ये केलं, परचेसमध्ये केलं, व्हेंडर डेव्हलपमेंटला केलं, मला असं वेगवेगळं करायचं होतं, जेणेकरून माझा प्लान हा व्यवसायाचाच होता. मग त्यामुळे तिथं बरीच व्हरायटी होती त्या कंपनीमध्ये. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो सेटअप होता त्यांचा, सीएनसी होतं, व्हीएमसी मशीनिंग होतं, प्लस बऱ्याच प्रोसेस ज्या ऍक्च्युली मेकॅनिकल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग ज्या बऱ्याच प्रोसेस लागतात, त्या बऱ्याच प्रोसेस तिथं इनहाऊस होत होत्या. त्यामुळे मला एक वाटलं की बाबा नाही, आता आपल्याला ह्या प्रोसेस सगळ्या शिकायला मिळू शकतील, तर आपण इथं कंटिन्यू करायला पाहिजे, आणि मी तसा डिसिजन घेतला.
1: अच्छा. मग हा जो तुमचा जॉब होता तो तुम्हाला कधी भेटलेला होता आणि किती वर्ष तुम्ही असं पद्धतीने जॉब?
2: मी 3 वर्ष केला तिथं.
1: अच्छा. म्हणजे हे तुम्ही 2013-14 11-12 दरम्यान तुम्हाला जॉब भेटला. अच्छा. मग 11-12 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जॉब केला आणि नंतर मग तुम्हाला असं कधी तुमच्या माइंडमध्ये आलं की तुम्हाला स्वतःची कंपनी टाकायला पाहिजे?
2: मला तसं मी 2017 आलो होतो.
1: बरं.

0: जसं कस्टमरच्या एंडला थोडंसं जास्त अप्रोच मिळाला तिकडून मला आलं की मी आत्ता चालू करू शकतो.
1: बरं,
0: मला चालू करायचंच होतं. मी तिथून तो ठरवलं आणि मी 20 चालू केलं. आफ्टर कोविड मी चालू केली कंपनी.
1: अच्छा, नाही पण तुम्ही साधारणतः 11-12 तुम्हाला जॉब लागलेला होता, म्हणजे तशा अर्थानं पाहायला गेलं तर एक सेक्युअर जॉब असं म्हणू शकतो की पॉलिटेक्निकच्या बेसवर, आणि तुमच्या घरची पण परिस्थिती सधन होती असं म्हटलं, तुम्ही आरामशीर जगू शकला असतात ना.
0: नाही तसं नाही, स्वतःच काहीतरी अस्तित्व असायला हवं ना. ठीक आहे, सदन आहे म्हणून आपण त्याच्यावरती हे न करण्यापेक्षा, आता माझ्या वडिलांची फील्ड वेगळी
1: आहे,
0: त्यांच्या शेती, ट्रान्सपोर्ट, वीटभट्टी असं व्यवसाय आहेत, पण मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं होतं, माझं अस्तित्व असायलाच हवं ना काहीतरी, त्यासाठी मग वेगळ्या माझ्या फील्डमध्ये आलो तुम्ही.
1: अच्छा अच्छा अच्छा, मग हे जे तुमची कंपनी आहे वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, तर हे वायबेक्स मशीन्स म्हणजे काय नेमकं, म्हणजे अर्थात मेकॅनिकल क्षेत्र रिलेटेड मशीन्स हा शब्द म्हटल्यामुळे पण
0: टोटल मेकॅनिकल प्रोडक्ट आहेत हे. फाउंड्री, ज्या फाउंड्रीज इंडस्ट्री आहे आपल्यामध्ये, इंडियामध्ये आहे, आउट ऑफ इंडियामध्ये आहे, प्लस स्टील प्लांट म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, ज्या लोखंड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, आपण सगळ्यांना जरी बऱ्यापैकी टाटा आणि जिंदाल नावं माहीत असतात, पण बऱ्यापैकी खूप कंपन्याज आहेत की स्टील बनवतात, त्याला एक वायब्रो फीडर लागतो, म्हणजे जे फर्नेस असतं ते तिथं 1500-1600 डिग्री टेम्परेचर असतं, तुम्ही मॅन्युअल स्क्रॅप टाकू शकत नाही. तिथं एक वायब्रोफीडर माझं असं एक मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2 टनापासून ते 30 टन पर्यंत स्क्रॅप तुम्ही त्याच्या मशीनमध्ये, माझ्या मशीनमध्ये टाकू शकता. आणि ते तुम्ही बाय एक पेंडंट असतो, पेंडंट थ्रू तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्सवरती उभारून माझी मशीन ऑपरेट करू शकता.
1: अच्छा, ओके.
0: त्यातनं काय होतं, एकतरी तुम्हाला ते हीट्स इतके असतात तिथे, इतकी हीट आणि टेम्परेचर वगैरे असतं की तुम्ही जास्त जवळ जाऊन काम नाही करतात, त्या दुसरी गोष्ट माणसाचं सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असू देत, त्यासाठी ती मशीन खूप इझी पडते, त्यामुळे ते एक स्क्रॅप फिडिंग मशीन म्हणतात त्याला.
1: ऍक्च्युली
0: वायब्रो फिडर पण म्हणतात, स्क्रॅप फिडिंग म्हणतात. दुसरी गोष्ट, आमचं कास्टिंग कुलिंग कन्व्हेयर्स आहेत, म्हणजे फाउंड्रीमध्ये कास्टिंग कूल करायला लागतं. दुसरी गोष्ट, तुमचं कास्टिंग एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन साठी नेण्यासाठी असं आमचे कन्व्हेयर्स आहेत. दुसरी गोष्ट, शेकआउट मशीन म्हणून एक असते, जे मोल्ड आणि कास्टिंग सेपरेट करते आणि सँड निघून जाते व्हायब्रेशन थ्रू, असे काही इक्विपमेंट आहेत. परत मोनोरेल कन्व्हेअर म्हणून एक प्रकार आहे. मोनोरेल कन्व्हेअर म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट वरून तुम्हाला पोरिंग, लॅडल पोरिंगसाठी किंवा पोरिंग सिस्टम जे असते, जे मोल्टन मेटल घेता तुम्ही, जे मेल्ट केलेलं लोखंड असतं, ते ओतण्यासाठी जे एक पोरिंग सिस्टम असते त्याला कन्व्हे करण्यासाठी एक मोनोरेल कन्व्हेअर असतो, तो ओव्हरवृत्ती असतो.
1: मग आता हे तुम्ही खूप इंडस्ट्रियल लँग्वेजमध्ये सांगितलं, आता माझं तर तसं मेकॅनिकल झालेलं नाही त्यामुळे ते सहजासहजी लक्षात येणार नाही, पण जे ऐकणारे आहेत जे ह्या गोष्टीशी रिलेटेड असणार आहेत ते, पण तुमचा इथं धाराशिवमध्ये उसावांमध्ये शिक्षण झालेलं आहे काही अर्थानं, आणि तुम्ही असं मराठवाड्याला पण जवळच आहात,
0: जवळच.
1: तर तुम्हाला काय वाटतं, तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इकडल्या मराठवाड्याच्या सारख्या भागामध्ये किंवा इकडल्या भागामध्ये असे किती त्याला म्हणजे फायदा किंवा स्कोप असू शकतो?
0: काय होतंय, ऍक्च्युली फाउंड्रीचा जो हब असतो तो एक पर्टिक्युलर लोकेशनला डेव्हलप झाला आहे, म्हणजे फार झालं तर तुम्ही असं इमिजिएट जर कन्सिडर केलं तर कोल्हापूर एशियाचा सगळ्यात मोठा फाउंड्री हब आहे. त्याच्यानंतर तुम्ही मग परत पलीकडच्याच बाजूला जायला लागतं, कोईमतूरला, ते एक इंडस्ट्रियल हब आहे म्हणजे फाउंड्रीचा. त्या एरियातच आमचे बऱ्यापैकी इक्विपमेंट चालतात आहेत, इकडे जालन्याला वगैरे, जालन्याला सुद्धा आहेत स्टील प्लांट वगैरे, तिकडे काही इक्विपमेंट आहेत, प्लस बाहेर पण देतोय आम्ही, आउट ऑफ इंडिया पण देतोय. आता माझ्या 2 मशीन जे वायब्रो फिल्टर म्हणतो तो साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहेत, 2 इराणमध्ये चालू आहेत, हो, आणि एक ह्याच्यामध्ये चालू आहे अबुधाबीमध्ये, हे आउट ऑफ इंडिया आहे.
1: अच्छा, मला हे मी ह्याच्यासाठी हा प्रश्न विचारला की जसं तुम्ही कोल्हापूर, कोईमतूर म्हणतात, तुम्ही इंडस्ट्री बेस केलेली आहे पुण्यामध्ये, मग हे असं का, कारण समजा तुम्ही कोल्हापूरला पण करू शकला असतात किंवा असं जर असतं तर पुण्यामध्येच कंपनी स्थापन करण्याचं काय?
0: नाही, पुण्यामध्ये काय होतं, जरी फाउंड्री कस्टमर तुमचे त्या एंडला असले तर सगळा सेटअप तुम्हाला तिकडे मिळेल असं नाहीये.
1: अच्छा,
0: हे मॅन्युफॅक्चरिंग प्रकार आहे, तो तिथं कास्टिंगचा हब आहे, म्हणजे कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा हब आहे. पुण्यामध्ये काय, ओव्हरऑल टोटल इंडस्ट्री आहे सर.
1: अच्छा,
0: मेकॅनिक इंडस्ट्रीला जो तुम्हाला लागतं इमिजिएट, ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट पण करायला लागतात, ते बऱ्यापैकी कन्व्हिनियंट पुण्यात आहे. इमिजिएट तुम्हाला हार्डवेअर्स असतील काही, तुमचे बॉट आउट आयटम्स असतील, बऱ्याच कंपन्या ज्या मोटर्स वगैरे लागतात, ते बऱ्याच कंपनी पुण्यामध्ये आहेत, तुम्हाला तिथले तिथं ते बरं पडतं. आणि बेसिकली आम्ही पुण्यातलेच आहोत, म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले, तर आम्ही इथंच चालू करू.
1: अच्छा अच्छा, बरं. मग आता हे तुम्ही आता ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत, म्हणजे आपण तुमचेच मित्र असणारे संदीप देशमुख यांची पण इंटरव्ह्यू केलेला होता, त्यांनी पण एक कंपनी स्थापन केलेली आहे, तर मी तुमच्या बोलण्यावरून पाहतोय की तुमच्याकडे कम्युनिकेशन एक स्किल आहे, जे की मला थोडंसं लक्षात येतं लगेचच. मग हे याचं खूप महत्व आहे जॉबमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, एनिवेअर असेल समजा. तर मी पाहतोय की आपल्या ह्या परिसरामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये असेल किंवा आता मी सुद्धा इथं तेरणा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पाहतोय, भरपूर असे लोकं जे आहेत, मुलं आहेत, ते ग्रामीण भागातून आलेले, कम्युनिकेशनला कमी पडतात. तुमच्याकडे ही स्किल उपजत होती का तुम्हाला काय असा विषय?
0: उपजत म्हणण्यापेक्षा थोडंसं

0: व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासूनच घरात होतं.
1: बर.
0: म्हणजे लहानपणापासून घरी लोकांचं येणं जाणं होतं, त्यामुळे वडिलांनी मला लहानपणापासून थोडंसं म्हणजे जे त्यांचे मित्रमंडळी येतील किंवा त्यांचे कोण मुलं असतील त्यांच्याशी कनेक्ट करणे, माझाही स्वभाव तसाच होता, सगळ्यांशी मित्रात मिसळून मिळून मिसळून राहणे, कुठे कॉमन फंक्शन्सला अटेंड करणे, ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की ते थोडंसं मला अवगत झालं असावं. पण मला असं म्हणायचं की कम्युनिकेशन स्किल असायलाच हवं. पण बऱ्याच लोकांना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मुलांना बरंचच येत असतं, येत असतं, त्याला येत नसतं असं नसतं, पण त्याला ते एक्सप्रेस करता येत नाही.
1: बर बर.
0: आणि बरीच मुलं तिथून बाहेर पडतात.
1: अच्छा.
0: म्हणजे इंटरव्ह्यू मधून मुलं जे बाहेर पडतात त्याचं कारण एक आहे की त्यांना माहीत असतं, पण एकदा समोर बसल्यानंतर जे एकदा कुणाला तर मला फेस करायचं आहे, हा कॉन्फिडन्स आपण स्वतः डेव्हलप केला पाहिजे.
1: बर बर.
0: काही असू दे, माझं असं वैयक्तिक मत आहे, रिस्क म्हणजे रिस्क काय ते म्हणतो आपण, रिस्क नाही आहे तर रिस्क नाही असा प्रकार येतो. तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे.
1: बर.
0: हा सरळ सरळ फंडा आहे.
1: बर.
0: आणि कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय करतोय तर कॉम्पिटिशन आहेच, सगळ्या गोष्टी आहेतच. आपण आज जरी कॉम्पिटिशन आहे म्हणून जर मला मार्जिन मिळत नाही किंवा हे मिळत नाही म्हणून जर मी व्यवसाय थांबवणार असेल तर मला माझ्या दृष्टीने ते योग्य नाही
1: आहे.
0: बर. प्रयत्न करायला पाहिजे, काही ना काही होतच आणि होतच.
1: बर बर. मग आता हे जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला बाळकडू होते कम्युनिकेशनचे आणि तुम्ही त्याला पुढे एक संदर्भ पण दिलात की थांबायला नकोय, तर हे वन डे तर चेंज नाही होणार. मग जे कॉलेजमध्ये आता म्हणजे फक्त तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट असं घेऊ नका, ओव्हरऑल जो युवा वर्ग आता कॉलेजमध्ये शिकतोय किंवा तिथून पुढे बाहेर पडणार आहे, असे कुठले ते वेळ असणार किंवा कॉलेजचा जो वेळ आहे त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो, या सर्व गोष्टी किमान समजा आपल्याला बिझनेस टाकायचा असेल, नोकरीमध्ये जायचं असेल, तर आपण त्या पद्धतीने आपल्या कम्युनिकेशन स्किल्स वाढवायला पाहिजे, त्यासाठीच ही प्रोसेस कशी असायला पाहिजे.
0: नाही, कम्युनिकेशन स्किल वाढवायला कम्युनिकेशन वाढायची काही पर्टिक्युलर प्रोसेस नाही आहे.
1: नाही,
0: इन जनरल जे डिस्कशन्स करतो त्यातच आपला पार्टिसिपेशन किती आहे, पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये, त्यातच कम्युनिकेशन स्किल वाढतं.
1: अच्छा.
0: म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाला भले समोरच्या माणसाच्या दृष्टीने ते बरोबर असू दे किंवा चुकी दे असू दे, तुम्ही बोलत राहा, प्रयत्न करत राहा.
1: अच्छा.
0: त्यातनंच कम्युनिकेशन स्किल वाढेल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, मी जर माझ्या प्रॉडक्टबद्दल चांगलं सांगतोय म्हणजे त्यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणू शकतो.
1: बरोबर आहे.
0: किंवा तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं एक्सप्रेस करताय किंवा तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलताय, यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणतो आपण.
1: बरोबर.
0: हेच बोललं पाहिजे. थोडक्यात काय कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुम्ही बोलायचा प्रयत्न करा, ते बरोबर आपोआप काही वेळानंतर तुम्ही ठरवू शकाल की आपण बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय.
1: बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते नागेश देवकाते यांच्याशी, ते मुळता राहणारे मंगळवेढ्याचे आहेत. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करत होते, पण नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी टाकली, वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यामध्ये आहे ती. तर मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला नागेशजी की तुम्ही साधारणतः 11-12 जॉबला लागलात म्हटलं, म्हणजे त्याच्या अगोदर पॉलिटेक्निक, म्हणजे 7-8-9 पासून तुमचं पॉलिटेक्निक सुरू असेल, त्याच्या अगोदरचं शालेय कॉलेज शिक्षण असेल, असं जे काही समजा विषय असेल, त्यावेळेस मोबाईल असा काय विषय नव्हता जास्तीचा?
0: जास्त नव्हता.
1: ब्लॅक अँड व्हाईटचा मोबाईल होता किंवा हे बाकी सगळं आपण असा विचार करू शकतो, पण आता सध्याची जी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या जर पाहायला गेलं तर सगळ्या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, ते कदाचित त्यांच्या अभ्यासासाठी ह्याच्यासाठी उपयोग करतच असतील असं आपण अज्युम करूयात, पण तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मग ते कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये कमी पडतायत का काय होत आहे असं एक चित्र दिसतं समोर. कारण इथले जे आता इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत कॅम्पस इंटरव्ह्यूला समोर जातात किंवा समोरासमोर बोलताना पाहतो, तर मग कदाचित जी तुम्ही लँग्वेज आता बोलताय ती येत नाही, तर मग अशा कंडिशनमध्ये मग काय नेमकं करायला पाहिजे त्यांनी असं?
0: ऍक्च्युली मोबाईलचा म्हणजे कुठल्याही गोष्टीचे दोन, एक फायदा असतो म्हणजे तोटा असतोच. काय होतं की सध्या मोबाईलमुळे फायदा हा झाला की जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी एका याच्यावरती तुम्हाला कळतात काय चाललंय. फक्त आपण काय करतोय, आपण इन्स्टा फेसबुक आपण याच्यावरती जास्त करतोय, इव्हन त्यातला काही पार्ट आम्ही करत असेल किंवा कुणी तुम्ही करत असेल किंवा स्टुडंट करत असेल, एक थोडासा काळ आहे ठीक आहे. पण काय होतं की त्या काळात कसं होतं की कम्युनिकेशन वाढायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की मुलांची चर्चा खूप व्हायची. म्हणजे आम्ही ह्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कितीतरी वेळेस 4-5 तास स्पेंड केले ते एकत्र बसून.
1: बरोबर.
0: आता ते तसं दिसत नाही, तेवढ्यापुरतं थोड्यापुरतं नाही, तर त्यात पण मुलं मोबाईल एकमेकांसोबत घेऊन बसलेले असतात, ते थोडंसं कुठेतरी टाळायला हवं असं वाटतंय.
1: कारण तुम्ही जे आता म्हणलं ते चित्र दिसतंय इथं, कारण 2-4-5-10 मुलांचा जरी ग्रुप असेल तर हातामध्ये मोबाईल आहेत आणि मानाखाली घालून बसले आहेत, ते एकमेकांशी कम्युनिकेट करत नाहीत, तर हे कम्युनिकेशन स्किलचा भाग जो आहे तो कॉलेजच्या दरम्यान अशा पद्धतीने होऊ शकतो.
0: अच्छा. आमच्या डिस्कशन्स म्हणजे त्यावेळेस मोबाईल होते, मला वाटतं आपल्याकडे कलर डिस्प्लेचे आले होते मोबाईल, नोकियाचे वगैरे आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आले होते. पण ते काय होतं की स्पोर्ट्समध्ये जास्त ऍक्टिव्ह असायचं, आम्ही ह्या अशा उन्हात क्रिकेट खेळायचो आपल्या याच ग्राउंडवरती, म्हणजे सॅटर्डे संडे असेल किंवा कॉलेज सुटल्यानंतर कंटिन्यू बॅचेस वगैरे चालायच्या, त्यावेळेस त्या गोष्टी आता दिसत नाही आहेत. म्हणजे फक्त मोबाईल किंवा सोशल मीडियावरती इंस्टावरती काय पोस्ट करणं, याच गोष्टी बऱ्यापैकी दिसत आहेत. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी असायला हव्यात, असे मत होते.
1: बरं, नागेशजी जसं आता परत एकदा मी तुमच्या जरा थोडंसं फॅमिलीकडे येतो, तुम्ही म्हणतात की तुम्हाला लहानपणापासून म्हणजे तसे अर्थानं सधन म्हणा किंवा तुमच्या वडील शेतकरी ट्रान्सपोर्टेशन मध्ये असल्यामुळे सगळा विषय होता. मग तुम्ही एक नोकरी सोडून पुन्हा इंडस्ट्रीकडे जाण्याचं ठरवलं, अगोदर एका इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कमी जास्त अनुभव आले समजा, तर मग असं घरच्यांनी तुम्हाला कधी असं सपोर्ट केला किंवा घरच्यांनी थांबवलं का की कशाला त्यापेक्षा आपलं घरचं व्यवस्थित आहे त्याच्याकडे बघा?
0: नाही, आमच्या वडिलांचंही असं पहिल्यापासून मत होतं की तुम्ही स्वतः थोडंसं तुम्ही वेगळं काहीतरी करा. ते स्वतः लाईफमध्ये वेगळं करत होते. त्यांचं ऍक्च्युली पहिलवानकीचं बॅकग्राऊंड सगळं आमच्या फॅमिलीचं, पण ते त्यांचं काहीतरी आमच्या वडिलांचं नेहमी असायचं, माझे चुलते असतील किंवा माझे चुलत भाऊ असतील, प्रत्येकजण देवकाते फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो. तसंच माझाही तसंच वेगळा प्रयत्न होता. मग मी ह्या फील्डमध्ये गेलो, काही ठिकाणी आडी अडचणी आल्या तर त्यावेळेस माझी फॅमिली माझ्यासोबत भक्कमपणे उभारली आहे, ॲज ऑन डेट उभारती आहे. काही बरेचसे मित्र आहेत, त्यापैकी संदीप आहे, अजून काही मित्र माझ्या पाठीशी भक्कमपणे, माझे काही डिसिजन चुकलेले असू शकतील पाठीमागून, पण ठीक आहे, ही सगळी मंडळी माझ्यासोबत भक्कमपणे उभा राहिली आणि त्यामुळे इथंपर्यंत पोहोचू शकलो मी.
1: बरं, आता हे तुमची जी वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ती नेमकी कशी आहे, तिथं किती लोक काम करतात, किंवा तुम्हाला अजून काय याच्यामध्ये भविष्यात स्कोप दिसतोय की तुम्हाला पुढे घेऊन जायचं?
0: म्हणजे आम्ही आता असा विचार करतोय की आमच्याकडे 6-7 लोकांचा स्टाफ आहे, 10-11 लोकांचा वर्क आहे. आम्हाला जास्त वर्कर्स लागत नाहीत कारण की प्रोजेक्ट्स वर्क असतात, त्यामुळे ज्यावेळेस येतं काम येतं त्यावेळेस आम्ही वाढवतो स्टाफ. पर्टिक्युलर असतो डिझाईन्स इंजिनियर, मार्केटिंग मॅनेजर असं आहे आमच्याकडे. तर तसं बघितलं तर आम्ही हा विचार करतोय की काय इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर इंडस्ट्री टाकतो माणूस, पण बऱ्याच वेळेस इंडस्ट्रीचा फंडा हा असतो की कुणाचं तरी काम मला मिळवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, त्यांना द्यायचं ते विथ मटेरियल असेल किंवा लेबर बेसिसवर असेल, पण मला बनवून द्यायचं आणि मला काहीतरी मनी अर्न करायचं आहे. माझं असं पर्टिक्युलर मत असं की तुम्ही प्रोडक्ट लाईनमध्ये या.
1: ओके,
0: तुम्ही एक स्वतःचा प्रोडक्ट काहीतरी करा, सगळ्याला डिझाईन जमतं असं नाही आहे. तुम्ही बाहेरच्या युरोपियन कंपन्यांशी टायअप करू शकता, त्यांचे प्रोडक्ट इंडियामध्ये तुम्ही लॉन्च करू शकता, त्यांच्यासाठी तुम्ही मार्केटिंग करू शकता. ते बरं पडतं की तुमचं एक प्रोडक्ट असेल तर तुम्हाला मार्केटिंगसाठी एक मार्जिन लेवल बऱ्यापैकी ती असते. मग कंपनीची ग्रोथ कधी होते, जर मार्जिन लेवल चांगली असेल तर तुमची कंपनी ग्रोथ लवकर होते.
1: बरोबर,
0: हां, त्यासाठी मग तुम्ही प्रोडक्ट लाईन मध्ये असावं असं माझं एक पर्टिक्युलर मत आहे.
1: बरं, मग आता असं जर पाहायला गेलं तर म्हणजे 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे तुम्हाला असं इंजिनियर होऊन, असं जर म्हणायला गेलं तर अजून पुढचा बराचसा भविष्यातला काळ आहे, तर तुम्हाला काय वाटतं की इन फ्युचरमध्ये तुम्ही कुठे जाणार आहेत? आता म्हणजे
0: इन फ्युचरमध्ये प्लॅन असं आहे की ज्या मी काही युरोपियन कंपनीमध्ये काम करत होतो,
1: बरं,
0: माझी कंपनी तशी असावी.
1: अच्छा,
0: असं माझं साधं सरळ हे आहे.
1: बरं,
0: त्यांच्यासारखा माझा सेटअप असला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंगचा, त्यांना ज्या फॅसिलिटी स्टाफला मिळत होत्या किंवा तिथल्या टीमला मिळत होत्या त्या मी देऊ शकलो पाहिजे.
1: बरं,
0: तसं एक इन जनरल असावं की असं नाही वाटलं. बऱ्याच वेळा असं ऑब्झर्वेशन आहे माझं की जे जर्मन लोक वगैरे आहेत ना, ते आपल्या इंडियन लोकांना थोडंसं डीच करायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचा एक इगो असतो की नाही आम्ही टेक्निकल, पण माझं असं मत आहे की इंडिया कुठंच कमी नाही. ठीक आहे, त्यांच्या लेवलला नाही आहे, पण ठीक आहे, त्यांच्या मागे तरी आहोत. बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत आपल्यात सुद्धा, फक्त काय होतं की आपल्याच लोकांनी फक्त युरोपियन लोकांना जास्त हे केलंय की नाही युरोपियनची मशीन आहे म्हणजे ती खूप चांगली चालते वगैरे. हा आपल्याच लोकांमधला निर्णय आहे. मी मार्केटिंगमध्ये काही गोष्टीमध्ये जात असतो कस्टमरकडे, अरे नाही मग त्यांची जर्मनीची मशीन आहे, मग तुमची काय, असं बऱ्यापैकी काम तेच करत असते. ठीक आहे, थोडंसं मागं असतं आपण, थोडंसं जुगाडू टेक्नॉलॉजी इंडियाची, काहीतरी थोडं कॉम्प्रोमाइज करायचं, कॉस्ट मिळत नाही तर मग कुठं कॉम्प्रोमाइज करायचं, मग त्याचा रिझल्ट कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक येतो. मग 5-7 वर्ष युरोपियनची मशीन चालते, आमची 4 वर्ष चालते, एक असा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये.
1: नागेशजी, आता जसं की आपण संदीपशी यांच्याशी पण चर्चा केली होती, आम्ही बऱ्याचशा तेरणा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज पण केलेले आहेत, तुमच्या बोलण्यातून जे जाणवतं की एकूणच तुमचं सगळं लहानपणापासूनचं किंवा जे असेल सदन फॅमिली आहे, सगळं व्यवस्थित आहे सगळं. मग आयुष्यामध्ये असं कधी अप अँड डाऊन्स वगैरे? अप अँड डाऊन्स तर आहे भरपूर, पण डाऊन्स कधी असं खूप जाणवले नाहीत असं वाटतं?
0: नाही, डाऊन्स मला एक वेळेस आला होता, तो माझ्याच काही चुकांची मला शिक्षा होती ती.
1: बर,
0: 2017 काही गोष्टीमध्ये लॉस झाला माझा, काही माझे दुसरे व्यवसाय होते, त्यामुळे लॉस झाला आणि माझा जॉबही गेला. तो एक 11 महिन्याचा हा होता की माझ्या फॅमिलीने मला जाणून बुजून सपोर्ट नाही केला.
1: अच्छा, बर,
0: तिथे सपोर्ट नाही केला म्हणून मी आज इथे.
1: अच्छा,
0: तिथे सपोर्ट केला असं तर मी अजून दुसऱ्या ठिकाणी असतो कुठेतरी.
1: बर बर,
0: पण इथं जे माझ्या व्यवसाय करायला पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती काय करायला पाहिजे, तर तो माझ्या लाईफमधला खरा टर्निंग पॉईंट होता.
1: बर बर, मग आता एखाद्या वेळेस जर घरच्याने नाही सपोर्ट केला तर त्याला पण निगेटिव्ह नाही गेला पाहिजे?
0: नाही नाही, पण त्यांनी खूप सपोर्ट केला हे मला माहिती होतं.
1: अच्छा,
0: लहानपणापासून म्हणजे मला खूप सपोर्ट केलेला, त्यामुळेच काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या असं माझं एक माझं स्वतःचं कन्क्लुजन होतं ते. आणि ते वडिलांशी म्हणजे फॅमिलीशी बोलून पण त्यांनी मला क्लिअर पण केलं, ज्यावेळेस मी परत माझ्या रूटवरती आलो त्यावेळेस त्यांनी मला क्लिअर केलं, तुला जर आम्ही तिथं जर थांबवलं नसतं तो शक्यतो कुठेतरी अजून म्हणजे अशा काही चुकीच्या गोष्टी करत नव्हतो मी, माझे वेगवेगळे व्यवसायच होते, मी बऱ्याच ठिकाणी काही हे करणे फिरव व्यवहार करणे वगैरे अशा गोष्टी होत्या, त्यामध्ये एक लॉस झाला माझा, त्यामुळे माझी एक फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन झालेली, त्यात मला त्यांनी सपोर्ट नाही दिला, तू तुझ्या पायावरती उभं राहायचं, त्यांचा स्ट्रॉंग मेसेज होता आणि ते मला कदाचित वाटतं की त्याच्यामुळेच मी आज जे काही करू शकलो ते आहे.
1: तुम्ही तर सांगितलं की कॉलेजमध्ये असताना क्रिकेट वगैरे भरपूर खेळला, इथं किती होतात पण तुम्ही? दोन तीन वर्ष?
0: तीन वर्ष होतं मी.
1: तीन वर्ष होतात, मग तीन वर्षामध्ये तुम्ही क्रिकेट वगैरे खेळलात असं म्हटलं, कधी असं गॅदरिंग मध्ये सहभागी होणार, डान्स गाणे म्हणणं?
0: नाही, गॅदरिंग वगैरे तो आमचा पिंड नव्हताच खरं ऍक्च्युली, डान्स वगैरे करणं हे ते आम्ही माझं
1: चेअर अप करणं.
0: येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि त्यातल्या आमच्या टीमला म्हणजे काय, आमच्या मेकॅनिकलच्या बॅचला ऑलवेज आम्ही असं एकदम भक्कम असायचो, त्यामुळे संधी मी होता सपोर्ट करायला भक्कमपणे आमच्या टीमला. मी जनरल चॅम्पियनशिपचं बरेच हे झालं होतं, म्हणजे जनरल चॅम्पियनशिप इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये. आता त्या मुली मला आठवत नाही त्यांचे नाव वगैरे, पण एक 10-11 मुली होत्या, खूप लहान लहान होत्या, त्यावेळेस फर्स्ट इयरला होत्या, त्यांनी खूप चेअरअप केलेलं, अजून आठवतं मला ते, म्हणजे त्यांचं जे इन्स्पिरेशन बघितलं ना त्याचं जबरदस्त वाटतं.
1: नाही, मी ह्याच्यासाठी विचारलं की असे कुठले तरी जनरली, आता मी स्वतः जर कधी असं डाऊन फील असेल किंवा कधी असा काही विषय असेल तर मग आपल्याला काय करतं, एखादे गाणे वगैरे मोटिवेट करतात किंवा एखादे सडनली गाणं आपल्या आठवणीत येतं की त्या त्या काळाला आपल्याला रिलेट करतं, असं तुम्हाला कधी असं रिलेट करणं, खास करून कॉलेजमध्ये आलेल्या तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं सुरू असेल असं?
0: तसं काही नाही, हे फक्त मला एक गाणं आवडतं, म्हणजे पर्टिक्युलर काय की रुक जाना नाही म्हणून एक इम्तिहान, ते मला गाणं का आवडतं, म्हणजे तुम्ही जरी काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही थांबू नका, म्हणजे पळायचा प्रयत्न करा, पळू शकत नसेल तर चालायचा प्रयत्न करा, चालू शकत नाही तर रांगच, तुम्ही काही करा पण थांबू नका.
1: बरोबर बरोबर.
0: एक माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते तसं चाललं पाहिजे.
1: अच्छा अच्छा. नागेश, तुमचं वन लाईन काय आहे आयुष्यातलं, एखाद्या वाक्याला धरून तुम्ही पुढे जाताय? माणसाच्या आयुष्यामध्ये असताना की एक त्याची एक स्वतःची जगण्याची एक गोष्ट असते, जसं आता माझं जर असेल तर मी मला जगायचं तर यस, मला व्हॉइस इज द माय गॉड, तर त्यासाठी मी त्या पद्धतीनेच पुढे जाणार, तसं तुमच्या आयुष्यामध्ये असं काही वन लाईन थीम आहे का की त्याला बघूनच नागेश पुढे जात आहेत?
0: नाही, अशी काही थीम वगैरे काही नाही, म्हणजे असं काही असं टार्गेट ओरिएंटेड, एक चांगली लाईफ जगायचं एक हेतू आहे, चांगली लाईफ जगायचं आणि आपल्यासोबत जे असेल त्यासोबत चांगलं राहायचं, एक तीच एवढं आहे, असं काही पर्टिक्युलर लाईन नाही कोणाला असं इन्स्पायर वगैरे करून हे नाही, टार्गेट ठेवून वगैरे असं काही नाही. ठीक आहे, एक रतन टाटांचं एक आहे की ते बऱ्यापैकी सोशल्स आहेत, एक असं त्यांचं एक वाढतं अब्दुल कलामचे आहेत, त्यांचे काही वाचनामध्ये असतं, त्यांचे पर्टिक्युलर ह्या गोष्टीमध्ये थोडस फॉलो करतो, बाकीचे ह्या आपण असं काय सोशल
1: आहे त्या गोष्टीला मात्र पुढे घेऊन जायचं पॉझिटिव्हली घेऊन जायचं. अच्छा, तेव्हा नागेशजी खरं तर तुमच्याशी बोलताना खूप म्हणजे एकतर खूप चांगल्या गोष्टी कळाल्या, एकतर कम्युनिकेशन कळालं, पुन्हा त्याच्यानंतर जॉब मिळाल्यानंतर सुद्धा जर आपलं स्वप्न असेल तर ते पूर्ण करायला हवं, फॅमिलीकडून सपोर्ट आणि कधी कधी सपोर्ट नाही मिळाला तर त्याला पण कसं डील केलं पाहिजे हे पण खरं तर आम्हाला भेटलं, आणि त्याच्यामुळे निश्चितच जा ऐकणारा वर्ग आहे त्या युवा वर्गाला असेल, खास करून इंजिनिअरिंग कम्प्लीट करणाऱ्या मुलांना असेल, सगळ्यांना काही ना काहीतरी तुमचे वायबेक्स कंपनीत अशा पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात, आणि पुढचे तुमचे जसं म्हणतात एखाद्या युरोपियन कंपनीसारखी तुमची कंपनी झाली पाहिजे, तशा वेळेस तुमचे अनुभव शेअर करायला रेडिओ त्यांना व्हिजिट करा अशा.
0: यस नक्की नक्की.
1: आणि नागेश यांचे धन्यवाद व्यक्त करून श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. आपण रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ त्यांना हे ॲप डाऊनलोड करू शकता. रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना उपलब्ध आहे, पृथ्वीच्या ग्लोबवरील उसणाला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही आपण फॉलो करा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94219 78078। प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाईल 90 96 52 88।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94219 78078। प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाईल 90 96 52 88 83। प्राध्यापक जाधव सर। मोबाईल 86 98 65 20 65। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषयावर आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। या माहितीच्या आधारे आपले जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्याकडं विंधन विहिरी उपलब्ध आहेत किंवा बोरवेल उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते। आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला मराठवाड्याचा भाग असेल किंवा आपल्या इतर सगळ्या भागामध्ये दरवर्षी पाऊस थोड्या मोठ्या प्रमाणात पडतो, पण पडणारा पाऊस आणि त्या पावसाचा जो वापर आहे तो तितकासा प्रभावी आपल्या भागामध्ये होताना दिसत नाही, किंवा आपण जर आपल्याकडे पाणी पडतं ते सरळ वाहून गेलेलं असतं आणि आपल्या ज्या भागातील विहिरी असतील किंवा बोरवेल असतील या काही काळाकरिता पुन्हा आपल्याला पाण्याच्या आवर्षणाचा त्याच्यामध्ये सामना करावा लागत असतो, आणि जितकं पाणी आपल्याकडे पडतं ते आपण त्याचा वापर नीट करत नसल्यामुळं ते पाणी वाहून जातं आणि त्याचा कुठलाही फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होताना दिसत नाही। तर आजच्या काळामध्ये आपल्याकडं पडणारं जे पाणी आहे, पाण्याचा प्रत्येक जो थेंब आहे तो वाचवणं खूप गरजेचं आहे, त्याची साठवणूक करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर या साठवलेल्या पाण्या

0: आमचंही कार्यक्रमात मी स्वागत करतो प्रथमतः रेडिओ तेरणाच्या वतीनं. आणि मला सुरुवातीला शुक्रवार असं सांगा की विषय अतिशय महत्त्वाचा आहे
1: हो,
0: आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तर हे जे महत्त्व आहे पुनर्भरणाचं, त्याच्या संदर्भात सुरुवातीला काय सांगाल आपण?
1: हां, तर सर, पुनर्भरण जे आपण नेहमी ऐकतो, विहीर पुनर्भरण किंवा बोरवेल पुनर्भरण, ही एक काळाची गरज झालेली आहे. कारण दिवसेंदिवस आपण बघतोय की वातावरण बदल किंवा क्लायमेट चेंज ह्या शब्द पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत, इवन युनायटेड नेशनपर्यंत ह्या शब्दाचा बोलबाला झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे एकंदरीतच पाऊसमान बदललेलं आहे आपल्याकडं, विशेषतः गेल्या 8-10 वर्षापासून, आणि त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला जास्तीत जास्त बसतोय. वातावरण बदलामुळं पाऊसमान बदललं आहे, त्यामुळं एकंदरीतच वेळेवर पाऊस न पडणं किंवा पडणारा जो पाऊस आहे त्याची इंटेन्सिटी जास्त असणं, आणि रन ऑफ जास्त होणे म्हणजे वाहून जाण्याचा रेट वगैरे जास्त असणं, आणि जे काही आपले जलसंधारणाचे वगैरे काम आहे ते शासन करते, संस्था करतात, पण इंडिव्हिज्युअल आपण वैयक्तिक लेवलला काय करू शकतो ह्याविषयी बोर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरण ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर आम्ही, आमची जी कंपनी आहे उर्दोम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, तर स्पेसिफिकली आम्ही बोर चार्जर यामार्फत बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी आम्ही काम करतो आहे, आणि ते सर्व शेतकऱ्यांनी करणं काळाची गरज आहे.
0: नाही, हे तर आहेच, पण आता आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत की बरेचसे शेतकरी बांधव आहेत त्या बाबीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असतात की काय गरज असणार आहे, किंवा अशा पद्धतीचं दुर्लक्ष केलं जातं आणि दरवर्षी आवर्षांना ते सामोरे जात असतात. मला सांगा, आता ह्या ज्या बोर किंवा विहीर पुनर्भरणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धती आहेत किंवा आधुनिक पद्धती सुद्धा आहेत, याच्या संदर्भात सुरुवातीला काय सांगता येईल?
1: हो सर, पुनर्भरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बेसिकली विहीर पुनर्भरणाचा विचार केला तर यामार्फत शासनामार्फत अनुदान पण त्याला भेटतं, पण बोर पुनर्भरणा संदर्भात आपण आज बोलूयात. जे काही पारंपरिक पद्धत आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला बोरवेलच्या आसपास खड्डे वगैरे करायला लागतात, त्यात मटेरियल भरावं लागतं आणि त्याला स्पेस पण लागतो. तर हे पारंपरिक पद्धतीत ह्या गोष्टीला जरा लेंदी प्रोसेस असते, आणि ते काही जे काही पाऊस काळ आपल्याकडे पडतो त्यापुरतंच हे मर्यादित असतं. आणि शहराचा विचार केला तर शहरामध्ये स्पेस नसतो प्रत्येकालाच, त्यामुळं ह्याला कुठंतरी मर्यादा येतात. पण आपली जी पद्धत आहे बोर चार्जर, हे जरा वेगळे आहे, ह्याला खड्डे वगैरे करण्याची गरज नाही. तर त्याबद्दल आपण पुढं बोलूयात.
2: पारंपरिक पद्धतीमध्ये फरक एवढाच आहे, ते खर्चिक आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षी त्याला मेंटेनन्स आहे, पण आपण ही जी प्रक्रिया करतो ह्याच्यासाठी मेंटेनन्स वगैरे नाही आणि खर्चिकही नाही. जसं की पारंपरिक पद्धतीने फक्त वरच्या थरावरचं पाणी त्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये साठवलं जातं, वाहून जाणारं फक्त पाणी. पण आपण ही जी प्रक्रिया करतो ते जिथंपर्यंत मातीचा थर आहे तिथपर्यंत आपण केशिंग पाईप टाकलेला असतो, आणि त्या केशिंग पाईपवरती काम करत असल्यामुळं जे काही मातीच्या थरामधलं पाणी असतं ते पाणीसुद्धा, वाहून जाणारं तर पाणी येतच येतं, पण मातीच्या थरामध्ये साठलेलं जे पाणी असतं ते पाणीसुद्धा आपल्या बोरमध्ये साठवलं जातं. जसं आपण शेततळ्यामध्ये पाणी साठवतो, सेम तशा पद्धतीने बोरमध्ये सुद्धा पाणी साठा करू शकतो आपण.
0: तर ही महत्त्वाची अशी आपली पद्धती आहे. अशोकराव, काय सांगता येईल आपली जी पद्धत आपण करता आहात ते, त्या पद्धतीच्या संदर्भात सविस्तर सांगा की ही पद्धत आपल्याला सुरू करावी अशी का वाटली, मग त्याच्यासाठी आपण कुठले सर्वेक्षण वगैरे करताय का, एकंदरीत सगळी मेथड कशी असणार आहे?
1: ओके, तर बेसिकली गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाणी क्षेत्रामध्ये काम करतो, आणि बोर चार्जर जी आमची युनिक पेटंटेड पद्धतीनं बोरवेल पुनर्भरणाची जी पद्धत आहे 2019 आपल्याकडे भारत सरकारचं पेटंट आहे. तर प्रत्येक बोरवेलचं आम्ही काम करू शकत नाही सर, त्याचे काही आमचे ठरलेले क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया महत्त्वाचा आहे की जो काही बोरवेल आहे त्या बोरवेलचा डायमीटर म्हणजे 6 इंच असणं गरजेचं आहे. शेतातले सगळे बोरवेल 6 इंची असतात, फक्त घरगुती जी काही बोरवेल असतात ते 4.5 किंवा 5 इंची असतात, तर त्याचं आपण काम करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की जो काही केसिंग पाईप त्या बोरवेलमध्ये टाकलेला असतो तो कमीत कमी 15 फूट असणं गरजेचं आहे, कमीत कमी. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या बोरवेलमधला पंप काढून देणं गरजेचं आहे त्यांच्या सोखर्चानं. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर घरगुती काही बोरवेल असतील किंवा गावातले असतील तर जवळपास 50-100 फुटापर्यंत घाण पाण्याची नाली किंवा ओपन ड्रेनेज जवळ नसलं पाहिजे. ह्या 4 क्रायटेरियामधून जो क्वालिफाय होतो त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही बोर चार्जर करू शकतो.
0: आता आपण सांगितल्याप्रमाणे जे 6 इंचाचे पुढचे बोर आहेत त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी काम करत आहात. मला सांगा की एकंदरीत आपली जी पद्धती आहे ती कशी असते, आणि आपण शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काय कशा पद्धतीनं सुरुवात करताय याचा थोडासा तपशील सांगा.
1: हां, तर साधारण सर 2-2.5 तासाचं काम आहे आमचं. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो, भले ते मग फील्ड व्हिजिट असेल किंवा शेतकऱ्यांनी स्वतः आम्हाला कॉल केला असेल, यूट्यूब किंवा फेसबुक किंवा जे काही आमचे वेगवेगळे चॅनल चालू आहेत, शेतकरी आम्हाला कॉल करतात, मग आम्ही

0: शेतकऱ्यांना सविस्तर प्रोसेस ब्रीफ करतो 15 ते 20 मिनटं. नंतर त्यांच्याकडून आम्ही लोकेशन घेतो बोरवेलचं, गुगल लोकेशन. हे लोकेशन ह्याच्यासाठी घेतलं जातं की जे काही काम करायला येणारी आमची टीम आहे, सगळी टेक्निकल टीम आणि MSc जिओलॉजिस्ट आमचा सगळा स्टाफ आहे टेक्निकल, त्या लोकेशनचा ते अभ्यास करून येतात. म्हणजे तिथले स्लोप कसे आहेत, सॅटेलाईट इमेजचा अभ्यास करतात, प्लस गव्हर्नमेंटचा काही डेटाबेस आहे, प्लस आम्ही त्या जिल्ह्यामध्ये अगोदरचे काय केलेलं काम आहे, एकंदरीत त्या सर्व डेटाबेसचा अभ्यास करून आम्ही तिथं येतो. आल्यानंतर तिथं जिओलॉजिस्ट आमचं काही ऑब्झर्वेशन तिथं घेतो त्या बोरवेलच्या आसपास, म्हणजे ओपन वेल असेल किंवा काही तिथला रोडचा क्रॉस सेक्शन वगैरे असेल की एकंदरीत तिथलं कसं आहे. आणि मग जे काही शेतकऱ्यांनी अगोदर पंप काढून ठेवलेला असतो, आम्ही त्यांना अगोदर सांगितलं असतं की पंप काढून ठेवा. आणि मग आम्ही गेलं की बोरवेलमध्ये एक वॉटरप्रूफ कॅमेरा इन्सर्ट करतो आणि हा कॅमेरावर एका स्क्रीनला जोडलेला असतो, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्यांचं बोरवेल जे आहे ते सगळं वरती बघायला भेटतं. ज्यांना की आतापर्यंत म्हणजे शेतकऱ्याला बोरवेल बघता येत नाही कधीच, की विहीर आपण वगून बघू शकतो पण बोरवेल काही आपण वाकून बघू शकत नाही. तर ते कुतूहल पण असतं शेतकऱ्यांना की बोरवेल नेमकं खाली कसं असेल, खडक कसे असतील, ते सर्व बोरवेल शेतकऱ्याला वरती बघायला भेटतं. मग त्या सुरुवातीला आम्ही केसिंग पाईप किती आहे ते चेक करतो, नंतर पाण्याची पातळी कुठल्या फुटाला आहे, तसेच वरच्या भागातले कुठले झरे चालू आहेत पाण्याचे सोर्स वगैरे ते पण दिसतं. पाण्यामध्ये पण कॅमेरा जातो, मग पाण्यात कॅमेरा गेल्यानंतर एकंदरीत कुठल्या फुटाला कशा प्रकारचा खडक लागलेला आहे, म्हणजे पाषाण कुठून आहे, लाल माती कुठं लागलेली आहे, किंवा बोल्डर म्हणतात शेतकरी, किंवा खडकात गेल्यानंतर त्यातले फ्रॅक्चर, केविंग किंवा सांधे पोकळे असं शेतकऱ्यांच्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो. एकंदरीत बुडापर्यंत कॅमेरा जातो, सगळं बोरवेल त्याचं किती आहे किंवा कुठं बुजलं आहे हे सगळं शेतकऱ्याला वरती बघायला भेटतं. ही आमची पहिली प्रोसेस आहे, ह्याला आम्ही अँजिओग्राफी असं म्हणतो.
1: बरं,
0: येस.
1: आता ही अँजिओग्राफीची आपली जी प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्या शेतकरी बांधवांना कुतूहल असतं की नंतरचे आपले कुठले स्टेप असणार आहे त्याच्या संदर्भात.
0: येस येस. मग त्यानंतर आम्ही असं करतो की जी काय पुढचे आमचे स्टेप आहे ते शेतकऱ्यांना अगोदरच आम्ही समजून सांगितलेलं असतं की शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असतात की पाणी कसं वाढेल, लगेच वाढेल का. तर पुढची प्रोसेस आमची असे की जे काही केसिंग आपण टाकलेला असतो बोरवेलमध्ये 15-20 फुटाचा साधारण आपण केसिंग टाकतो, हा केसिंग ह्याच्यासाठी टाकलेला असतो की वरच्या भागातलं गाळ माती किंवा लूज मटेरियल त्या बोरवेलमध्ये येऊ नये म्हणून. बरोबर सर. आता होतंय काय, गाळ माती तर मध्ये येत नाही, पण जे काय आपल्याकडं पाऊस पडतो, एकतर आता वेळेवर पाऊस होत नाही, पण जे पाऊस पडतो ते पावसाचं सगळं पाणी वरच्या 20 ते 40 फुटामध्ये असतं साधारण हे विहिरीच्या लेवलला. बरोबर. आता काय होतंय, पहिले 2 पाऊस झाले की हे पाणी विहिरीमध्ये तुम्हाला लगेच आलेलं दिसेल पटकन, ते बघू शकता, तुम्ही वापरू शकता, कारण वरच्या लूज मटेरियलमधलं पाणी लगेच विहिरीत पाझरायला सुरू होतं. पण बोरवेलचे पाणी काही लवकर 5-6 पाऊस झाल्याशिवाय वाढत नाहीत. ह्याचं कारण असं आहे की विहिरीला केसिंग पाईप आपण बसवलेलं नसतो, त्यामुळे विहिरीतलं पाणी लगेच पटकन येतं. पण बोरवेलला जे काय आपण केसिंग पाईप फिटअप बसवतो आणि सर्वसाधारण आपल्याकडं ब्लँक केसिंग पाईप आपण वापरतो, परफोरेटेड केसिंग आपण वापरत नाही, कारण त्याचे जरा रेट पण जास्त असतात, त्यामुळे बोरवेल मशीनवाला पण टाकत नाही आणि शेतकरी पण त्याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही. मग हा परफोरेटेड केसिंग नसल्यामुळे काय होतं, हे वरचं जे वरच्या भागातलं जे पावसाचं पाणी आहे सर्व पाणी वरच केसिंगच्या आसपास राहतं आणि नैसर्गिक पद्धतीनं हळूहळू मुरत जायला खूप वेळ लागतो. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर फक्त 5% पाणी ह्यातलं खाली मुरत जाणार आहे आणि आपल्याकडं एकंदरीत सगळा महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट रॉक असल्यामुळे आणि त्याला फ्रॅक्चर कमी असल्यामुळे मुरण्याचा रेट अत्यंत कमी आहे आणि उपसण्याचे रेट आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे बोरच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत असं आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांच्या भाषेत समजून सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की बोरवेलला पाणी कमी असणं किंवा गुळण्या मारणं, तर एकंदरीत बोरवेलच्या संख्या पण गेल्या 10 वर्षापासून खूप वाढत आहेत. ह्यावर्षी विचार केला तर प्रत्येक शेतकरी म्हणतो की गाड्याला अक्षरशः वेटिंग आहे. मग आता प्रत्येकालाच पाणी लागायला किंवा लागलं तर कायमस्वरूपी पुरायला खाली काही नदी किंवा समुद्र नाही असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आधी खोल गेलं म्हणजे मला पाणी भेटेल, आधी खोल गेलं म्हणजे पाणी भेटेल, तर तसं काही नाही.
1: तो एक मोठा गैरसमज.
0: येस येस येस. आणि तिसरी गोष्ट अशी आहे सर की आता क्लायमेट चेंज या विषयीचं मागास बोललो की त्यामुळं आपल्याकडं कमी कालावधी जास्त पाऊस पडून जाणे किंवा अवेळी पाऊस पडणे, आपला धाराशिवचाच विचार केला किंवा बीड, लातूर, धाराशिव 3 जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन आपल्याकडं मुख्य पीक आहे. बरोबर. आता शेंगा लागायच्या टायमाला किंवा फुलाच्या टायमाला बरोबर उघडतोय पाऊस आणि जे काय थोडंफार पीक येते ते काढायच्या टायमाला दरवर्षी पाऊस येतोय. आता हे नैसर्ग चक्र बदललंय त्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि पावसाची इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होतंय, रन ऑफ जास्त होतोय, म्हणजे वाहून जाण्याचा रेट एवढा आहे पाण्याचा की भडाभडा वाहून जाते आणि मुरतंय कमी. हे कारण आहे. आणि नंतरचे जे काही गोष्टी आहेत हे शहरामध्ये लागू होतं की सिमेंट काँक्रीटीकरण, रस्ते, प्लॉटिंग आफाट वाढलेले आहेत. ऑब्व्हियसली मातीतून जे काही पाणी मुरतं त्या तुलनेत शहरातून सिमेंट काँक्रीटमध्ये मुरण्याचा रेट अत्यंत कमी. हे आम्ही शेतकऱ्याला सगळं समजून सांगतो की बाबा ह्याच्यामुळं पाणी बोरवेमध्ये कमी मुरते किंवा जमिनीत कमी मुरते. मग आपल्या हातात हेच आहे की आपण निसर्ग तर बदलू शकत नाही, आपल्या हातात एवढंच आहे की जे काही वरच्या भागात लाखो लिटर पाणी आहे ते जर विहिरीमध्ये जसं पटकीनं येतं आहे, विहिरीचे पाणी पटकीनं वाढतं, तसं बोरवेलमध्ये जर पटकीनं आलं तर नंतर आपल्या बोरवेलचा रिचार्ज रेट वाढणार आहे आणि त्यातून पाणी देण्याचा कालावधी वाढणार आहे. मग त्यावर सोल्युशन असं आहे की आमचं बोर चार्जर जे काही रोबोटिक टूल आहे हे आम्ही या केसिंगमध्ये इन्सर्ट करतो.
1: बर.
0: आणि केसिंगमध्ये इन्सर्ट करून भूशास्त्रीय अभ्यास करून ॲप्रॉक्सिमेट डेप्थला त्याला परफोरेशन आम्ही तयार करतो. परफोरेशन किंवा त्याला स्लिट पण तुम्ही म्हणू शकता किंवा उभे काप असतात साधारण किंवा चीर पण म्हणू शकतो. आता हे किती घ्यायचे आणि कुठे घ्यायचे हे कशावर ठरेल, एकतर ते केसिंगची लांबी किती आहे आणि दुसरं गोष्ट तिथलं भौगोलिक रचना कशी आहे. ह्यात आपल्याला तीन गोष्टी साधारण साध्य करायच्या असतात की त्यांना पाणी पण आलं पाहिजे, दुसरी गोष्ट तिथं गाळमाती पण नाही आली पाहिजे आणि त्या केसिंगची स्ट्रेंथ पण टिकून राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे आमचं 2 तासाचं साधारण काम आहे.
1: बर.
0: येस.
2: जनरली काय होतं तर जे काय पाणी असतं सहजासहजी विहिरीमध्ये येतं परंतु ते बोरमध्ये येत नाही. तर येत नाही कशामुळं, आपण काय करतो बोरवेल घेताना अगोदर त्या बोरमध्ये केशिंग पाईप टाकतो. एकतर त्या केशिंग पाईपमुळं पाणी आडलं जातं, दुसरं म्हणजे ते मशीनवाले काय करतात त्या केशिंग पाईपवरती वरून प्रेशर देऊन ते फिट्ट बसवतात. आणि तिसरं म्हणजे आपण काय करतो, जे काही आपण पंप टाकलेले असतात बोरमध्ये त्या पंपाचा जवळजवळ 700 ते 800 किलो लोड असतो, तो संपूर्ण लोड आपला त्या केशिंग पाईपावरती असतो. त्याच्यामुळं काय होतं, जसं एखादी रिकामी बॉटल आहे त्याला टोपण लावून पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून ठेवलं तर त्याच्यात पाणी जाईल का, नाही जाणार. सेम तशा पद्धतीनं त्या केशिंग पाईपावरती लोड असल्यामुळं जसं विहिरीमध्ये सहजासहजी पाणी झिरपून येतं तसं पाणी आपल्या बोरमध्ये जात नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो तर त्या सायंटिफिकदृष्ट्या त्या रोबोटिक मशीन ज्याला भारत शासनाचं पेटेंट भेटलेलं आपल्याला ती मशीन आपण बोरमध्ये सोडतो आणि त्या केशिंग पाईपाला झिगझॅग पद्धतीने स्लिट घेतो. आता ह्या स्लिटची लांबी कशी असते, 3 ते 5 सेंटीमीटर लांब असतात. हे लांब कशासाठी असतात तर एखादा खडा वगैरे आला त्या स्लिटच्या आसपास तर काय होतं, त्या खड्यामुळं पाणी आडलं जातं. मग आपले लांब असल्यामुळं समजा वर एखादा खडा लागला असेल तर खालून पाणी येतं किंवा खाली लागला असेल तर वरून किंवा मधून इकडून तिकडून पाणी येत राहतं कायम. ह्याची रुंदी असते जास्तीत जास्त 1 mm जेणेकरून त्यातून गाळ माती मुरूम ते आपल्या बोरमध्ये पडणार नाही. जसं आपल्याला ब्लेडने कापल्यावरती कसं उभा काप होतो सेम त्या पद्धतीनं त्यातून गाळ माती मुरूम हे येत नाही. आणि तिसरं म्हणजे झिगझॅग पद्धतीने घेतो कारण त्या केशिंग पाईपवरती बराचसा लोड असतो मग तो डॅमेज होता कामा नाही. याच्यासाठी आपण ते झिगझॅग पद्धती घेतो. हे करताना आपण काय करतो, समजा एक 20 किंवा 40 फुटाचं केशिंग आहे तर हे काप घेताना खालून वर आपण रोबोटिक मशीन खालून वर काप घेत येतो. खालून वर घेत येतो याचं कारण काय, तर समजा एखाद्या सिलिटमधून पाणी आलं तर वर जर काम केलं असेल तर खालचं तसंच राहतं, त्याच्याऐवजी आपण खालून वर काम करत येतो. दुसरं म्हणजे वर 7 फूट आपण सोडून देतो. जनरली आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीमध्ये खड्डे करतो त्याच्यामध्ये वाळू विटाचे तुकडे वगैरे टाकले जातात. तर हे कसं टाकतो तर खराब पाणी आपल्या बोरमध्ये येऊ नये म्हणून. पण सेम त्याच पद्धतीने आपण काय करतो, केशिंग पाईपाला वर 7 फूट सोडून देतो. तर ह्याचं कारण काय, आपण जमिनीवरती रासायनिक खतं कीटकनाशकं स्प्रे वगैरे केलेले असतात तर ह्याचे घटक असतात किंवा शहरामध्ये असेल तर कचरा वगैरे असतो तर हा कचरा खराब पाणी असतं ते पाणी बोरमध्ये येऊ नये डायरेक्ट. ज्यावेळेस हे पाणी 7 फूट झिरपून येतं त्यावेळेस प्रॉपर फिल्टर होऊन येतं. माती हा एक असा सोर्स आहे पाणी फिल्टर करण्या, म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट सोर्स आहे पाणी फिल्टर करण्यासाठी. आणि ते वरच्या 1/2 फुटामध्ये जो काही खराब घटक असतील ते अडकून राहतात आणि शुद्ध पाणी ज्यावेळेस होतं झिरपून येतं त्यावेळेस शुद्ध पाणीच बोरमध्ये उतरतं. ह्यानी काय होतं, समजा आमचे बरेचसे रिसर्च आहेत किंवा एखाद्या बोरचं पाण्याचं क्षार जास्त असतील TDS pH जास्त असेल तर हे केल्यामुळं वरचं गोडं पाणी आणि खालचं पाणी मिक्स झाल्यामुळं ह्याचं pH आणि TDSसुद्धा बॅलन्स होतो. जेणेकरून काही लोक ते पाणी पिण्यासाठी वापरत नव्हते पण आता सध्या त्याचा डेली पिण्यासाठी वापर यूज करतात. अशा पद्धतीनं संपूर्ण शास्त्रीयदृष्ट्या हे काम केलं जातं.
1: प्रफुल्ल, या ठिकाणी खूप छान आपण एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की pH आणि TDSच्या संदर्भामध्ये आपण नेहमी बघत असतो की घरच्या मशीनचा पण आपण सतत तो TDS चेक करत असतो आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात की पाण्याची शुद्धता होणं खूप गरजेचं आहे. तसं पावसाचं पाहिलं तर पावसाच्या पाण्याचं हे एकदम परिपूर्ण शुद्ध असं पाणी असतं आणि ते जितकं आपल्या मूळ पाण्याच्या स्रोतामध्ये जाईल तर त्याची
2: ते मिक्स झाल्यामुळं ते बॅलन्स होऊन जातो pH TDS.
1: हां, आणि त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं खालचं जे आपलं वाहणारं पाणी आहे भूगर्भातील त्याचीसुद्धा एक दर्जा सुधारण्यासाठी आपण याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. तो खूप असा इंटरेस्टिंग भाग आहे खरं तर TDS आणि pHचा, तर हे सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून मेंटेन करू शकतो.
0: प्लस आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांना एक सर्व्हिस पण देतो, जे काय आम्ही पहिली एनजिओग्राफी आहे नंतर एनजिओप्लास्टी आहे आणि शेतकऱ्याचं वॉटर सॅम्पल पण आम्ही त्यांना एक टेस्ट करून देतो ऑन दी स्पॉट जागेवर की त्यात pH किती, हार्डनेस किती, पाणी पिण्यायोग्य आहे नाही, 4-5 घटक आम्ही रँडमली जागेवर तपासून देतो.
2: जनरली काय होतं, आपण हे pH TDS चेक करतो पण आपण ही प्रक्रिया केल्यावरती परत त्यांनी आपल्याला म्हणू नये की बाबा हे केल्यामुळं ते पाणी खराब झालं, तर आपल्याकडं ते असतं समोर किंवा आम्ही ऑलरेडी अगोदर तुमचं ज्यावेळेस काम करत असताना पी एच टी डी एस चेक केलता, तुम्ही आताही चेक करू शकता, डेफिनेटली त्याच्यात पी एच आणि टी डी एस कमीच झालेलं असणार. पण जरी असं कोणी म्हटलंच किंवा तुमच्यामुळं असं असं होतं, तर आपण सहजासहजी चेक करू शकतो त्याने किंवा सगळं क्लिअर होतं दिसल्या तिथं.
1: मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे जे आपले शेतकरी बांधव आहेत, जसं की त्यांच्या मनामध्ये काही शंकासुद्धा येत असतात आणि ते शंका आपल्याला त्या शंकाचं निरसन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण बोरचं पाणी आणि तो एक जिवाळ्याचा शेतकरी बांधवांचा विषय असतो. आणि आपण केसिंग पाईपच्या संदर्भात या ठिकाणी बोललेला आहात की केसिंग पाईपला आपण कट वगैरे घेतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून पाण्याचं त्या ठिकाणी पुनर्भरण होत आहे, तर सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकरी बांधवांची अशी एक भीती मनामध्ये असते की केसिंग पाईपला डॅमेज होणं किंवा केसिंग पाईप खराब झाल्यामुळे बोरमध्ये काही पदार्थ पडू शकतात का, किंवा भविष्यामध्ये त्याचे काही अनेक दुष्परिणाम होऊ शकतात का, किंवा ही पद्धत जी तुम्ही वापरणार आहात कट करण्याची नैसर्गिक पद्धतीपेक्षा कशी चांगली असू शकते या संदर्भात काय सांगू शकाल आपण?
0: बरोबर सर, प्रत्येक शेतकऱ्याचे आम्हाला असे खूप सारे प्रश्न असतात की तुम्ही जे केसिंगमध्येच फक्त काम करताय, मग आमचं केसिंग खराब होईल का, किंवा वरची माती वगैरे त्यात पडेल का, असे खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.
2: जनरली दुसरं म्हणजे कसं असतं, शेतकऱ्यांची धारणा काय आहे, तर पाणी वरच्या 20-25 फुटामध्ये आपण काम करतो तर वरी पाणी नाही असं त्यांचं म्हणणं असतं, पाणी सगळं खाली आहे जमिनीमध्ये. तर आपलं सांगण्याचा उद्देशच असा आहे की बाबा जमिनीमध्ये खाली काय समुद्र नाही किंवा नदी नाही किंवा तळ नाही, खाली जे पाणी केलेलं आहे ते बऱ्याच वर्षापूर्वीपासून जे काही पाऊस पडत आलेला आहे त्या पावसाचं पाणी हळूहळू जमिनीमध्ये जिरपलेलं आहे, कारण जिरपण्याचा रेट खूप मोठा असतो आणि काळ खूप जातो त्याला. तर आपण काय करतो आहे, जिरपायला समजा 100 लिटर पाणी जमिनीवरती ओतलेलं असेल, तर ते 100 लिटर पाणी 500 फुटापर्यंत जायचं म्हणलं तर त्याच्यातलं एकतर वेळ तर जास्त लागतोच, पण 100 लिटरमधलं जास्तीत जास्त एक 2 ते 3 लिटरपर्यंत पाणी जातं. पण आपण काय करतो, ह्याला बायपास करतो, त्या केसिंग पाईपला सीट घेतल्यामुळं वरच्या भागातलं पाणी डायरेक्ट बोरमध्ये खाली जातं आणि ह्याला जे काय बोरमधल्या खालच्या रिकाम्या पोकळ्या असतात, झरे म्हणतो आपण त्याला, त्या झऱ्यामध्ये ते पाणी जाऊन साठलं जातं आणि परत उपसा करताना त्याचा पाणी देण्याचा कालावधी वाढतो. खाली जे पाणी गेलेलं आहे ते आजचं कालचं नाही, बऱ्याच वर्षापूर्वीचं पाणी आहे, फक्त आपण काय करतो आहे, वाहून जाणारं पाणी त्याच्यात स्टोअर करतो, साठवून ठेवतो आणि त्यांना पाणी देण्याचा कालावधी वाढतो.
1: नाही, माझा प्रश्न तो होताच, आपण फायद्याच्या संदर्भात बोललेलोच आहोत, मी शंकेच्या संदर्भात बोलत होतो की केसिंगची जी शंका आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात येते तो खरी मूळ शंका आहे, त्याच्या संदर्भात काय सांगतो?
0: तर केसिंगचं शेतकऱ्यांना आम्ही त्यावेळेस असं सांगतो की शेतकरी बांधवांना हे काम सगळं जिओलॉजिकल बेस आहे, म्हणजे तांत्रिक ह्याला बेस आहे, ह्याच्यावर रिसर्च झालेले आहेत आणि जे काही काम करणारा माणूस आहे तो MSc जिओलॉजिस्ट असतो, म्हणजे खडक पाण्यातला तो तज्ज्ञ आहे आणि आपण तिथलं सगळं सर्वे करूनच हे काम करतो. आणि शेतकऱ्यांना असं असतं सुरुवातीला की बाबा हे सगळ्याच्या पूर्णच्या पूर्ण केसिंगला आमच्या स्लीट घेणार की काय, ऑब्व्हियसली पूर्ण स्लीटला केसिंगला घेतल्यानंतर गाळमातीमध्ये जाऊ शकते, पण समजा 20 फुटाचं जर शेतकऱ्याचं केसिंग आहे तर वरचा आपला काही ठराविक भाग सोडावा लागतो जिथून लूज मटेरियल वगैरेमध्ये येण्याचे चान्सेस असतात आणि खालच्या 8-10 फुटामध्येच आपण काम करतो जिथून फक्त पाणी त्यांना शेतकऱ्यांना मध्ये येईल. प्लस शेतकऱ्यांची दुसरी एक शंका असते की मग माझं केसिंग दबेल का किंवा माझी मोटर वगैरे अडकल का, अशी पण त्यांची शंका असते.
1: बरोबर,
0: तर त्यांना मी साहजिक आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न साहजिक आहेत. मग त्यांना आम्ही असं सांगतो की सर हे जे काम आहे ते आपण म्हणजे तुमच्या केसिंगची स्ट्रेंथ टिकून राहील अशा दृष्टीनेच आपण काम घेतो आहे, त्याची लेंथ एकदम म्हणजे विड्थ छोटी असल्यामुळं त्याची स्ट्रेंथ टिकून राहते, त्यामुळे केसिंगला त्यांच्या काही डॅमेज होत नाही आणि गव्हर्नमेंट पेटंट अप्रूव्ह असल्यामुळं ह्याचे रिझल्ट चांगले असल्यामुळं आम्ही त्यांना तसं पटवून देतो. प्लस गव्हर्नमेंटचे पण आपण कामं वगैरे करतो असं त्यांना आम्ही उदाहरणासहित पटवून देतो, शेतकरी कन्व्हिन्स होतो.
1: तर खूप चांगल्या पद्धतीने आपण या सगळ्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो आहोत. मला जाता जाता असं सांगा की सर्वसाधारणपणे आपल्या पद्धतीमधून शेतकऱ्यांना काय लाभ होतील आणि बोर पुनर्भरण हे किती गरजेचं आहे?
0: येस,
1: या संदर्भात सांगाल आपण.
0: ओके, आमचं हे काम केल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांनाही करावं, प्रत्येक ज्यांच्याकडे बोरवेल आहे त्यांनी हे करून घ्यावं आणि यातून त्यांना फायदा असा होईल की 1 महिन्यापासून कमीत कमी 1 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत बोरवेलचा पाणी देण्याचा कालावधी यातून वाढतो. ओके, सपोज एखाद्या शेतकऱ्याचं फेब्रुवारीला गुळण्या मारते बोरवेल किंवा बंद पडलं आहे, तर एक पावसाळा गेला की त्यांचं ते पुढं कालावधी मार्चपर्यंत जाऊ शकतो, कोणाच्या एप्रिलपर्यंत पण जाऊ शकतो, डिपेंड करते आता तिथं जिओग्राफिकल कंडिशन कसं आहे किंवा तिथं पुढच्या वर्षी पाऊस किती पडतो आहे ह्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. प्लस शेतकऱ्यांचे प्रश्न मगाशी एक सांगायचं राहिलं की शेतकऱ्यांना इन्स्टंट रिझल्ट पण पाहिजे असतात की आता मी तुमच्याकडून काम करतो आहे तुम्हाला पैसे देतो आहे तर मला लगेच पाणी पाहिजे, तर हे काही जादू वगैरे नाही, सायन्स आहे आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर. असं कुठलं एखादं पीक नाही की बाबा आज त्याला बी आपण लावलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच फळ आले, असं होत नाही. तर ही पण नैसर्गिक प्रोसेसच आहे, ह्याला काही कालावधी तुम्हाला जाऊन द्यावा लागेल. आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं असं की तुम्हाला एक पावसाळा ह्याच्यासाठी जाऊन द्यावा लागेल, पुढच्या वर्षी जी तुम्हाला अडचण येते त्या अडचणीमध्ये तुम्हाला म्हणजे जी काही फेब्रुवारी येते ती मार्च एप्रिलपर्यंत येणार नाही, असं आम्ही सुरुवातीला सांगतो. राहिला विषय ह्याचा खर्चाचा पण सांगायचं राहिला की हे कितपत अफोर्डेबल आहे, तर ह्या तंत्रज्ञानाचा आम्ही खर्च महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण 20 ते 25 हजार रुपये घेतो. प्रत्येक राज्यानुसार आमचा खर्च वेगळा आहे, पण बीड, लातूर आणि धाराशिव ह्या 3 जिल्ह्यासाठी आमचा इथे एक मोठा CSR प्रोजेक्ट चालू आहे, आणि CSR प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना फक्त एका बोरवेलचं काम 6 हजारात करून भेटेल, फक्त 6 हजार रुपयात. तर प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचा लाभ घ्यावा अवश्य, आणि आम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करावा असं आम्ही आवाहन करू,
2: जेणेकरून जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी आपल्या इथलंच पाणी तिथंच आढणार, तिथंच जिरपणार, आणि त्याचाच फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. कारण बघा, आपण बऱ्याचशा कंपन्या आहेत जे की पाण्यावरती काम करतात, पण काय करतात, पाणी शुद्धीकरण करणे ह्याच्यावरती बरंचसं काम केलं जातं, पण भूगर्भातलं पाणी वाढवण्यासाठी एकही कंपनी नाही आता सध्या मार्केटमध्ये पाणी पातळी वाढवण्यासाठी काम करणं. फक्त ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे आपल्या देशामध्ये जे ग्राउंड वॉटरवरती काम करते आणि ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी काम करते. जे की वाहून जाणार आहे, उन्हानं बाष्पीभवन होणार आहे, तेच पाणी खाली भूगर्भामध्ये सोडलं जातं सायंटिफिकदृष्ट्या, आणि त्याने खालची पाणी पातळी वाढते.
1: तर अतिशय चांगली अशी आपली ही टेक्नॉलॉजी आहे, ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या भागामधील ज्या बोरवेल्स असतील त्या बोरवेल्सचं चांगल्या पद्धतीनं पुनर्भरण देखील केलं जाऊ शकतं, आणि भूजल पातळी वाढवण्यामध्ये खूप मोलाची मदत या माध्यमातून होऊ शकते. आणि आता आपण सांगितलं की इतर ठिकाणी आपण जास्तीचा खर्च घेत आहे, पण धाराशिव असेल, लातूर असेल किंवा इतर काही जे ठराविक भाग आहेत त्याच्यासाठी आपण फीसमध्ये खूप कमी केलेलं आहे, 6 हजारापर्यंतची फीस आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधून अशा पद्धतीचं हे पुनर्भरण करून घेणं खूप गरजेचं आहे, आणि ते आपलं एक ज्याला म्हणतो की आपण आपल्या वसुंधरेवर एक प्रेम करण्याचा एक साधा मार्ग असू शकतो. या माध्यमातून आपण केवळ उपसा उपसा आणि उपसाच करत राहतो, कधीतरी पुनर्भरणाचा आपण सर्व शेतकरी बांधवांनी जनतेनं विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण निसर्ग आपल्यावर दरवर्षी प्रेम करतोय, ते प्रेम ते साठवून देखील ठेवता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचं काम होणं हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: तर आज याच माध्यमातून ऊर्ध्वमचे अशोक कदम आणि प्रफुल्ल पाटील आज आपल्या रेडिओ किरणाच्या स्टुडिओमध्ये आले, आणि भूजल पुनर्भरणाच्या बाबतीत बोरवेल असेल किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे ज्या माध्यमातून उत्तम प्रकारचं पुनर्भरण केलं जाऊ शकतं या संदर्भात माहिती दिली, त्याबद्दल मी रेडिओ किरणाच्या वतीनं त्यांचा आभारी आहे. आणि या संदर्भात जर आपल्याला त्यांच्याकडून अधिक माहिती हवी असेल, जाणून घ्यायचं असेल, तर आपला मोबाईल क्रमांक सांगावा.
0: येस, शेतकऱ्यांनी 91 17 17 80 80 या नंबरवर आम्हाला संपर्क करावा. परत एकदा रिपीट करतो, 91 17 17 80 80. कधी शेतकऱ्यांनी कॉल करावा आणि आम्हाला फोन करावा, मग आम्ही त्यांना सविस्तर प्रोसेस समजून सांगूयात आणि त्यांचं आम्ही काम करून देऊ.
1: तर निश्चितपणे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा चांगली ही एक चांगली संधी असू शकते ज्या माध्यमातून त्यांना आपल्या बोरचं पुनर्भरण चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि भूजल पुनर्भरणाच्या या कामाला चांगल्या पद्धतीनं मदत करता येईल. आज आपण दोघं इथं आलात आणि रेडिओ किरणला जी माहिती दिली, संवाद साधला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.
2: धन्यवाद सर.
3: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ किरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात. मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते. यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत ऐकणार आहात. 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते, अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते, तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीत लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला. जर वेळेला एक नवीन थीम आणि मराठीतली सदाबहार गाणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला. आजची आपली थीमही खूप जास्त स्पेशल आहे बरं का. मराठी चित्रपट संगीत भावगीत क्षेत्राचा इतिहास ज्यांनी शब्दात घडवला ते म्हणजे अर्थात श्रीनिवास खळे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीनिवास खळे हे म्हणजे मराठी संगीतातलं एक अग्रगण्य नाव आहे. खळे काकांचा जन्म 30 एप्रिल 1926 झाला. त्यांच्या वडिलाचं नाव विनायक खळे तर आईंचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यांचे थोरले बंधू काशीनाथ खळे यांच्या प्रेरणेमुळे श्रीनिवास खळे यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. आता काशीनाथ खळेंचे उपकार मानावे तितके थोडेत, कारण त्यांच्यामुळेच खळे सारखा हिरा संगीत सृष्टीला लाभला. मूळचे बडोद्याचे असणारे श्रीनिवास खळे आपल्या कला गुणांचं चीज व्हावं म्हणून मुंबईत आले, कारण त्यांच्या मनात विश्वास होता की एक दिवस माझाही येणार. कारण मुंबई माणसातल्या गुणांची कदर नेहमीच करते. 1950 साली रेल्वेतल्या नोकरीचा आलेला कॉल अजून आलाच नाही असं सांगत खळेंनी वडिलांना फसवलं नसतं तर श्रीनिवास खळे नामक संगीत आपल्या दैवी चमत्काराला आपण मुकलो असतो, नाही का. श्रीनिवास खळेंचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी स्वरबद्ध केलेली एक से बडकरी गाणी आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळं सर्व कानसेन तृप्त करण्याची जबाबदारी आज मी घेतलीय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो ची एका अभंगानं, सुंदर ते ध्यान. लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलंय, तर अर्थात श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि संत तुकारामांचे शब्द. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. पंढरीचा वास चंद्रभागेमध्ये स्नान घ्या वाथे. खरंच पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय. पंडित भीमसेन जोशी यांनी हे गाणं गायलंय तर संत नामदेवांचा हा अभंग आपण आत्ताच ऐकला आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. खळे काकांबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही सिच्युएशन मध्ये कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. हा खळे काकांचा स्वभाव होता. म्हणजे काम चोख हवं त्यात हयगई होता कामा नये. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एकदा एक मोठा निर्माता दिग्दर्शक त्यांना भेटायला आला. त्यांच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या मुलीची रेकॉर्डिंग करायचं ठरवलं आणि खळे काकांनी त्या मुलीकडून गाणी वगैरे म्हणून घेतली. गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर पुन्हा जेव्हा खळे काकांनी ती ऐकली तेव्हा मात्र त्यांना ती फारशी आवडली नाही आणि त्यांनी ठरवलं की रेकॉर्डिंग काही आता काढायची नाही. तशी सूचनाही त्यांनी दिली होती रेकॉर्डिंग कंपनीला. अर्थात आता त्या मुलीचे वडील म्हणजेच तो दिग्दर्शक पुन्हा एकदा काकांकडे आला. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येत नाहीये ही बात त्यांना अजिबात रुचली नाही. रेकॉर्डिंग बाहेर न काढण्याचं कारण खळे काकांना त्यांनी विचारलं. खळे काकांनी निर्भीडपणे पण नम्रपणे सांगितलं की त्यांच्या मुलीची गायकी ही अपेक्षेनुसार नाहीये. श्रीनिवास खळे या विरोधाखाली कम अस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत हा होता खळे काकांचा बाना. दिग्दर्शकांनी पुढचेही काही सिनेमे तुम्हाला मिळवून देतो असं अमिषही काकांना दाखवलं पण काका ढळले नाही. ते स्वतःच्या मतावर ठाम राहिले. त्यांनी नम्र शब्दात नकार दिला. सुरांच्या या बादशहानं आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. हीच होती खळे काकांची खासियत. चला तर मग घेऊन आलीये पुढचं गाणं तुमच्या भेटीला. सावळे सुंदर रूप मनोहर ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वेलकम बॅक. आत्ताच पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातलं विठ्ठल गीते गावा हे गाणं आपण ऐकलं आणि या गाण्याबरोबरच तुम्ही नक्कीच हरवून गेला असाल, हो ना. भीमसेनजींनी हे गायलं होतं गाणं. भीमसेनजी आणि श्रीनिवास खळे यांचा एक वेगळा बॉन्ड होता. भीमसेनजी खूप मोठे गायक, ते वयाने देखील काकांपेक्षा 4 वर्षांनी मोठे होते. पण रेकॉर्डिंगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजी खूप साधे, डाऊन टू अर्थ, आपण म्हणतो ना जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं की ते देखील विना तक्रार गाणं खळे काकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. खळे काकांनी स्वरबद्ध केलेली अभंगवाणी करत असताना तर पंडित भीमसेन जोशी खळेंच्या पायाशी बसले. खळे म्हणाले, अरे रे रे, हे काय करताय, असं म्हणत ते काहीसे गडबडले. पण भीमसेनजी म्हणाले, आता तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. फक्त भीमसेनजीच नाही तर माणिक वर्मा, शुभा गुरटू, रामदास कामंत, सुरेश वाडकर, मालती पांडे, देवकी पंडित, साधना सरगम पासून ते अगदी आत्ताच्या लिटल स्टॅम्प पर्यंत, म्हणजे 4 पिढ्यातल्या साधारण 100+ गळ्यांनी खळे काकांचे सूर हे अभिमानानं मिरवलेत. संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, गदी माडगुळकर, शांताबाई शेळके यांसारख्या 136 कवींचे शब्द काकांनी सुरात घडवलेत. बालगीतं म्हणू नका, स्फूर्ती गीतं म्हणू नका, फिल्म संगीत, नाट्यसंगीत, लावण्या, अभंग, भावगीत, गझल, भजन, सुरांच्या या मांत्रिकाला हे सारे प्रकार वश होते असं म्हणता येईल. खळे काकांनी स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचं अढळपद मिळवताना त्यांनी इतरांना नेहमीच दीपगृहासारखी भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारीही पार पाडली. त्यामुळेच या संगीत इंडस्ट्रीला शंकर महादेवांसारखे चमकता तारा मिळाला, जो खळे काकांचा शिष्य म्हणूनच नावारूपास आला. अरुण दाते यांना मराठी भावगीत गायनाची पहिली संधी श्रीनिवास खळेंनी दिली होती. मी मूळचा मराठीवासी नाहीये, त्यामुळे मराठी भावगीत प्रकार मला काही जमणार नाही वगैरे अरुण दातेंनी सांगितलं होतं. पण श्रीनिवास खळे काकांनी ही गोष्ट पूर्णतः चूक ठरवत त्यांना गाण्याची संधी दिली. श्रीनिवास खळे यांच्या या निर्णयामुळे संगीत क्षेत्रात अरुण दाते सुद्धा चमकले आणि तेही चमकले शुक्र ताऱ्याप्रमाणे. कारण अरुण दाते यांचे खळे काका यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गाणं होतं शुक्र तारा मंदवारा. चला ऐकूयात हेच गाणं मंगेश पाडगावकरांचे शब्द आणि अरुण दातेंचा हा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजचा शो, आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी खूप खूप जास्त स्पेशल आहे. सगळे कानसेन माझ्यावरती नक्कीच खुश झाले असणार आहेत, कारण श्रीनिवास खळे यांची गाणी आज आपण ऐकतोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती. लता मंगेशकरांनी हे गाणं गायलं होतं, तर तुकारामांचा हा अभंग होता. सो तुम्ही हा नक्कीच एन्जॉय केला असेल, हो ना. चला पुढची एक गोष्ट सांगणार आहे खळे काकांविषयीची. एका सिनेमासाठी दोन गाणी खळे काकांनी तयार केली होती, पण सिनेमाचे संगीत दिग्दर्शक ऐन वेळेला बदलला गेला, त्यामुळे ही दोन गाणी सिनेमात घ्यायची नाहीत असं ठरलं. मग गदिमांनी इन्सिस्ट केलं की जी ही दोन गाणी आहेत ती आपण एखाद्या कंपनीकडून रेकॉर्ड करून घेऊ. गदिमांचा हा डिसिजन खळे काकांच्या जीवनातला मैलाचा दगड ठरला, कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्ड वरती जी गाणी होती ती दोन गाणी होती गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख. 1952 साली श्रीनिवास खळे काकांची पहिली रचना गोरी गोरी पान इतकी लोकप्रिय झाली आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला असणारी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. गदिमांची ही गाणी आशा भोसले यांनी गायली. आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये झालेलं नसताना सुद्धा आशाताईंनी आपलं गाणं गायलं खळे काकांना याचं प्रचंड अप्रूव वाटत होतं. तो होता भावगीतांचा सुवर्णकाळ. श्रीनिवास खळे काकांनी त्यानंतर एकाहून एक अशी अनेक सरस गाणी केली. मग त्यात जाहल्या काही चुका नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घन निळा, कंठातच तुटल्या तारा, रुसला मजवरती काढा, नको ताई रुसू मग, अशी लिस्ट आता खूपच मोठी होईल बरं का. पण या दोन गाण्यामधलं जे एक गाणं होतं एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख, त्यांचे शब्द काहीसे असे आहेत, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळले, भय वेडे फार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहता चोरून या क्षण एक, त्याचेच त्या कळले, त्याचेच त्या कळले तो एक राजहंस. या कडव्याप्रमाणेच खळे काकांना स्वतःच्या प्रतिभेची जाण तेव्हाच झाली होती, मात्र बाकी जगाला ती कळण्यास बराच काळ जावा लागला. याच नोटवरती घेऊन येते खळे काकांचं पहिलं गाणं जे त्यांच्यासाठी ठरलं होतं टर्निंग पॉइंट, गोरी गोरी पान. या गाण्याचं नवं रिक्रिएटेड व्हर्जन ही तुम्हाला इंटरनेटवरती ऐकायला मिळतं, पण जे सच्चे जे खरे आहेत ते कायमच तसेच राहणार आहेत, कारण म्हणलं जातं ना ओल्ड इज गोल्ड. सो ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांचे शब्द असलेलं हे गाणं. आज सुद्धा दादाच्या लग्नात कुणी ना कुणीतरी बहीण नक्कीच म्हणत असते. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण ऐकतोय खळे काकांनी संगीतबद्ध केलेली गाणी. खळे काकांनी केलेली प्रत्येक रचना, त्या गाण्यातले शब्द, सामर्थ्य सुरांच्या संगीतानं अनेक पटीनं सहजतेनं वाढवतं. कसा मला टाकूनही गेला राम, पंडित भीमसेन जोशींनी हे गाणं गायलं होतं जे आपण आत्ताच ऐकलं. संत एकनाथांची ही रचना होती. श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिलेलं आहे. कलाकारांच्या वाटेला येणारा भोग त्यांनीही भोगलेले. बडोदा सोडून नशीब आजमवण्यासाठी त्यांनी मायानगरीचा म्हणजेच मुंबईचा रस्ता धरला. ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती सोय झाली, पण त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये नवीन म्हणून होणारी उपेक्षा यासारख्या अडचणी, त्यातून आलेले डिप्रेशन यामुळे काही काळ ते इतके हेल्पलेस झाले होते की स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतला होता. पण अशा या कठीण प्रसंगी, कठीण काळात त्यांना त्यांच्या पत्नीनं मानसिक बळ दिलं, या निर्णयापासून परावृत्त केलं. त्यांच्या पत्नीनं दाखवलेल्या या धैर्यामुळं संगीत क्षेत्राचा होणारा अपरिणित नुकसान टळलं आणि त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र त्यांचं आजही ऋणी आहे. 1952 साली गोरी गोरी पान या गाण्यानं सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, गौडी जम्मत गौडी गम्मत, चांदोमामा चांदोमामा भागलास का, नको ताई रुसू कोपऱ्यात बसू यासारखी अनेक गाणी खळे काकांनी दिली. आणि त्यांनी दिलेल्या अशा बालगीतांनी तो काळ बहरतच गेला असं म्हणता येईल. याचबरोबर खळे काकांनी एक अप्रतिम अंगाई सुद्धा दिलीय, नीज माझ्या नंदलाला. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांनी हा आवाज दिलाय. तेव्हा चला ऐकूयात हे सुंदर गाणं क्लासिक रेडिओ शो मधून.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाईप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जय जय महाराष्ट्र माझा की आवाज आहे हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. श्रीनिवास खळे यांचं हे म्युझिक होतं आणि शाहीर साबळे यांनी जे काही गायलंय की आवाज आहे. प्रत्येक महाराष्ट्र दिन असो किंवा इतर कोणत्याही दिवसांना हे गाणं जेव्हा लागतं ना तेव्हा ते खरंच खऱ्या अर्थानं स्फूर्ती गीत वाटतं. एवढा एनर्जी डोस या गाण्यात आहे. आता या गाण्यामागची एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 1960 ला यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणार ही बातमी आल्यावर एका कंपनीनं 4 दिवसात महाराष्ट्राची 2 गाणी तयार करा असं लगेच खळे काकांना सांगितलं. पण त्यातूनच जन्माला आली शाहीर साबळेंनी गायलेली जय जय महाराष्ट्र माझा आणि चकोर आजगावकर लिखित माझे राष्ट्र महान ही 2 स्फूर्तीगीतं आज महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात अगदी आग्रहानं गायली जातात. खळे काकांनी मराठी संगीतांना जसा संगीत साथ चढवलाय तसाच त्यांनी हिंदी बंगाली गुजराती आणि संस्कृत भाषेतल्या गाण्यांनीही आपल्या संगीतानं त्यांनी अलंकृत केलंय. खळे काकांनी यांना कर्तव्य आहे ही बोलकी बाहुली पळसाला पाणी तीन जिव्हाळा पोरकी सोबती या मराठी सिनेमांना संगीत दिलंय. तसंच त्यांनी पाणीग्रहण विदूषक आणि देवाचे पाय या नाटकांनाही संगीत दिलंय. संगीताच्या दुनियेत श्रीनिवास खळे हे कायमच खळे काका या नावानं ओळखले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता आणि त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती ते भेटल्यानंतर आदरास्थानी होऊन जायचे. त्यांचे जे शिष्यगण होते त्यातच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचाही समावेश होतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या 2 भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या गायकांकडून नाम शाम गुणगान या हिंदी भजन अल्बमसाठी एकत्र गाऊन घेणारे खळे काका हे एकमेव संगीतकार होते आणि हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बरं का. तर पंडित भीमसेन जोशींनी गायलेली अनेक गाणी आपण आत्ताच ऐकली. अनेक अभंगांना भीमसेन जोशींनी आपला साथ चढवला. पण आत्ता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी स्वरसाथ चढवलेला एक अप्रतिम अभंग. संत तुकारामांची ही रचना भेटी लागी जीवा लागली आस. तेव्हा लगेच ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वाह, हे गाणं तर कधीच जुनं होऊ शकत नाही. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी हे गाणं गायलंय, तर श्रीनिवास खळेंचं म्युझिक. खळे काकांच्या ज्या गाण्याच्या रचना असायच्या त्या गायक गायिकेंसाठी अवघड असायच्या. त्यामुळं खळे काकांचं गाणं म्हणजे कठीण परीक्षा पास होणं असं मानलं जायचं. याबाबत खळे काकांना विचारलं असता तर ते कायम सांगायचे की रचना ही शब्दांची गरज आहे, त्यामुळं योग्य संगीत रचनेशिवाय जो काही त्या गाण्यातला भाव आहे तो तुमच्यापर्यंत रसिकांपर्यंत पोहोचणार तो कसा. लता दिदी अत्यंत जिव्हाळ्यानं खळे काकांना अनेक प्रकारे बऱ्याचदा समजवायच्या की आपल्याला 3 मुली आहेत, तेव्हा पैशांचा विचार प्रत्येकासारखा आपल्यालाही करायला हवा. मात्र खळे काका म्हणायचे, दिदी पैशांसाठी काहीही काम घेऊन मी ती करू तरी कशी. खळे काकांच्या काळात त्यांनी 11 सिनेमांना संगीत देण्याचं काम त्यांनी नाकारलं होतं. तेव्हा खळे काका बरेच डिप्रेशन मध्ये होते, मात्र कलेशी प्रतारणा त्यांनी कधीच केली नाही. कॉमन माणसांचा अनकॉमनपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होता. त्यांच्यावर लक्ष्मी जरी फारशी प्रसन्न झालेली नसली तरीही अगणित मान सन्मान पुरस्कार त्यांचं भांडवल होतं त्यांच्याकडे. आयुष्यभर खस्ताखात स्वतःची आणि कुटुंबाची अनेक आजारपणं झेलत आयुष्य विस्कळीत करणाऱ्या अनेक घटकांना सामोरं जात ते इतके विलक्षण कलाकृती घेऊन यायचे, ते सगळ्यांसाठी कोडच असायचं. का वेदने तो होतो जन्म साधनेचा, या पाडगावकरांच्या ओळीप्रमाणे खळे काका खऱ्या अर्थानं जगले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे हात इतके कापत होते की त्यांना नीट लिहिता येत नसे. मात्र हार्मोनियम पेटीवर बसले की त्यांचे हात थरथरणं थांबायचं आणि ते वेगळ्याच विश्वास जायचे. आज संगीत क्षेत्रात अनेकांनी गडगंज पैसा मिळवलाय, पण खळे काकांनी आपला कलेचा बाजार कधीही मांडला नाही आणि जे पदरी पडलं त्यात समाधानानं ते राहत गेले. खळे काकांना रेडिओ तेरणाचा मानाचा मुजरा. घेऊन आले पुढचं गाणं. लता मंगेशकर यांनी हे गायलंय, श्रीनिवास खळेंचं संगीत. संत तुकारामांची ही रचना, खेळ मांडियेला वाळवंट खाई.

वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण पुढच्या एपिसोड मध्ये नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. कारण अशी बरीच माणसं आपल्याला आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. सो तुम्हाला आता उत्सुकता असेलच पुढची आपली थीम काय असणार आहे, कुठली गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. सो आपला पुढचा एपिसोडही नक्कीच खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळं नक्की ऐका क्लासिक रेडिओ शो. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. नमस्कार, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट.

0: कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा आनंद।

MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

lên người hơi.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 4:13 होत आहेत. आज वेगळ्या टाइम वरती आली आहे, कारण की मला पाहावंच वाटलं, म्हटलं चला आज पाहूयात आपले श्रोते लाईव्ह आहेत का 4 वाजता. कारण की बरेचसे श्रोते 1 वाजता खूप वाट पाहून आपल्या या कार्यक्रमाची गेले असणार, पण थोडासा नेटवर्क इश्यू झाला होता, त्यामुळे मी 1 ते 3 दरम्यान आले नव्हते. म्हटलं चला आज थोडासा टाइम जरी गेला असेल तरी देखील आपले श्रोते लाईव्ह ऐकतात की नाही पाहूयात. सर्वच जण म्हणतात की आम्ही कंटिन्यू रेडिओ त्यांना ऐकतो, तर असे किती श्रोते आहेत ते कंटिन्यू ऐकत असतात, आणि मग मी अशीच अचानक कधी पण आता आले तर किती श्रोते लाईव्हमध्ये येतात हे पाहण्यासाठी देखील मी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे छोटासा. तर शुभ दुपार म्हणते, दुपारचे 4 वाजतात, अगदी संध्याकाळच्या वेळेकडे हे प्रसारण जात असतं, आणि या टाईमला खरं तर जाण्याच्या वेळेकडे ऑफिसचं टायमिंग सुटण्याचं टायमिंग आहे. हे खरं तर थोडंसं बिझी देखील शेड्यूल असतं, आणि त्याचबरोबर चहाचा एक टाईम पण असतो, म्हणजेच चहा थोडंसं पिण्याचा मूड झालेला असतो 4 ते 5 दरम्यान. आणि तसं पाहायला गेलं तर हा चहा घेतला की मग काय होतं की आपण फ्रेश मूड होतो असं म्हणता येईल आपण या टाईममध्ये. तसेच या फ्रेश मूड करण्यासाठी मी आजचा टाईम म्हटलं चला सकाळी नाही झालंय, आत्ता मात्र मी सर्वांना फ्रेश करणार. तर माझ्या आवडीच्या सर्वांच्याच आवडीच्या कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं स्वागत करते. बरेचसे श्रोते आहेत लाईव्ह जे आता सध्या हॅलो जी वगैरे सगळे म्हणत आहेत. द्राक्ष मामा आलेले आहेत, प्रकाश बोबडे सर आलेत, ओमप्रकाश गीते सर आलेले आहेत, तसंच हिरामन किराडे सर आलेले आहेत लाईव्हमध्ये, गणेश दत्तात्रय कोशिंबिरे सर आलेले आहेत, आणि लाईव्ह यस डॉक्टर अनिल सर देखील लाईव्ह आलेले आहेत, तसंच निपाणी येथून बापरे आलेले आहेत. एव्हरी टाईम रेडी होते ना लिस्निंग श्रोते जे आहेत ते दिसत आहेत मला, तर छान. थँक्यू सो मच की तुम्ही ऐकताय, खूप छान वाटलं की तुम्ही लाईव्ह आहात म्हणून, आणि खरंच भारी वाटतंय. गजानन सर देखील लाईव्ह आलेले आहेत, आणि चहा देखील पाठवलाय सरांनी मला. आपले सर जे लाईव्ह आहेत सध्या ते म्हणतात ऑन ड्युटी असतो, आणि मी पण लाईव्ह कंटिन्यू असतो असे म्हणणारे देखील श्रोते आहेत आपले, भरपूर श्रोते. शुभांगी जगताप ताई आलेले आहेत लाईव्हमध्ये न, चला त्यानिमित्ताने नावं देखील लाईव्हमध्ये सांगता येईल मला की प्रमिला ताई देखील लाईव्ह आलेले आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे आपले जे श्रोते म्हणतात त्यांना गाणं ऐकायचं आहे गजानन सर, तसंच फरताडे महेश फरताडे हे देखील लाईव्ह आलेले आहेत. राणी म्हणून कोणतरी दिसते, परत टेकाळे सर देखील लाईव्ह आलेले आहेत, लालासाहेब गाडे पाटील सर देखील लाईव्ह आहेत. ग्रुपमध्ये सर्वांनी मेसेज टाकलाय बहुतेक. यादव सर देखील लाईव्ह आलेले आहेत. श्रीकांत बोबडे सर देखील लाईव्ह कंटिन्यू म्हणतात. रमेश फडताडे देखील आहेत, आणि टेकाळे सर, दीपक राक्षे मामा देखील, राक्षे दीपक रुद्राक्ष अंबाजोगाई येथून लाईव्ह आहेत ते देखील. प्रसारणामध्ये व्यत्यय येत आहे कारण शोधा असं सांगणारे आपले श्रोते जे आहेत. समाधान काटे सर देखील लाईव्ह आलेले आहेत, आणि तसंच पांडुरंग सक्का सर हे देखील लाईव्ह आलेले आहेत. किरण जगदाळे सर जे धाराशिववरून आहेत ते देखील लाईव्ह आलेले आहेत आत्ता. चला तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. रेडिओ तणा ग्रुपवर आम्ही सर्व मित्रांना लाईव्ह आणलं आहे 1 मिनिटात असं म्हणतात हिरामन किराड सर. थँक्यू सो मच सर. तर चला सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला, आणि गीत पहिलं जे आहे ते गीत मी देते आहे. चित्रपट खूप गाजलेला चित्रपट आहे, आणि त्या चित्रपटातील एक गीत आहे जे खूप गाजलेलं गीत, सुपर डुपर हिट ठरलेलं गीत आहे, आणि शाहरुख खान हे या चित्रपटामध्ये विलन आहेत. जुही चावला, उदित नारायण यांचा आवाज आहे. तर सुरुवात करूयात शाहरुख खान यांच्या गीतांनी, आणि तुमच्या आवडीने शाहरुख खानचं गाणं द्या असं म्हटलं सरांनी. सर सुरुवातच मी त्यांनी केली आज. जादू तेरी नजर या गीतांनी सुरुवात करते, ऐकूयात, स्टार्ट करूयात चित्रपट डर या चित्रपटातील गीतांनी.

चला तर डर या चित्रपटातील गीतांनी सुरुवात केली आहे. थोडीशी रोमॅन्टिक जी गाणी आहेत अशा गीतांना घेऊन आज आपण भेटूयात. अशी जी गीतं आहेत जी खूप ऐकायला सोजळ सोबर वाटतात अशी गीतं जी आहेत, म्हणजे असंच हे धून असलेलं अशी गीतं आज तुम्ही पाठवू शकताय. वेगळी गीतं नका पाठवू कारण की हा जो माहोल आहे तो वेगळा बनवूयात आता आपण. तर असंच हे गीत आहे पुढचं देखील शाहरुख खान यांचं जे माझं खूप फेवरेट आहे, तर तेच गीत ऐकायचं आहे आज बऱ्याच दिवसानंतर. निशांत पाटील सरांनी मेसेज केला आहे नागपूरवरून, लाईव्ह ऐकत आहो. बरेच जण विचारत आहेत की लाईव्हचा प्रोग्रामचा टाईम चेंज झालाय का, तर अजिबात नाही, असंच मी अचानक आता कधीही येणार आहे तर सरप्राईज देण्यासाठी, कारण की मला पाहायचं की आपले श्रोते कधी लाईव्ह आहेत. जरी एक ते तीन दिला तरी मी संध्याकाळी परत आणखी एकदा अशी चक्कर मारण्यासाठी, आपल्या श्रोतांना भेटण्यासाठी नक्कीच परत परत असा आश्चर्याचा धक्का देणारच आहे. तर मला पाहायचं आपले श्रोते त्यात आणखी काय मला सांगतायत की हे करा तुम्ही ते करा. तर अशामध्येच आज रोमॅन्टिक गाणी घेऊन आज आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी करूयात. पुढचं देखील असं सुंदर गाणं आहे निशांत पाटील नागपूर, जो आपले नियमित श्रोते आहेत. बऱ्याच महिन्यानंतर त्यांनी फरमाईश केली नाहीये, मी देते सरांना परमिशन. तर चित्रपट आहे तो बादशाह, आणि त्या चित्रपटातील एक शाहरुख खानचं खूप, म्हणजे तशी तर त्या बादशाह चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय आहेत, खूप छान अशी गीतं आहेत. त्यातलंच एक गीत आहे ते म्हणजे

इतना बता दो मेरे यार है, हम तो दीवाने हुए यार। याच गीताचा आनंद घेऊयात, ऐकूयात निशांत पाटील सर नागपूर यांची व्हॉट्सअप फिरमेश, अशीच सोजळ आणि सोबर असणारी गाणी आज पाठवायची आहेत 979 500 900 क्रमांकावरती। आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय व्हॉट्सअप फिरमेश गाणी हा कार्यक्रम।

म्हणजे काय बोलावं, शाहरुख खानला रोमॅन्टिकचा बादशाह उगीच नाहीत म्हणत, कारण की त्याची एवढी गाणी छान आहेत आणि जे गाणं त्यांना भेटतं ते एव्हरग्रीन होऊन जातं, तेवढंच प्रेम त्या गाण्यामधून दिसून येतं. तर अशी काहीतरी प्रेमळ जी गीतं असतात, प्रेमावरती जी गीतं असतात, प्रेमाबद्दल तुम्ही आता मला शायरी पण पाठवू शकता किंवा प्रेमाबद्दल कुठली कविता असेल किंवा तुम्हाला काय वाटतं प्रेम म्हणजे नक्की काय असतं. आता जसं की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत, काय पुण्य असत की ते घर बसल्या मिळत, असं गाणं होतं. पण प्रेम म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकताय, प्रेमाबद्दल थोडीशी गाणी असतील अशी गीतं आज आपण घेतोय, तर नक्कीच चारोळ्या तुम्ही पाठवू शकताय. तर पुढचं देखील गीत असंच प्रेमावरती आहे की जे गीत खरं तर त्या काळात खूप गाजलं होतं हे देखील गीत, अलका याज्ञिक, बाबुल सुप्रियो यांचा आवाज आहे आणि कुमार शानू यांनी देखील हे गीत गायलेलं आहे. क्या यही प्यार है हा चित्रपट आहे आणि या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते आहेत ते देखील, जे आहेत गजानन शामराव चव्हाण सर, मुक्काम पोस्ट झरी, तालुका जिल्हा परभणी इथून. तर सरांनी आत्ता गीत केलं तर ते म्हणतात आज आम्ही खूप मिस केलं होतं सकाळी 1 ते 3 दरम्यान. खरं तर बरेचसे श्रोते हे विचारत आहेत की मला टायमिंग चेंज झालाय का, तर टायमिंग अजिबात नाही चेंज झालाय. मी 1 ते 3 वेळेस जरी लाईव्ह आले तरी संध्याकाळी आता कधीही माझा मूड झाला की मी लाईव्हमध्ये येणार आहे आणि मग तेव्हा असाच एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमवेत येणार आहे. तर आत्ता तुम्ही मला पाठवू शकता 9975590 क्रमांकावरती व्हॉट्सअप गाणी आणि कुठे पाऊस थांबलाय. खरं तर धाराशिवमध्ये आता 2 दिवस झालं पावसाचा नामो निशा नाही, अगदी ऊन असं पडलंय जसं की उन्हाळा पडलाय असं वाटतंय. म्हणजे असं वाटतंय आता तिन्ही ऋतू एकदम चालू आहेत की काय असं झालंय, कारण की मध्यंतरी असं झालं होतं की पाऊस सकाळी पडतोय, दुपारी ऊन पडते, संध्याकाळी थंडी वाजते, हे तिन्ही ऋतू एकाच ह्याच्यात आपल्याला पाहायला भेटतायत. तर असं देखील आता कुठे कुठे पाऊस चालू आहे किंवा कुठे पाऊस बंद आहे तुम्ही सांगू शकताय मला. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी क्या यही प्यार है या चित्रपटातील गीतासाठी आणि सर म्हणतात दोन ओळी गाऊन दाखवा. तर

0: आज तक जो कहना था आज तुझसे कहना है, दिल में अब छुपा ले तू, दिल में तेरे रहना है। दिल ने कहा है, दिल ने सुना है, प्यार करके देखो ना,
1: असं जे गीत आहे तेच गीत आता आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत ते आहेत शामराव, गजानन शामराव सर, चव्हाण मुक्काम पोस्ट, झरी तालुका, परभणी यांची व्हॉट्सअपवर बाईश.

चला तर वाजता आहेत 4:30 आणि इतक्या लवकर टायमिंग तर जातो जेव्हा मी लाईव्ह येते आणि श्रोत्यांना वाटतं की माझ्याच फरमायशी राहायच्या घेत आहेत की काय. तर आज आपण लव्ह सॉन्ग घेतोय. लव्ह सॉन्ग येणं खूप गरजेचं आहे. एक वेगळा विषय घेऊन आता प्रत्येक वेळेस मी भेटणार आहे. तुम्ही सुद्धा सुचवायचं आहे की असा कुठला व्हॉट्सअप फरमायशीमध्ये आपण चेंज केला पाहिजे. तर मी थोडंसं म्हटलं होतं की प्रेमाबद्दल बोलूयात. तर जेव्हा मी सांगते विषय त्यावेळेस तर कोणीच बोलत नाही आणि सांगतात की तुम्ही हे विषय घ्या, तुम्ही ते विषय घ्या आणि बोलत तर कोणीच नाही. मेसेज तर सर्वजण करतात, आमची फरमाईश घ्या, आमची फरमाईश घ्या. आणि जेव्हा विषय स्वतःच सांगत असतात एक एक श्रोते की हा तुम्ही हे घ्या, तुम्ही ते घ्या विषयामध्ये, फरमाईशीमध्ये. पण जेव्हा मी सांगते की हा प्रेमाबद्दल सांगा, तुम्हाला काय वाटतं प्रेमाबद्दल, किंवा असं कोणतं गीत आहे तुम्हाला जे आवडतं, जे त्याच्याबद्दल काही आठवणी आहेत का, जेव्हा सांगते विचारते तेव्हा कोणीच सांगत नाही. मग मला वाटतं जाऊ देत, फक्तच नावं घ्यावीत मग आणि फरमाईशी द्यावात. आणि जेव्हा असं करायला जाते करत नाही तेव्हा मात्र सर्वच जण बोलायला येतात. असो.

तर मीच बोलत राहीन मग असं मला वाटतं. मग आपले श्रोते जर इन्व्हॉल्व होत नसेल तर मग तो विषय पण घेण्याचं असं एवढं महत्व राहत नाही. मग जेव्हा आता म्हटलं प्रेमाबद्दल गाणी पाठवा तर वेगळीच गीतं पाठवायची परत असं होतं. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन असं की आम्हाला हेच गाणं ऐकायचं असतं. मग जेव्हा विषय देतो त्यावेळेस असं होतं, ज्यावेळेस विषय देत नाही त्यावेळेस वेगळीच गीतं येतात जी प्रसारित करता येत नसतात आणि तरी सुद्धा आपले श्रोते रागवत राहतात. असो तरी देखील सर्वांचीच फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते मी आरजे प्रगती. तर पुढची फरमाईश देखील कयामत से कयामत तक हा चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरला होता. एक रोमॅन्टिक प्रेमकथा या देखील या चित्रपटात पाहायला भेटली होती. पडद्यावरती दिसतात आमिर खान, जुही चावला या चित्रपटातील देखील गाणी खूप गाजलेली आहेत. आज ता गायत हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे 90s मधला. तर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे उदित नारायण अलका याज्ञिक यांचा आवाज आहे. श्रोते आहेत आनंदा ससाने इचलकरंजी हातकणगेले कोल्हापूर येथून. नवीन श्रोते आहेत ज्यांनी पहिल्यांदा फरमाईश पाठवली आहे तर थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ तरणासोबत कनेक्ट झालात. ऐकूयात आनंदा ससाने सर यांची व्हॉट्सअप फरमाईश जी आहेत कोल्हापूर येथून.

चला तर मग अशी जी प्रेमळ गीतं आहेत आज आपण लव्ह सॉन्ग घेतोय आणि बऱ्याचशा आता महिला सक्रिय दिसतात. आता लाईव्हमध्ये जास्त महिला आलेल्या आहेत तर पुढचं देखील असंच एक चित्रपट गाजलेला आहे 90s मधला खलनायक. आता मला सांगायचं आहे की धडकन, राजा हिंदुस्तानी, तेरे नाम आणि दिलवाले या चार चित्रपटातील गाणी अजिबात देऊ नका, कारण की मला ती गाणी इतक्या वेळेस देण्यात आली माझ्याकडून, इतक्या वेळेस ती गाणी आता ऐकाविषयी मलाच वाटत नाहीत माहिती, इतक्या वेळेस मला ती बोर झाली. राजा हिंदुस्तानी इतक्या वेळेस, दिलवाले तेवढाच, धडकन तेवढ्या वेळेस. जरी आपल्या श्रोत्यांना बोर होत नसेल पण आज तरी देऊ नका, उद्या परवा वगैरे बघता येईल. पण आजच्या कार्यक्रमामध्ये या चार चित्रपटात बसून प्लीज लांब रहा असं मला सांगावंच वाटते. तर पुढची फरमाइश घेते खलनायक या चित्रपटातील गीत अलका याज्ञिक यांच्या आवाजातील एक सुंदर असे गीत आहे जे पालखीमध्ये सवारून हे गाणं म्हणण्यात आलं. आणि खरंतर 90s मध्ये जी हिरोईन खूप पॉप्युलर झालेली आहे ती म्हणजे माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आलेला हा सॉन्ग आहे. आणि हे गीत जे गायलं आहे ते अलका याज्ञिक यांच्या आवाजातील आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. त्या म्हणतात मी माधुरीची खूप मोठी फॅन आहे, मी दररोज न चुकता रेडिओ तर ऐकतात. आपल्या श्रोत्या आहेत सौ योगिता पोद्दार मॅडम ज्या पुण्यावरून आहेत, तर त्या म्हणतात तुमच्या आवाजात मला ऐकायला आवडेल असं त्यांनी सांगितलं. हे गाणं जे आहे मी नॉर्मली असं म्हटलं नाही आहे कधी, पण बघू ट्राय करूयात.

सरदार जी अशी प्रेमळ गीतं आहेत, लव्ह सॉन्ग ज्यांना म्हणतो आपण, अशी गीतं आत्ता पण घेत आहोत. 9970 500 या क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश हा कार्यक्रम तुम्ही आनंद घेत आहात रेडिओ 90.4 FM वरून. आनंदाची फरमाईश प्रेमाबद्दल दोन शब्द आपल्या पाठवले आहेत आपल्या श्रोत्यांनी.

चंद्रकांत पाटील सर आहेत, त्यांनी पाठवलेत. सर म्हणतात, नात्यात प्रेम असं असावं जे शब्दाशिवाय भावना समजून घेईल आणि कितीही वाद झाले तरी हात कधीच सोडणार नाही. पण हेही तितकंच खरं आहे की प्रेम असेल तर वाद होणारच नाही. क्या बात आहे, खूप छान सर, थँक्यू सो मच सर. आणि यानंतरची फरमाईश देखील, असंच प्रेम आपल्याला एका सिरियलमध्ये पाहायला भेटलं होतं आणि ती कायमची आपल्या लक्षात राहिली होती, राणा आता आठवली असेल आणि अंजलीबाई यांची. तर यांचंच खूप टायटल सॉन्ग जे आहे ते खूप गाजलेलं आहे, तर हेच टायटल सॉन्ग ऐकायचं आहे आत्ता. भुईमुंगाच्या शेंगा ज्या आहेत त्या तोडण्यास चालू आहे, फोटो पाठवला आहे सरांनी आणि सर म्हणतायत वेळ बदलली का वेळ नाही, मी अचानक अशीच संध्याकाळी परत एकदा येणार आहे. तर मॅडम आम्हाला एक मराठी प्रेमगीत ऐकायचं आहे, तुझ्यात जीव रंगला. मी योगेश पाटील, मुक्काम पोस्ट शिरशिंगी, तालुका माढा. आमच्या इथे काही पाऊस नाही, आम्ही भुईमुंगाच्या शेंगा काढत आहोत. मॅडम शेंगा खायला यावं अशी आमची विनंती आहे. मालकीन जनाबाई पाटील, माझे चुलती शोभा पाटील, संगीता पाटील, मय पाटील आणि आम्ही आमची वहिनी आशाबाई शिंदे या सर्वांना आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. सर पुन्हा एकदा त्या प्रेमात पडूयात आणि ते गीत ऐकूयात जे खूप गाजलं आणि सर्वांना आज देखील ते गीत फार आवडतं.

अगदी ते छोटस ट्रॅक आहे पण खूप खूप सर्वांना आवडतं ते. जेव्हा ती सिरियल चालू झाली होती त्यावेळेस सर्वजण राणादा आणि अंजलीबाईचे फॅन झाले होते आणि ती मालिका आज पण सर्वांनाच आवडते. तर पुढची फरमाईश एका नवीन गीतासाठी, एक रोमॅन्टिक सॉन्ग, पुन्हा एकदा लव्ह सॉन्ग आलेला आहे. आज आपण लव्ह सॉन्ग घेतोय या आजच्या चारच्या दरम्यानच्या वेळेस. चहा पीत पीत हा रोमॅन्टिक माहोल आता बनवूयात असं मला वाटलं आणि म्हणून म्हटलं चला प्रेमाबद्दल कोण आणखीन लिहून पाठवत आहे ते देखील मी पाहते. आता तरी नितीन सरांनी पाठवले. तर असंच योगेश कुंभार आहेत कास्ती येथून आपले श्रोते आहेत. तर बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. आज त्यांना पोलीसगिरी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर संजय दत्त आणि प्राची देसाई पडद्यावरती दिसतात, वेगळा चित्रपट होता. पलक मुच्छल यांनी हे गीत गायलेलं आहे. तर ऐकूयात योगेश कुंभार सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, हे देखील गीत आज पहिल्यांदा प्रसारित आपण केलेलं आहे आपल्या कार्यक्रमामध्ये एक वेगळं गीत. जसं मी म्हटलं की आज आपण प्रेमाची गीतं घेतोय, जी सोज्वळ आहेत अशी गीतं, जी प्रेमाबद्दल सांगतात काहीतरी भावना अशी गीतं आपण घेतोय. तर सरांनी देखील, ओमप्रकाश गीते सरांनी सांगितलं की मित्रांचं प्रेम, आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, वडिलांचं प्रेम आणि रेडिओ आणि श्रोत्यांचं प्रेम, प्रेम काय असतं हे शब्दात सांगणं अवघड आहे. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर कालच्या 7 तारखेला मी न सांगता तुम्ही माझ्या मनातलं गीत लावलं. म्हणजेच त्यांना जे गीत हवं होतं त्यांनी न सांगताच मी ते दिलं होतं, ते खूपच त्यांना भावलं होतं. तर हे असं प्रेम आहे आपल्या श्रोत्यांचं देखील, तेवढंच प्रेम आपल्या या कार्यक्रमावरती देखील आहे. तर पुढची फरमाइश आहे, ज्या सध्या लाईव्ह ऐकतायत अशा मॅडम आहेत शिक्षक कॉलनी धाराशिव येथून. आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाइश पाठवली आहे, रेंटल बुटीक आहे असं त्यांनी सांगितलंय. मॅडम मला देखील आज पहिल्यांदाच मी फरमाइश पाठवते, तर गीत ऐकायचं आहे मराठीतील. हे देखील जेव्हा गीत आलं होतं अल्बम मधलं गीत आहे, स्वप्नील बांदोडकर यांचं हे गीत आहे आणि हे देखील असंच खूप छान असं स्वरूपात सांगणारं गीत आहे आणि तेच गीत त्यांना ऐकायचं आहे. त्या म्हणतात माझं बुटीक आहे. बुटीकचं नाव आहे अनवी डिझायनिंग आणि रेंटल बुटीक धाराशिव. मॅम, मी माझ्याकडे फॅशन डिझायनरला क्लाससाठी येणाऱ्या सगळ्याच स्टुडंटला रेडिओ देण्याचा ऍप घेऊन दिला आहे आणि मी स्वतः नियमित सर्व प्रोग्राम ऐकते असं देखील त्यांनी सांगितलंय. त्यांचं नाव आहे राणी गुळवे मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. असंच ऐकत रहा आणि प्रेम करत रहा रेडिओ देणा 90.4 FM. तर ऐकूयात, आज तुम्ही पहिल्यांदाच फरमाइश पाठवली आहे तर नक्कीच प्रयत्न केलाय आणि फरमाइश तुमची प्ले करते आहे. ऐकूयात राणी गुळवे मॅडमची, जाहीर धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला, असं सुंदर मराठी गाणं आहे जे खूप रोमॅन्टिक आहे आणि खरं तर ते गीत जेव्हा आलं होतं आणि स्वप्नील बांदोडकर यांची अशी बरीचशी अल्बम आले होते त्यामधले त्या अल्बममधलंच असंच एक सुंदर असं गीत होतं. तर पुढची फरमाईश, जुदाई हा चित्रपट देखील कोणीच विसरणार नाही कारण की उर्मिला मातोंडकर यांचा पहिला चित्रपट होता आणि त्यांच्या तोडीस तोड खरं तर ज्या दिग्गज आहेत द ग्रेट गॉर्जियस श्रीदेवी आहेत अशा श्रीदेवी त्यांच्यासोबत होत्या. समोर त्यांच्या त्या असताना देखील जो उर्मिला मातोंडकर यांचा जो परफॉर्मन्स आहे तो लाजवाब ठरला होता आणि सर्वच गीतं लोकप्रिय ठरली आहेत. आज देखील तो चित्रपट तेवढाच पाहिला जातो आणि गाणी देखील तेवढीच सर्वांना आवडतात. तर असंच एक गीत जे आहे ते प्रेमावरती सांगण्यात आलेलं आहे की हा मुझे प्यार हुआ प्यार हुआ अल्लाह मियां असं म्हणत हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आणि हे गीत ऐकायचं आहे. प्रमिला अशोक क्षीरसागर जे आहेत पुण्यावरून जांबे रसिकवाडीमध्ये त्या राहतात असं म्हणतात आणि टेलरचं काम करत असताना तुमचा कार्यक्रम ऐकते, तुमचा कार्यक्रम खूप छान वाटतो आणि आज माझी फरमाईश देखील पहिल्यांदाच पाठवली आहे. थँक्यू सो मच प्रमिलाताई. आणि आज बऱ्याचशा महिला मंडळ ज्या आहेत त्या लाईव्ह आहेत आणि सक्रिय आहेत फरमाईश पाठवण्यामध्ये, तर थँक्यू सो मच. ऐकूयात प्रमिला अशोक क्षीरसागर ताई ज्या आहेत पुण्यावरून यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला आज आपण लव्ह सॉन्ग घेतोय. दुपारचे 5:13 होत आहेत आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर एव्हर ग्रीन गाणी ऐकतोय. लव्ह वरती जे डेडिकेट केलेली गाणी आहेत किंवा एखादं वर्णन करणारं प्रियसीचं असं गाणं आहे ते तुम्ही आज पाठवू शकता आणि प्रेमाबद्दल काही चारोळ्या देखील तुम्ही आज मला 9970509 या क्रमांकावरती पाठवू शकता. तर टी टाईम झालेला आहे आणि या टी टाईममध्ये फ्रेश होण्यासाठी देखील तुम्ही बाहेर आला असाल किंवा आता माझा आवाज ऐकून देखील तुम्ही फ्रेश नक्कीच झाला असाल असं मला वाटतं. तर बऱ्याचशा श्रोतांनी मला चहा देखील पाठवला आणि त्यात मी एक श्रोते आपले शेतामध्ये काम करत आहे ते म्हणतात मॅडम तुम्ही सतत चहाचं नाव काढताय तर मला करमत नाहीये. मी शेतामध्ये आहे मला देखील चहा प्यावासा वाटतो. तुम्ही सतत नाव घेताय चहाचं तर काय आहे की हा टायमिंगच आपला चहा पिण्याचा आहे फ्रेश होण्याचा आहे. तर असंच फ्रेश मूडमध्ये व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम मी घेते. तर पुढची फरमाईश खरं तर ऋषिकेश काटे सर आहेत जे धाराशिवमधले आहेत. समता ब्युटी शॉप समतामध्ये सर राहतात आणि सरांना मी माझ्या कॉलेजच्या टाईमपासून ओळखते. सर माझ्या कॉलेजवरती एचओडी होते आणि आत्ता तर सर ऐकत नसतीलच कारण की लाईव्ह नसणार आहेत सर. तर मॅडम मात्र आज लाईव्ह आलेल्या आहेत. आज लाईव्ह पहिल्यांदा ऐकतायत त्या. तर सौ सारिका ऋषिकेश काटे मॅडम ज्यांचं समता ब्युटी शॉप समतामध्ये आहे आणि ते खूप लोकप्रिय आहे. अगदी काय म्हणतात की कमी काळामध्ये खूप लोकप्रिय झालेलं हे समता ब्युटी शॉप आहे धाराशिवमधलं. आणि त्याचसोबत सौ स्वाती महेश काटे या देखील मॅडम सध्या तिथे आहेत त्यांच्यासोबत. तर खरं तर ऋषिकेश सर आणि महेश सर हे दोघंही भाऊ आहेत आणि आज दोघी जणी शॉपीमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह ऐकतात आणि महेश काटे सर हे स्वतः लाईव्ह आज आपल्या स्टुडिओमध्ये अवेलेबल आहेत. ते पहिल्यांदाच आलेले देखील आहेत. तर आज सारिकाताई आणि स्वातीताईंना एक गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर शाहरुख खान आणि जुही चावला यांचं एक सुंदर असं गीत आहे. तर ते गीत देखील मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये चालू होतं. चित्रपट आहे डुप्लिकेट. तर कुठलं गीत आहे तुम्ही देखील मला सांगायचं आहे. आता ऐकणार तर आहातच पण या चित्रपटामध्ये कोण हिरो हिरोईन आहे त्यांच्यासोबत. एक शाहरुख खान आहे दोन हिरोईनची नावं तुम्ही मला सांगायची आहेत. तर ऐकूयात आपल्या ज्या नियमित श्रोत्या आहेत सौ सारिका ऋषिकेश काटेदाई तसंच सौ स्वाती महेश काटे समता ब्युटी शॉप धाराशिव येथून.

एव्हरग्रीन गाणं राहिलेलं आहे, आज देखील तेवढंच सर्वांना आवडतं. कारण की मध्ये देखील हे खूप गाणं ट्रेंडिंगला तुम्ही ऐकलं असेल, प्रत्येक स्क्रोलिंग करताना हे गाणं येत होतं, तर असंच हे गीत होतं. पुढची देखील फरमाईश, गीत फार जुनं आहे, म्हणजे बेवफा सनम या चित्रपटातील गीत आहे, पण एका माणसानी हे खूप ट्रेंडिंगला आणलं, ज्यांनी हातामध्ये दोन त्या आपल्या काय म्हणतात त्याला, जे फरशी असते, फरशीचे तुकडे जे असतात, ते फरशीचे तुकडे घेऊन हे गाणं त्यांनी रील्स केलं होतं. आणि हे रीलवरती गाणं जेव्हा व्हायरल झालं, त्यानंतर सर्वांना बेवफा सनम हा चित्रपट आठवला, आणि परत सोनू निगमचं ते गाणं परत एकदा ट्रेंडिंगमध्ये ठरलं. तर हे गीत जे आहे, दिल पे चलाई छुरिया, हे गीत आत्ता ऐकत आहेत धाराशिव येथून आपले जे श्रोते आहेत, त्यांना हे गीत ऐकायचं आहे, नियमित श्रोते आहेत ते देखील. पण तत्पूर्वी सांगावं असं वाटतंय, आत्ता अमेरिकेवरून मेसेज आलाय, माहिती आहे, अमेरिकेवरून आपले श्रोते ऐकतायत जे आहेत, अभिजित होशिंग डेट्रॉइट अमेरिका असं त्यांनी पाठवलं. आणि त्यांनी म्हणतात की रेडिओ तेरणा सॉन्ग सिलेक्शन खूप छान असतात, मी रेडिओ ग्लोबलवरून रेडिओ तेरणा रोज ऐकतो, नॉस्टॅलॉजिक म्युझिक असं म्हणतात. आणि खूप त्यांनी, मला तर खरं तर आश्चर्य वाटलं, आत्ता मी पाहिले सरांचा मेसेज, अमेरिका येथे असून देखील सर रेडिओ तेरणाचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच सर अभिजित सर, खूप छान वाटलं तुमचा मेसेज आला त्याबद्दल, खूपच आभारी आहे. आणि हे जे गीत ऐकायचं आहे, बेवफा सनम या चित्रपटातील जे गीत ऐकायचं आहे, आपले नियमित श्रोते आहेत ते देखील, जे धाराशिव येथून आहेत. नमस्कार आरजे प्रगती मॅडम, मी विजय पवार, हनुमान चौक धाराशिव. आज मला देखील एक गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय, ऐकूयात. आज बरेचसे श्रोते लाईव्ह धाराशिवचे दिसतायत, छान वाटलं. ऐकूयात आपले नियमित श्रोते विजय पवार सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश देखील असा एक चित्रपट आला होता दम लगा के हैशा, एक वेगळा चित्रपट आणि ज्यामध्ये आयुष्मान खुराना दिसतात आणि भूमी, आणि यामध्ये भूमी एक वेगळ्या रूपात दिसतात. पण जरी लोक नवीन असली तरी गाणं मात्र जुन्या आवाजात हे रेकॉर्ड करण्यात आलं, त्यामुळे खूप भावलं लोकांना हे गीत. कुमार शानू आणि साधना सरगम यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत रेकॉर्ड करण्यात आलं, खूप छान आहे हे गीत. मला पण फार आवडलं होतं जेव्हा मी ऐकलं होतं. तर दम लगा की हैशा या चित्रपटातील गीत, अनु मलिक यांचं म्युझिक, म्हणजे तो जरी नवीन चित्रपट असेल तरी देखील एक जुना फ्लेवर त्यामध्ये थोडासा ऍड करण्यात आला होता, की 90s मधली गीतं आयुष्मान खुराना आवडत असतात, ते फॉलो करत असतात कुमार शानू यांना, आणि तशी गीत ते गात देखील असतात आणि त्यांना आवडत देखील असतात. तर असंच त्यांनी स्वप्नात पाहिलेलं हे गीत आहे. तर श्रोते आहेत आपले गणेश खलाटे सर, राहणार फलटण, जिन्हा सातारा येथून. तर प्रेमाबद्दल चार शब्द असं त्यांनी पाठवलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करण्याची भावना म्हणजे प्रेम आणि समर्पण. क्या पाथ आहे, खूप सुंदर अशी लाईन तुम्ही पाठवली आहे सर, थँक्यू सो मच. ऐकवायत गणेश खलाटे सर, फलटण, जिन्हा सातारा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश मन या चित्रपटातील गीतासाठी, आणि पुढची फरमाईश श्रोते आहेत आपले संभाजी सकट मिराजगाव, माझं टेलरिंगचं दुकान आहे, माझ्यासोबत माझे मित्र सुनील गायकवाड, आज दोघांनाही मन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते, ऐकूयात संभाजी सकट सर आणि टेलरिंगचं दुकान आहे त्यांच्यासोबत, त्यांचे मित्र देखील आहेत सुनील सर. तर मला श्रोत्यांना सांगायचं की आता बरेचसे श्रोते लाईव्ह आलेले आहेत, तर आपली फरमाईश पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो हे सर्व श्रोत्यांना मला सांगावं असं नक्कीच वाटेल परत एकदा.

0: 야.
1: नमस्कार रेडिओ तेरणा कार्यक्रम सुरू आहे. आपले माणसं आपला आवाज आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे नमक हलाल आणि गीताजी बोल आहेत आज रपट आहा आज रपट जाएगा तुम्ही ना सही हो. हे गाणं ऐकायचं आहे. आता पाऊस पडलेला आहे आणि वातावरण मी हिरवंगार झालेलं आहे आणि ह्या गाण्यातून खरोखरच मस्त असं म्हणजे पावसावरती गाणं आहे आणि गाणं मला जरूर ऐकायचं आहे. माझी ओळख करून देतो ताई. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र मी शशिकांत डी कांबळे बोलत आहे आणि हे गीत जरूर लावो. आणि हे गीत ऐकणारे म्हणजे खास मित्र बार्शीचे कुबेर मस्के सर, वाशिमचे हिरामन खराडे सर, अशोक शिंदे, राजचापत दुर्गे सर मुरुमचे, त्याचबरोबर रफिक रहमान आणि सैफान शेख आणि परत त्याचबरोबर तुकाराम कांबळे हसरू तुम्हाला. आणि हे गीत जरूर लावो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान दिदी.

चला यानंतरची फरमाईश घेऊयात. मरते दमतक या चित्रपटातील गीतासाठी श्रोते आहेत सोमवार टू सोमवार फरमाईश पाठवणारे. बऱ्याच दिवसानंतर राजकुमार माने सरांची फरमाईश. आमच्या कुटुंबाच्या आवडत्या आणि लाडक्या सर्व प्रिय प्रगतीताई माढ येथून राजकुमार माने यांचा सप्रेम नमस्कार. नमस्कार सर, आज दुपारी 1 वाजता मी कार्यक्रमाची खूप वाट पाहिली परंतु कार्यक्रम नाही झाला. समजून पुन्हा मी माझ्या कामाला लागलो आणि खरं तर ही टी टाईम झालेला आहे आणि टी टाईम मध्येच आपला कार्यक्रम ऐकायला मिळत आहे. हिरामण खिराडे साहेबांनी मला फोन करून सांगितलं की कार्यक्रम सुरू झाला आहे आणि सोमवार म्हटलं की मला माझा आज मेसेज असतो म्हणजे असतो. तर आज त्यांना ऐकायचं आहे ताई, आज 13/7/2026 तारीख असल्यामुळं आज ऐकायचं आहे गीत छोडेंगे ना हम तेरा साथ ओ साथी मरते दम तक. अनुराधा पौडवाल आलं मोहम्मद अजीज साहेबांचा आवाज. तर ऐकूयात राजकुमार माने सर आणि त्यांच्यासोबत आहेत सौ जयश्री माने, सौ ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, सौ प्रियांका गणेश बावरकर पुणे येथून, राजकीय माने, जयकिरण माने आणि राजकुमार माने सर लिहायचं होतं का, राजकीय झाले सर. ऐकूयात राजकुमार माने सरांच्या फॅमिलीची आणि सर्व त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश धाराशिव येथून हॉटेल शिवतेज मिसळ कट्टा कोर्ट शेजारी धाराशिव सतीश काटेसर आणि शुभांगी शिंदेताई त्यांना गीत ऐकायचं आहे आज ताल या चित्रपटातील गीत ए आर रहमान यांचं म्युझिक आणि हे देखील असंच एक सुंदर प्रेमावरती छान असं गीत सांगण्यात आलेलं आहे इश्क बिना क्या जीना यारो आणि आनंद बक्षी यांचं गीत आहे सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे ऐकूयात आपले नवीन श्रोते आहेत जे धाराशिवेतून आहेत हॉटेल शिवतेज मिसळकट्टा कोर्ट शेजारी धाराशिवेतून सतीश काटेसर आणि शुभांगी शिंदेताईंची व्हॉट्सअप फरमायश

चला पुढची फरमाईश. प्रीतम यांचं म्युझिक असलेलं जन्नत या चित्रपटातील सुंदर असं गीत. खरं तर जन्नत या चित्रपटातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय आहेत आणि आवडतात देखील. असंच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत कुणाल लाकाळ मेडसिंगा इथून आहेत ते, आणि त्यांच्यासोबत त्यांनी ते म्हणतात 1000 रुपयाची मी शर्यत लावली आहे मॅडम. तर नक्कीच फरमाईश पूर्ण करूयात, 1000 रुपये विनाकारण त्यांच्या जातील. आत्ता ते म्हणतात की मला फरमाईश घ्या, माझ्या मित्रांसोबत शर्यत लागली आहे 1000 रुपयाची. तर नक्कीच सर फरमाईश पूर्ण करते आणि आणखीन बऱ्याचशा श्रोतांच्या फरमाईशी राहिल्यात, पण आता 6 वाजता आहेत, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. एक गाणं आणखी घेणार आहे, तत्पूर्वी ऐकूयात कुणाल लाकाळ मेडसिंगा यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर वेळ झाली 6:02 होत आहेत आणि भरपूर फरमाईशी आणखीन देखील राहिलेल्या आहेत. तर जाता जाता एक सुंदर असा अभंग पुन्हा एकदा, जसं की मी म्हटलंय आता एकादशी होईपर्यंत आपण शेवटचं गीत हे विठ्ठलावरती देणार आहोत आणि हे देखील प्रेमच आहे आपल्या सर्व भक्तांचं विठुरायावरती, म्हणून हे गीत आणि हे गीत आपल्या श्रोत्यांनी देखील पाठवलं आहे. तर उद्या देखील नवीन विषयासह मी येणार आहे, त्यामुळे उद्याचा विषय जो आहे निसर्गाच्या सान्निध्यात जेवढी काही गीतं असतील अशी गीतं उद्या तुम्ही मला पाठवायची आहेत 1 ते 3 दरम्यान. निसर्गावरती प्रेम करणारी मराठी असतील हिंदी असतील अशी दोन्ही गीतं आपण घेणार आहोत. तर मगाशी एक नाव घ्यायचं राहिलं होतं, धाराशिवचे दिनेश मालक शित्रे सर आहेत जे आहेत सन्मती इलेक्ट्रिकल, यांना देखील हे गीत ऐकायचं होतं असं त्यांनी सांगितलंय. तर भेटूयात आता उद्या, कारण की 6 प्रल्हाद शिंदे यांच्या आवडतीचं एक अभंग आहे, त्यांच्या आवाजातील सॉरी एक अभंग आहे जो आपण देणार आहोत. तर वारी चालू आहे आणि पाऊस देखील बंद झालाय, विठुरायाला साकडं घालूया. सचिन पवार सर, राजू माने सर, पोपट पांचाळ, टेंभुर्णी, शेडशिंगे, तालुका माढा येथून. तर सरांनी एक गीत सांगितलंय, कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची, असं ते गीत आहे. आणि हेच गीत घेऊन याच गीतासोबत म्हणजे मी आपल्याला रामराम म्हणते. भेटूयात उद्या 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि असाच अभंग आपले नियमित श्रोते आहेत दत्तात्रय नारायणकड उपळे माकडाचे, त्यांची देखील सोमवार फरमाईश असते. आणि धाराशिवमध्ये देखील संत गजानन महाराजांची पालखी ही उपळा नगरीत आलेली आहे आणि तिथून आय थिंक सो उद्या ही धाराशिवमध्ये येत असते आणि मोठ्या प्रमाणात इथे भक्तजन वारकरी हे राहत असतात. लेडीज क्लबवरती गजानन महाराजांची पालखी थांबलेली असते आणि भरपूर जे भक्तगण आहेत हे त्यांचं दर्शन घेण्यासाठी देखील आलेले असतात. आणि आत्ता देखील ही गर्दी इथे पाहायला भेटते. चला तर जाता जाता दत्तात्रय नारायण उपळे माकडाचे यांना देखील आज हा अभंग ऐकायचा आहे. तर भेटूयात उद्या 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि सचिन पवार सर, राजू माने, पोपट पांचाळ सर यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. तर उद्या निसर्गाच्या सान्निध्यात जेवढी काही गीतं असतील निसर्गावरती प्रेम, निसर्गावरती काही ओळी चारोळ्या, जे तुम्हाला काही वाटेल निसर्गावरती लिहिण्यासाठी, निसर्गाचं संवर्धन हा देखील विषय आहे. या विषयासोबत आपण भेटूयात उद्या 1 ते 3 दरम्यान. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा. 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण विषयावर आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. या माहितीच्या आधारे आपले जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्याकडं विंधन विहिरी उपलब्ध आहेत किंवा बोरवेल उपलब्ध आहेत, अशा शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला मराठवाड्याचा भाग असेल किंवा आपल्या इतर सगळ्या भागामध्ये दरवर्षी पाऊस थोड्या मोठ्या प्रमाणात पडतो, पण पडणारा पाऊस आणि त्या पावसाचा जो वापर आहे तो तितकासा प्रभावी आपल्या भागामध्ये होताना दिसत नाही, किंवा आपण जर आपल्याकडे पाणी पडतं ते सरळ वाहून गेलेलं असतं आणि आपल्या ज्या भागातील विहिरी असतील किंवा बोरवेल असतील या काही काळाकरिता पुन्हा आपल्याला पाण्याच्या आवर्षणाचा त्याच्यामध्ये सामना करावा लागत असतो आणि जितकं पाणी आपल्याकडं पडतं ते आपण त्याचा वापर नीट करत नसल्यामुळं ते पाणी वाहून जातं आणि त्याचा कुठलाही फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होताना दिसत नाही. तर आजच्या काळामध्ये आपल्याकडं पडणारं जे पाणी आहे, पाण्याचा प्रत्येक जो थेंब आहे तो वाचवणं खूप गरजेचं आहे, त्याची साठवणूक करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर या साठवलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन ही एक चांगली व्यवस्था आपल्याकडं निर्माण होऊ शकते. तर या सर्व अतिशय महत्त्वाच्या अशा बाबी आहेत. तर या बाबींविषयी आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. ती माहिती आपल्याला देणार आहेत या क्षेत्राशी संबंधित असलेले आणि बोरवेल पुनर्भरण हा जो एक महत्त्वाचा विषय आहे यासाठी काम करणारे अशोक कदम आणि प्रफुल्ल पाटील हे दोघं आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर याविषयी अधिक आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. दोघांचंही कार्यक्रमात मी स्वागत करतो प्रथमतः रेडिओ तेरणाच्या वतीनं. आणि मला सुरुवातीला अशोकराव असं सांगा की विषय अतिशय महत्त्वाचा आहे
4: हो,
3: आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा असा विषय आहे. तर हे जे महत्त्व आहे पुनर्भरणाचं त्याच्या संदर्भात सुरुवातीला काय सांगाल आपण?
4: हां, तर सर पुनर्भरण जे आपण नेहमी ऐकतो विहीर पुनर्भरण किंवा बोरवेल पुनर्भरण ही एक काळाची गरज झालेली आहे. कारण दिवसेंदिवस आपण बघतो आहे की वातावरण बदल किंवा क्लायमेट चेंज ह्या शब्द पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत इवन युनायटेड नेशनपर्यंत ह्या शब्दाचा बोलबाला झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे एकंदरीतच पाऊसमान बदललेलं आहे आपल्याकडं, विशेषतः गेल्या 8-10 वर्षापासून. आणि त्याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला जास्तीत जास्त बसतो आहे. वातावरण बदलामुळं पाऊसमान बदललं आहे, त्यामुळं एकंदरीतच वेळेवर पाऊस न पडणं किंवा पडणारा जो पाऊस आहे त्याची इंटेन्सिटी जास्त असणं आणि रन ऑफ जास्त होणे म्हणजे वाहून जाण्याचा रेट वगैरे जास्त असणं आणि जे काही आपले जलसंधारणाचे वगैरे काम आहे ते शासन करते, संस्था करतात. पण इंडिव्हिज्युअल आपण वैयक्तिक लेवलला काय करू शकतो ह्याविषयी बोर पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरण ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. तर आम्ही आमची जी कंपनी आहे उर्दूम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, तर स्पेसिफिकली आम्ही बोर चार्जर यामार्फत बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि ते सर्व शेतकऱ्यांनी करणं काळाची गरज आहे.
3: नाही हे तर आहेच, पण आता आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत की बरेचसे शेतकरी बांधव आहेत त्या बाबीकडं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत असतात की काय गरज असणार आहे किंवा अशा पद्धतीचं दुर्लक्ष केलं जातं आणि दरवर्षी आवर्षांना ते सामोरं जात असतात. मला सांगा आता ह्या ज्या बोर किंवा विहीर पुनर्भरणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धती आहेत किंवा आधुनिक पद्धतीसुद्धा आहेत, याच्या संदर्भात सुरुवातीला काय सांगता येईल?
4: हो सर, पुनर्भरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बेसिकली विहीर पुनर्भरणाचा विचार केला तर ह्यामार्फत शासनामार्फत अनुदान पण त्याला भेटतं. पण बोर पुनर्भरणा संदर्भात आपण आज बोलूयात. जे काही पारंपरिक पद्धत आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला बोरवेलच्या आसपास खड्डे वगैरे करायला लागतात, त्यात मटेरियल भरावं लागतं आणि त्याला स्पेस पण लागतो. तर हे पारंपरिक पद्धतीत ह्या गोष्टीला जरा लेंदी प्रोसेस असते आणि ते काही जे काही पाऊस काळ आपल्याकडे पडतो त्यापुरतंच हे मर्यादित असतं. आणि शहराचा विचार केला तर शहरामध्ये स्पेस नसतो प्रत्येकालाच, त्यामुळं ह्याला कुठेतरी मर्यादा येतात. पण आपली जी पद्धत आहे बोर चार्जर ही जरा वेगळी आहे, ह्याला खड्डे वगैरे करण्याची गरज नाही. तर त्याबद्दल आपण पुढं बोलूयात.
5: पारंपरिक पद्धतीमध्ये फरक एवढाच आहे, ते खर्चिक आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षी त्याला मेंटेनन्स आहे, पण आपण ही जी प्रक्रिया करतो ह्याच्यासाठी मेंटेनन्स वगैरे नाही आणि खर्चिकही नाही. जसं की पारंपरिक पद्धतीने फक्त वरच्या थरावरचं पाणी त्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये साठवलं जातं, वाहून जाणारं फक्त पाणी. पण आपण ही जी प्रक्रिया करतो ते जिथंपर्यंत मातीचा थर आहे तिथपर्यंत आपण केशिंग पाईप टाकलेला असतो आणि त्या केशिंग पाईपवरती काम करत असल्यामुळं जे काही मातीच्या थरामधलं पाणी असतं ते पाणीसुद्धा वाहून जाणारं तर पाणी येतच येतं, पण मातीच्या थरामध्ये साठलेलं जे पाणी असतं ते पाणीसुद्धा आपल्या बोरमध्ये साठवलं जातं. जसं आपण शेततळ्यामध्ये पाणी साठवतो सेम तशा पद्धतीने बोरमध्ये सुद्धा पाणी साठा करू शकतो आपण.
3: तरी महत्त्वाची अशी आपली पद्धती आहे. अशोकराव काय सांगता येईल आपली जी पद्धत आपण करता आहात ते त्या पद्धतीच्या संदर्भात सविस्तर सांगा की ही पद्धत आपल्याला सुरू करावी अशी का वाटली, मग त्याच्यासाठी आपण कुठले सर्वेक्षण वगैरे करताय का, एकंदरीत सगळी मेथड कशी असणार आहे?
4: ओके, तर बेसिकली गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाणी क्षेत्रामध्ये काम करतो आणि बोर चार्जर जी आमची युनिक पेटंटेड पद्धतीनं बोरवेल पुनर्भरणाची जी पद्धत आहे 2019 आपल्याकडे भारत सरकारचं पेटंट आहे. तर प्रत्येक बोरवेलचं आम्ही काम करू शकत नाही सर, त्याचे काही आमचे ठरलेले क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया महत्त्वाचा आहे की जो काही बोरवेल आहे त्या बोरवेलचा डायमीटर म्हणजे 6 इंच असणं गरजेचं आहे. शेतातले सगळे बोरवेल 6 इंचे असतात, फक्त घरगुती जी काही बोरवेल असतात ते 4.5 किंवा 5 इंचे असतात, तर त्याचं आपण काम करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया असा आहे की जो काही केसिंग पाईप त्या बोरवेलमध्ये टाकलेला असतो तो कमीत कमी 15 फूट असणं गरजेचं आहे. कमीत कमी. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या बोरवेलमधला पंप काढून देणं गरजेचं आहे त्यांच्या सोखर्चानं. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर घरगुती काय बोरवेल असतील किंवा गावातले असतील तर जवळपास 50 ते 100 फुटापर्यंत घाण पाण्याची नाली किंवा ओपन ड्रेनेज जवळ नसलं पाहिजे. ह्या 4 क्रायटेरियामधून जो क्वालिफाय होतो त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही बोर चार्जर करू शकतो.
3: आता आपण सांगितल्याप्रमाणे जे साईंचा जे पुढचे बोर आहेत त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी काम करत आहात. मला सांगा की एकंदरीत आपली जी पद्धती आहे ती कशी असते आणि आपण शेतकऱ्यांना भेटल्यानंतर काय कशा पद्धतीनं सुरुवात करताय याचा थोडासा तपशील सांगावा.
4: हां, तर साधारण सर हे 2 ते 2.5 तासाचं काम आहे आमचं. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो, भले ते मग फील्ड व्हिजिट असेल किंवा शेतकऱ्यांनी स्वतःहून आम्हाला कॉल केला असेल, यूट्यूब किंवा फेसबुक किंवा जे काय आमचे वेगवेगळे चॅनल चालू आहेत, शेतकरी आम्हाला कॉल करतात, मग आम्ही शेतकऱ्यांना सविस्तर प्रोसेस ब्रीफ करतो 15 ते 20 मिनटं. नंतर त्यांच्याकडून आम्ही लोकेशन घेतो बोरवेलचं, गुगल लोकेशन. हे लोकेशन ह्याच्यासाठी घेतलं जातं की जे काही काम करायला येणारी आमची टीम आहे, सगळी टेक्निकल टीम आणि MSc जिओलॉजिस्ट आमचा सगळा स्टाफ आहे टेक्निकल, त्या लोकेशनचा ते अभ्यास करून येतात. म्हणजे तिथले स्लोप कसे आहेत, सॅटेलाईट इमेजचा अभ्यास करतात, प्लस गव्हर्नमेंटचा काही डेटाबेस आहे, प्लस आम्ही त्या जिल्ह्यामध्ये अगोदरचे काय केलेलं काम आहे, एकंदरीत त्या सर्व डेटाबेसचा अभ्यास करून आम्ही तिथं येतो. आल्यानंतर तिथं जिओलॉजिस्ट आमचं काही ऑब्झर्वेशन तिथं घेतो त्या बोरवेलच्या आसपास, म्हणजे ओपन वेल असेल किंवा काही तिथला रोडचा क्रॉस सेक्शन वगैरे असेल की एकंदरीत तिथलं कसं आहे. आणि मग जे काही शेतकऱ्यांनी अगोदर पंप काढून ठेवलेला असतो आम्ही त्यांना अगोदर सांगितलं असतं की पंप काढून ठेवा. आणि मग आम्ही गेलं की बोरवेलमध्ये एक वॉटरप्रूफ कॅमेरा इन्सर्ट करतो आणि हा कॅमेरावर एका स्क्रीनला जोडलेला असतो, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्यांचं बोरवेल जे आहे ते सगळं वरती बघायला भेटतं. ज्यांना की आतापर्यंत म्हणजे शेतकऱ्याला बोरवेल बघता येत नाही कधीच, की विहीर आपण वगून बघू शकतो पण बोरवेल काय आपण वाकून बघू शकत नाही. तर ते कुतूहल पण असतं शेतकऱ्यांना की बोरवेल नेमकं खाली कसं असेल, खडक कसे असतील, ते सर्व बोरवेल शेतकऱ्याला वरती बघायला भेटतं. मग त्या सुरुवातीला आम्ही केसिंग पाईप किती आहे ते चेक करतो, नंतर पाण्याची पातळी कुठल्या फुटाला आहे, तसेच वरच्या भागातले कुठले झरे चालू आहेत पाण्याचे सोर्स वगैरे ते पण दिसतं. पाण्यामध्ये पण कॅमेरा जातो, मग पाण्यात कॅमेरा गेल्यानंतर एकंदरीत कुठल्या फुटाला कशा प्रकारचा खडक लागलेला आहे, म्हणजे पाषाण कुठून आहे, लाल माती कुठं लागलेली आहे किंवा बोल्डर म्हणतात शेतकरी, किंवा खडकात गेल्यानंतर त्यातले फ्रॅक्चर, केविंग किंवा सांधे पोकळे असं शेतकऱ्यांच्या भाषेत आपण त्याला म्हणू शकतो. एकंदरीत बुडापर्यंत कॅमेरा जातो, सगळं बोरवेल त्याचं किती आहे किंवा कुठं बुजलं आहे हे सगळं शेतकऱ्याला वरती बघायला भेटतं. ही आमची पहिली प्रोसेस आहे, ह्याला आम्ही अँजिओग्राफी असं म्हणतो.
3: बर,
4: येस.
3: आता ही अँजिओग्राफीची आपली जी प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्या शेतकरी बांधवांना कुतूहल असतं की नंतरचे आपले कुठले स्टेप असणार आहे त्याच्या संदर्भात.
4: येस येस. मग त्यानंतर आम्ही असं करतो की जी काय पुढचे आमचे स्टेप आहे ते शेतकऱ्यांना अगोदरच आम्ही समजून सांगितलेलं असतं की शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असतात की पाणी कसं वाढेल, लगेच वाढेल का. तर पुढची प्रोसेस आमची असे की जे काही केसिंग आपण टाकलेला असतो बोरवेलमध्ये 15-20 फुटाचा साधारण आपण केसिंग टाकतो, हा केसिंग ह्याच्यासाठी टाकलेला असतो की वरच्या भागातलं गाळ माती किंवा लूज मटेरियल त्या बोरवेलमध्ये येऊ नये म्हणून. बरोबर सर. आता होतंय काय, गाळ माती तर मध्ये येत नाही पण जे काय आपल्याकडे पाऊस पडतो, एकतर आता वेळेवर पाऊस होत नाही पण जे पाऊस पडतो ते पावसाचं सगळं पाणी वरच्या 20 ते 40 फुटामध्ये असतं साधारण हे विहिरीच्या लेवलला. बरोबर. आता काय होतंय, पहिले 2 पाऊस झाले की हे पाणी विहिरीमध्ये तुम्हाला लगेच आलेलं दिसेल पटकन, ते बघू शकता तुम्ही, वापरू शकता, कारण वरच्या लूज मटेरियलमधलं पाणी लगेच विहिरीत पाझरायला सुरू होतं. पण बोरवेलचे पाणी काही लवकर 5-6 पाऊस झाल्याशिवाय वाढत नाहीत. ह्याचं कारण असं आहे की विहिरीला केसिंग पाईप आपण बसवलेलं नसतो, त्यामुळे विहिरीतलं पाणी लगेच पटकन येतं. पण बोरवेलला जे काय आपण केसिंग पाईप फिटअप बसवतो आणि सर्वसाधारण आपल्याकडं ब्लँक केसिंग पाईप आपण वापरतो, परफोरेटेड केसिंग आपण वापरत नाही कारण त्याचे जरा रेट पण जास्त असतात, त्यामुळे बोरवेल मशीनवाला पण टाकत नाही आणि शेतकरी पण त्याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही. मग हा परफोरेटेड केसिंग नसल्यामुळे काय होतं, हे वरचं जे वरच्या भागातलं जे पावसाचं पाणी आहे सर्व पाणी वरच केसिंगच्या आसपास राहतं आणि नैसर्गिक पद्धतीनं हळूहळू मुरत जायला खूप वेळ लागतो. शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर फक्त 5% पाणी ह्यातलं खाली मुरत जाणार आहे आणि आपल्याकडं एकंदरीत सगळा महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट रॉक असल्यामुळे आणि त्याला फ्रॅक्चर कमी असल्यामुळे मुरण्याचा रेट अत्यंत कमी आहे आणि उपसण्याचे रेट आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे बोरच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत असं आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित त्यांच्या भाषेत समजून सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की बोरवेलला पाणी कमी असणं किंवा गुळण्या मारणं, तर एकंदरीत बोरवेलच्या संख्या पण गेल्या 10 वर्षापासून खूप वाढत आहेत. ह्यावर्षी विचार केला तर प्रत्येक शेतकरी म्हणतो की गाड्याला अक्षरशः वेटिंग आहे. मग आता प्रत्येकालाच पाणी लागायला किंवा लागलं तर कायमस्वरूपी पुरायला खाली काही नदी किंवा समुद्र नाही असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आधी खोल गेलं म्हणजे मला पाणी भेटेल, आधी खोल गेलं माझं पाणी भेटेल, तर तसं काही नाही.
3: तो एक मोठा गैरसमज.
4: येस येस येस. आणि तिसरी गोष्ट अशी आहे सर की आता क्लायमेट चेंज या विषयीचं मागास बोललो की त्यामुळं आपल्याकडे कमी कालावधी जास्त पाऊस पडून जाणे किंवा अवेळी पाऊस पडणे, आपला धाराशिवचाच विचार केला किंवा बीड, लातूर, धाराशिव तीन जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन आपल्याकडे मुख्य पीक आहे बरोबर. आता शेंगा लागायच्या टायमाला किंवा फुलाच्या टायमाला बरोबर उघडतो आहे पाऊस आणि जे काय थोडंफार पीक येते ते काढायच्या टायमाला दरवर्षी पाऊस येतोय. आता हे नैसर्ग चक्र बदललं आहे त्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात आणि पावसाची इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे काय होतंय रन ऑफ जास्त होतोय म्हणजे वाहून जाण्याचा रेट एवढा आहे पाण्याचा की भडाभडा वाहून जाते आणि मुरतंय कमी हे कारण आहे. आणि नंतरचे जे काही गोष्टी आहेत हे शहरामध्ये लागू होतं की सिमेंट काँक्रीटीकरण, रस्ते, प्लॉटिंग आफाट वाढलेले आहेत. ऑब्व्हियसली मातीतून जे काही पाणी मुरतं त्या तुलनेत शहरातून सिमेंट काँक्रीटमध्ये मुरण्याचा रेट अत्यंत कमी. हे आम्ही शेतकऱ्याला सगळं समजून सांगतो की बाबा ह्याच्यामुळं पाणी बोरमध्ये कमी मुरते किंवा जमिनीत कमी मुरते. मग आपल्या हातात हेच आहे की आपण निसर्ग तर बदलू शकत नाही, आपल्या हातात एवढंच आहे की जे काही वरच्या भागात लाखो लिटर पाणी आहे ते जर विहिरीमध्ये जसं पटकीनं येतं आहे, विहिरीचे पाणी पटकीनं वाढतं, तसं बोरवेलमध्ये जर पटकीनं आलं तर आपल्या बोरवेलचा रिचार्ज रेट वाढणार आहे आणि त्यातून पाणी देण्याचा कालावधी वाढणार आहे. मग त्यावर सोल्युशन असं आहे की आमचं बोर चार्ज जे काही रोबोटिक टूल आहे हे आम्ही ह्या केसिंगमध्ये इन्सर्ट करतो.
3: बर.
4: आणि केसिंगमध्ये इन्सर्ट करून भूशास्त्रीय अभ्यास करून ॲप्रॉक्सिमेट डेप्थला त्याला परफोरेशन आम्ही तयार करतो. परफोरेशन किंवा त्याला स्लिट पण तुम्ही म्हणू शकता किंवा उभे काप असतात साधारण किंवा चीर पण म्हणू शकतो. आता हे किती घ्यायचे आणि कुठे घ्यायचे हे कशावर ठरेल, एकतर ते केसिंगची लांबी किती आहे आणि दुसरं गोष्ट तिथलं भौगोलिक रचना कशी आहे. ह्यात आपल्याला तीन गोष्टी साधारण साध्य करायच्या असतात की त्यांना पाणी पण आलं पाहिजे, दुसरी गोष्ट तिथं गाळमाती पण नाही आली पाहिजे आणि त्या केसिंगची स्ट्रेंथ पण टिकून राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे आमचं 2 तासाचं साधारण काम आहे.
3: बर.
4: येस.
5: जनरली काय होतं तर जे काय पाणी असतं सहजासहजी विहिरीमध्ये येतं परंतु ते बोरमध्ये येत नाही. तर येत नाही कशामुळं, आपण काय करतो बोरवेल घेताना अगोदर त्या बोरमध्ये केशिंग पाईप टाकतो. एकतर त्या केशिंग पाईपामुळं पाणी आडलं जातं, दुसरं म्हणजे ते मशीनवाले काय करतात त्या केशिंग पाईपवरती वरून प्रेशर देऊन ते फिट्ट बसवतात. आणि तिसरं म्हणजे आपण काय करतो जे काही आपण पंप टाकलेले असतात बोरमध्ये त्या पंपाचा जवळजवळ 700 ते 800 किलो लोड असतो, तो संपूर्ण लोड आपला त्या केशिंग पाईपावरती असतो. त्याच्यामुळं काय होतं, जसं एखादी रिकामी बॉटल आहे त्याला टोपण लावून पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून ठेवलं तर त्याच्यात पाणी जाईल का, नाही जाणार. सेम तशा पद्धतीनं त्या केशिंग पाईपावरती लोड असल्यामुळं जसं विहिरीमध्ये सहजासहजी पाणी झिरपून येतं तसं पाणी आपल्या बोरमध्ये जात नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करतो तर त्या सायंटिफिकदृष्ट्या त्या रोबोटिक मशीन ज्याला भारत शासनाचं पेटंट भेटलेलं आपल्याला ती मशीन आपण बोरमध्ये सोडतो आणि त्या केशिंग पाईपाला झिगझॅग पद्धतीने सिलेट घेतो. आता ह्या सिलेटचे लांबी कशी असते, 3 ते 5 सेंटीमीटर लांब असतात. हे लांब कशासाठी असतात तर एखादा खडा वगैरे आला त्या सिलेटच्या आसपास तर काय होतं त्या खड्यामुळं पाणी आडलं जातं. मग आपले लांब असल्यामुळं समजा वर एखादा खडा लागला असेल तर खालून पाणी येतं किंवा खाली लागला असेल तर वरून किंवा मधून इकडून तिकडून पाणी येत राहतं कायम. ह्याची रुंदी असते जास्तीत जास्त 1 mm जेणेकरून त्यातून गाळ माती मुरूम ते आपल्या बोरमध्ये पडणार नाही. जसं आपल्याला ब्लेडने कापल्यावरती कसं उभा काप होतो सेम त्या पद्धतीनं त्यातून गाळ माती मुरूम हे येत नाही. आणि तिसरं म्हणजे झिगझॅग पद्धतीने घेतो कारण त्या केशिंग पाईपवरती बराचसा लोड असतो मग तो डॅमेज होता कामा नाही. याच्यासाठी आपण ते झिगझॅग पद्धती घेतो. हे करताना आपण काय करतो समजा एक 20 किंवा 40 फुटाचं केशिंग आहे तर हे काप घेताना खालून वर आपण रोबोटिंग मशीन खालून वर काप घेत येतो. खालून वर घेत येतो याचं कारण काय तर समजा एखाद्या सिलेटमधून पाणी आलं तर वर जर काम केलं असेल तर खालचं तसंच राहतं त्याच्याऐवजी आपण खालून वर काम करत येतो. दुसरं म्हणजे वर 7 फूट आपण सोडून देतो. जनरली आपण काय करतो पारंपरिक पद्धतीमध्ये खड्डे करतो त्याच्यामध्ये वाळू विटाचे तुकडे वगैरे टाकले जातात तर हे कसं टाकतो तर खराब पाणी आपल्या बोरमध्ये येऊ नये म्हणून. पण सेम त्याच पद्धतीने आपण काय करतो केशिंग पाईपाला वर 7 फूट सोडून देतो. तर ह्याचं कारण काय आपण जमिनीवरती रासायनिक खतं कीटकनाशकं स्प्रे वगैरे केलेले असतात तर ह्याचे घटक असतात किंवा शहरामध्ये असेल तर कचरा वगैरे असतो तर हा कचरा खराब पाणी असतं ते पाणी बोरमध्ये येऊ नये डायरेक्ट. ज्यावेळेस हे पाणी 7 फूट झिरपून येतं त्यावेळेस प्रॉपर फिल्टर होऊन येतं. माती हा एक असा सोर्स आहे पाणी फिल्टर करण्या म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट सोर्स आहे पाणी फिल्टर करण्यासाठी आणि ते वरच्या 1/2 फुटामध्ये जो काही खराब घटक असतील ते अडकून राहतात आणि शुद्ध पाणी ज्यावेळेस होतं झिरपून येतं त्यावेळेस शुद्ध पाणीच बोरमध्ये उतरतं. ह्यानी काय होतं समजा आमचे बरेचसे रिसर्च आहेत किंवा एखाद्या बोरचं पाण्याचं क्षार जास्त असतील TDS pH जास्त असेल तर हे केल्यामुळं वरचं गोडं पाणी आणि खालचं पाणी मिक्स झाल्यामुळं ह्याचं pH आणि TDSसुद्धा बॅलन्स होतो जेणेकरून काही लोक ते पाणी पिण्यासाठी वापरत नव्हते पण आता सध्या त्याचा डेली पिण्यासाठी वापर यूज करतात. अशा पद्धतीनं संपूर्ण शास्त्रीयदृष्ट्या हे काम केलं जातं.
3: प्रफुल्ल या ठिकाणी खूप छान आपण एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की पीएच आणि टीडीएसच्या संदर्भामध्ये आपण नेहमी बघत असतो की घरच्या मशीनचा पण आपण सतत तो टीडीएस चेक करत असतो आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात की पाण्याची शुद्धता होणं खूप गरजेचं आहे. तसं पावसाचं पाहिलं तर पावसाच्या पाण्याचं हे एकदम परिपूर्ण शुद्ध असं पाणी असतं आणि ते जितकं आपल्या मूळ पाण्याच्या स्त्रोतामध्ये जाईल तर त्याची
5: ते मिक्स झाल्यामुळं ते बॅलन्स होऊन जातो पीएच टीडीएस.
3: हां, आणि त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं खालचं जे आपलं वाहणारं पाणी आहे भूगर्भातील त्याचीसुद्धा एक दर्जा सुधारण्यासाठी आपण याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते. तो खूप असा इंटरेस्टिंग भाग आहे खरं तर टीडीएस आणि पीएचचा, तर हे सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून मेंटेन करू शकतो.
4: प्लस आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांना ती एक सर्व्हिस पण देतो जे काय आम्ही पहिली अँजिओग्राफी आहे, नंतर अँजिओप्लास्टी आहे आणि शेतकऱ्याचं वॉटर सॅम्पल पण आम्ही त्यांना एक टेस्ट करून देतो ऑन द स्पॉट जागेवर की त्यात पी एच किती, हार्डनेस किती, पाणी पिण्यायोग्य आहे नाही, चार पाच घटक आम्ही रँडमली जागेवर तपासून देतो.
5: जनरली काय होतं आपण हे पी एच टी डी एस चेक करतो पण आपण ही प्रक्रिया केल्यावरती परत त्यांनी आपल्याला म्हणू नये की बाबा हे केल्यामुळं ते पाणी खराब झालं, तर आपल्याकडं ते असतं समोर किंवा आम्ही ऑलरेडी अगोदर तुमचं ज्यावेळेस काम करत असताना पी एच टी डी एस चेक केलता, तुम्ही आताही चेक करू शकता, डेफिनेटली त्याच्यात पी एच आणि टी डी एस कमीच झालेलं असणार. पण जरी असं कोणी म्हटलंच किंवा तुमच्यामुळे असं असं होतं तर आपण सहजासहजी चेक करू शकतो त्याने किंवा सगळं क्लिअर होतं दिसल्या तिथं.
3: मला याच्यानंतर असं सांगा की सर्वसाधारणपणे जे आपले शेतकरी बांधव आहेत जसं की त्यांच्या मनामध्ये काही शंकासुद्धा येत असतात आणि ते शंका आपल्याला त्या शंकाचं निरसन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण बोरचं पाणी आणि तो एक जिव्हाळ्याचा शेतकरी बांधवांचा विषय असतो आणि आपण केसिंग पाईपच्या संदर्भात या ठिकाणी बोललेला आहात की केसिंग पाईपला आपण कट वगैरे घेतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून पाण्याचं त्या ठिकाणी पुनर्भरण होत आहे, तर सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकरी बांधवांची अशी एक भीती मनामध्ये असते की केसिंग पाईपला डॅमेज होणं किंवा केसिंग पाईप खराब झाल्यामुळे बोरमध्ये काही पदार्थ पडू शकतात का किंवा भविष्यामध्ये त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात का किंवा ही पद्धत जी तुम्ही वापरणार आहात कट करण्याची नैसर्गिक पद्धतीपेक्षा कशी चांगली असू शकते या संदर्भात काय सांगू शकाल आपण?
4: बरोबर सर, प्रत्येक शेतकऱ्याचे आम्हाला असे खूप सारे प्रश्न असतात की तुम्ही जे केसिंगमध्येच फक्त काम करताय मग आमचं केसिंग खराब होईल का किंवा वरची माती वगैरे त्यात पडेल का, असे खूप सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.
5: जनरली दुसरं म्हणजे कसं असतं शेतकऱ्यांची धारणा काय आहे, तर पाणी वरच्या 20-25 फुटामध्ये आपण काम करतो तर वरी पाणी नाही असं त्यांचं म्हणणं असतं, पाणी सगळं खाली आहे जमिनीमध्ये. तर आपलं सांगण्याचा उद्देशच असा आहे की बाबा जमिनीमध्ये खाली काही समुद्र नाही किंवा नदी नाही किंवा तळ नाही, खाली जे पाणी केलेलं आहे ते बऱ्याच वर्षापूर्वीपासून जे काही पाऊस पडत आलेला आहे त्या पावसाचं पाणी हळूहळू जमिनीमध्ये झिरपलेलं आहे, कारण झिरपण्याचा रेट खूप मोठा असतो आणि काळ खूप जातो त्याला. तर आपण काय करतो आहे झिरपायला समजा 100 लिटर पाणी जमिनीवरती ओतलेलं असेल तर ते 100 लिटर पाणी 500 फुटापर्यंत जायचं म्हणलं तर त्याच्यातलं एकतर वेळ तर जास्त लागतोच पण 100 लिटरमधलं जास्तीत जास्त एक 2 ते 3 लिटरपर्यंत पाणी जातं. पण आपण काय करतो ह्याला बायपास करतो, त्या केसिंग पाईपला सीट घेतल्यामुळं वरच्या भागातलं पाणी डायरेक्ट बोरमध्ये खाली जातं आणि ह्याला जे काय बोरमधल्या खालच्या रिकाम्या पोकळ्या असतात झरे म्हणतो आपण त्याला, त्या झऱ्यामध्ये ते पाणी जाऊन साठलं जातं आणि परत उपसा करताना त्याचा पाणी देण्याचा कालावधी वाढतो. खाली जे पाणी गेलेलं आहे ते आजचं कालचं नाही बऱ्याच वर्षापूर्वीचं पाणी आहे, फक्त आपण काय करतो आहे वाहून जाणारं पाणी त्याच्यात स्टोअर करतो, साठवून ठेवतो आणि त्यांना पाणी देण्याचा कालावधी वाढतो.
3: नाही, माझा प्रश्न तो होताच, आपण फायद्याच्या संदर्भात बोललेलोच आहोत, मी शंकेच्या संदर्भात बोलत होतो की केसिंगची जी शंका आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात येते तो खरी मूळ शंका आहे त्याच्या संदर्भात काय सांगतो?
4: केसिंगचं शेतकऱ्यांना आम्ही त्यावेळेस असं सांगतो की शेतकरी बांधवांना हे काम सगळं जिओलॉजिकल बेस आहे, म्हणजे तांत्रिक ह्याला बेस आहे, ह्याच्यावर रिसर्च झालेले आहेत आणि जे काही काम करणारा माणूस आहे तो MSc जिओलॉजिस्ट असतो, म्हणजे खडक पाण्यातला तो तज्ज्ञ आहे आणि आपण तिथलं सगळं सर्वे करूनच हे काम करतो. आणि शेतकऱ्यांना असं असतं सुरुवातीला की बाबा हे सगळ्याच्या पूर्णच्या पूर्ण केसिंगला आमच्या स्लीट घेणार की काय, ऑब्व्हियसली पूर्ण स्लीटला केसिंगला घेतल्यानंतर गाळमातीमध्ये जाऊ शकते पण समजा 20 फुटाचा जर शेतकऱ्याचं केसिंग आहे तर वरचा आपला काही ठराविक भाग सोडावा लागतो जिथून लूज मटेरियल वगैरेमध्ये येण्याचे चान्सेस असतात आणि खालच्या 8-10 फुटामध्येच आपण काम करतो जिथून फक्त पाणी त्यांना शेतकऱ्यांना मध्ये येईल. प्लस शेतकऱ्यांची दुसरी एक शंका असते की मग माझं केसिंग दबेल का किंवा माझी मोटर वगैरे अडकल का, अशी पण त्यांची शंका असते.
3: बरोबर,
4: तर त्यांना मी साहजिक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न साहजिक आहेत, मग त्यांना आम्ही असं सांगतो की सर हे जे काम आहे ते आपण म्हणजे तुमच्या केसिंगची स्ट्रेंथ टिकून राहील अशा दृष्टीनेच आपण काम घेतो आहे, त्याची लेंथ एकदम म्हणजे विड्थ छोटी असल्यामुळं त्याची स्ट्रेंथ टिकून राहते त्यामुळे केसिंगला त्यांच्या काही डॅमेज होत नाही आणि गव्हर्नमेंट पेटंट अप्रूव्ह असल्यामुळं ह्याचे रिझल्ट चांगले असल्यामुळं आम्ही त्यांना तसं पटवून देतो. प्लस गव्हर्नमेंटचे पण आपण कामं वगैरे करतो असं त्यांना आम्ही उदाहरणासहित पटवून देतो. शेतकरी कन्व्हिन्स होतो.
3: तर खूप चांगल्या पद्धतीने आपण या सगळ्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो आहोत. मला जाता जाता असं सांगा की सर्वसाधारणपणे आपल्या पद्धतीमधून शेतकऱ्यांना काय लाभ होतील आणि बोर पुनर्भरण हे किती गरजेचं आहे.
4: येस,
3: या संदर्भात सांगाल आपण.
4: ओके, आमचं हे काम केल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांनाही करावं, प्रत्येक ज्यांच्याकडे बोरवेल आहे त्यांनी हे करून घ्यावं आणि यातून त्यांना फायदा असा होईल की एक महिन्यापासून, कमीत कमी एक महिन्यापासून चार महिन्यापर्यंत बोरवेलचा पाणी देण्याचा कालावधी यातून वाढतो. ओके, सपोज एखाद्या शेतकऱ्याचं फेब्रुवारीला गुळण्या मारते बोरवेल किंवा बंद पडलं आहे तर एक पावसाळा गेला की त्यांचं ते पुढं कालावधी मार्चपर्यंत जाऊ शकतो, कुणाच्या एप्रिलपर्यंत पण जाऊ शकतो. डिपेंड करते आता तिथं ज्योग्राफिकल कंडिशन कसं आहे किंवा तिथं पुढच्या वर्षी पाऊस किती पडतो आहे ह्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. प्लस शेतकऱ्यांचे प्रश्न मगाशी एक सांगायचं राहिलं की शेतकऱ्यांना इन्स्टंट रिझल्ट पण पाहिजे असतात की आता मी तुमच्याकडून काम करतोय तुम्हाला पैसे देतोय तर मला लगेच पाणी पाहिजे. तर हे काही जादू वगैरे नाही, सायन्स आहे आणि निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. बरोबर, असं कुठलं एखादं पीक नाही की बाबा आज त्याला बी आपण लावले आणि दुसऱ्या दिवशी त्याला लगेच फळ आले असं होत नाही. तर ही पण नैसर्गिक प्रोसेसच आहे, ह्याला काही कालावधी तुम्हाला जाऊन द्यावा लागेल. आम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं असं की तुम्हाला एक पावसाळा ह्याच्यासाठी जाऊन द्यावा लागेल, पुढच्या वर्षी जी तुम्हाला अडचण येते त्या अडचणीमध्ये तुम्हाला म्हणजे जी काही फेब्रुवारी येते ती मार्च एप्रिलपर्यंत येणार नाही असं आम्ही सुरुवातीला सांगतो. राहिला विषय ह्याचा खर्चाचा पण सांगायचं राहिला की हे कितपत अफोर्डेबल आहे तर ह्या तंत्रज्ञानाचा आम्ही खर्च महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण 20 ते 25 हजार रुपये घेतो. प्रत्येक राज्यानुसार आमचा खर्च वेगळा आहे पण बीड, लातूर आणि धाराशिव ह्या तीन जिल्ह्यासाठी आमचा इथं एक मोठा CSR प्रोजेक्ट चालू आहे आणि CSR प्रोजेक्ट अंतर्गत त्यांना फक्त एका बोरवेलचं काम 6,000 करून भेटेल, फक्त 6,000 रुपयात. तर प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घ्यावा अवश्य आणि आम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करावा असं मी आवाहन करतो.
5: जेणेकरून जे वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी आपल्या इथलंच पाणी तिथंच आढळणार, तिथंच जिरपणार आणि त्याचाच फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. कारण बघा, आपण बरेचशा कंपन्या आहेत जे की पाण्यावरती काम करतात पण काय करतात, पाणी शुद्धीकरण करणे ह्याच्यावरती बरंचसं काम केलं जातं पण भूगर्भातलं पाणी वाढवण्यासाठी एकही कंपनी नाही आता सध्या मार्केटमध्ये पाणी पातळी वाढवण्यासाठी काम करणं. फक्त उर्द्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे आपल्या देशामध्ये जे ग्राउंड वॉटरवरती काम करते आणि ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी काम करते. जे की वाहून जाणार आहे, उन्हानं बाष्पीभवन होणार आहे, तेच पाणी खाली भूगर्भामध्ये सोडलं जातं सायंटिफिकदृष्ट्या आणि त्याने खालची पाणी पातळी वाढते.
3: तर अतिशय चांगली अशी आपली ही टेक्नॉलॉजी आहे ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या भागामधील ज्या बोरवेल्स असतील त्या बोरवेल्सचं चांगल्या पद्धतीनं पुनर्भरण देखील केलं जाऊ शकतं आणि भूजल पातळी वाढवण्यामध्ये खूप मोलाची मदत या माध्यमातून होऊ शकते. आणि आता आपण सांगितलं की इतर ठिकाणी आपण जास्तीचा खर्च घेत आहे पण धाराशिव असेल, लातूर असेल किंवा इतर काही जे ठराविक भाग आहेत त्याच्यासाठी आपण फीसमध्ये खूप कमी केलेलं आहे, 6,000 फीस आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधून अशा पद्धतीचं हे पुनर्भरण करून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते आपलं एक ज्याला म्हणतो की आपण आपल्या वसुंधरेवर एक प्रेम करण्याचा एक साधा मार्ग असू शकतो. या माध्यमातून आपण केवळ उपसा उपसा आणि उपसाच करत राहतो, कधीतरी पुनर्भरणाचा आपण सर्व शेतकरी बांधवांनी जनतेनं विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण निसर्ग आपल्यावर दरवर्षी प्रेम करतोय, ते प्रेम ते साठवून देखील ठेवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अशा पद्धतीचं काम होणं हे खूप गरजेचं आहे.
4: बरोबर,
3: तर आज याच माध्यमातून ऊर्ध्वमचे अशोक कदम आणि प्रफुल्ल पाटील आज आपल्या रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आले आणि भूजल पुनर्भरणाच्या बाबतीत बोरवेल असेल किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे ज्या माध्यमातून उत्तम प्रकारचं पुनर्भरण केलं जाऊ शकतं या संदर्भात माहिती दिली, त्याबद्दल मी रेडिओ तिरणाच्या वतीनं त्यांचा आभारी आहे. आणि या संदर्भात जर आपल्याला त्यांच्याकडून अधिक माहिती हवी असेल, जाणून घ्यायचं असेल, तर आपला मोबाईल क्रमांक सांगावा.
4: येस, शेतकऱ्यांनी 91-17-17-80-80 या नंबरवर आम्हाला संपर्क करावा. परत एकदा रिपीट करतो, 91-17-17-80-80 कधी शेतकऱ्यांनी कॉल करावा आणि आम्हाला फोन करावा, मग आम्ही त्यांना सविस्तर प्रोसेस समजून सांगूयात आणि त्यांचं आम्ही काम करून देऊ.
3: तर निश्चितपणे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हा चांगली ही एक चांगली संधी असू शकते ज्या माध्यमातून त्यांना आपल्या बोरचं पुनर्भरण चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि भूजल पुनर्भरणाच्या या कामाला चांगल्या पद्धतीनं मदत करता येईल. आज आपण दोघं इथं आलात आणि रेडिओ तिरणला जी माहिती दिली, संवाद साधला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.
5: धन्यवाद सर.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्व

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. एमएसटी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एमएसटी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात. मंडळी, राज कपूर यांची हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पहिला ग्रेट शोमनचा खिताब त्यांच्याच नावे आहे. स्त्रीप्रधान चित्रपट बनवण्याचा आणि तो विषय हाताळण्याचे कमालीचे कौशल्य राज कपूर यांच्याकडे होते. यामध्ये प्रेमरोग असेल, सत्यम शिवम सुंदरम असेल, त्याचबरोबर राम तेरी गंगा मैली या प्रमुख चित्रपटांचा उल्लेख या अंतर्गत आपणास करावा लागेल. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीत ऐकणार आहात. 1985 साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खूप मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेक दृश्यांवर विवाद निर्माण झाले होते. तरीही हा चित्रपट एक मास्टर पीस म्हणून आजही ओळखला जातो. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. राम तेरी गंगा मैली ही एक वेगळी प्रेमकथा आहे गंगा आणि नरेंद्र यांची. नरेंद्र पवित्र गंगा नदीचा अभ्यास करायला आणि गंगोत्रीचे पाणी आणण्यासाठी जातो. तेथेच त्याची आणि गंगाची भेट होते आणि एक नव्या प्रेम पर्वाची सुरुवात होते. गंगाला नरेंद्रपासून एक मुलगा देखील होतो. त्यानंतर ज्यावेळेस ती नरेंद्रचा शोध घेण्यासाठी कलकत्त्याकडे निघते तेव्हा अनेक प्रकारे तिचं शोषण केलं जातं. शेवटी नरेंद्र आणि गंगाचे मिलन होते. राम तेरी गंगा मैलीची कथा ही गंगा आणि गंगा नदी यांची तुलना केल्यासारखी पुढं सरकत जाते. पावित्र्य आणि अपवित्रतेचे संक्रमण या प्रेमाच्या माध्यमातून सतत राज कपूर हे आपल्याला दाखवित राहतात आणि एका नव्या बदलाची सुरुवात राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न त्यांनी केला हे निश्चितपणे मानायला हवं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले. राजीव कपूर, मंदाकिनी, दिव्या राणा, सईद जाफरी, कुलभूषण खरबंदा, रजा मुराद, सुषमा सेठ आणि टॉम ऑल्टर. राजीव कपूर आणि मंदाकिनी यांची जोडी प्रथमच पडद्यावर राम तेरी गंगा मैलीच्या माध्यमातून दिसून आली. राजीव कपूरचा अभिनय ठीकठाक झाला असला तरीही चर्चेत राहिल्या त्या मंदाकिनी. मंदाकिनींचा अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना घायल केलं. त्याचबरोबर त्यांचा संवेदनशील अभिनय चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर कुलभूषण खरबंदा आणि सईद जाफरी यांच्या अभिनयाची जुगलबंदीही प्रेक्षकांना अनुभवास मिळाली. याचबरोबर फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा दर्जा राम तेरी गंगा मैलीला देण्यात आला. त्याचबरोबर राज कपूर यांना सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार रवींद्र जैन यांनी, तर गीतं लिहिली होती हसरत जयपुरी आणि रवींद्र जैन यांनी. अतिशय सुरेल संगीत या चित्रपटाला रवींद्र जैन यांनी दिलं, जे की आज तागायत लोकप्रिय आहे. या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना फिल्मफेअरने सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार देऊन गौरविलं. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. या चित्रपटाच्या माध्यमातून राज कपूर यांनी पुन्हा आपलं वर्चस्व हिंदी चित्रपटसृष्टीवर सिद्ध केलं.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे.
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ETI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ETI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला. जर वेळेला एक नवीन थीम आणि मराठीतली सदाबहार गाणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला. आजची आपली थीमही खूप जास्त स्पेशल आहे बरं का. मराठी चित्रपट संगीत, भावगीत क्षेत्राचा इतिहास ज्यांनी शब्दात घडवला ते म्हणजे अर्थात श्रीनिवास खळे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीनिवास खळे हे म्हणजे मराठी संगीतातलं एक अग्रगण्य नाव आहे. खळे काकांचा जन्म 30 एप्रिल 1926 ला झाला. त्यांच्या वडिलांचं नाव विनायक खळे तर आईंचं नाव लक्ष्मीबाई होतं. त्यांचे थोरले बंधू काशीनाथ खळे यांच्या प्रेरणेमुळे श्रीनिवास खळे यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. आता काशीनाथ खळेंचे उपकार मानावे तितके थोडेत, कारण त्यांच्यामुळेच खळे सारखा हिरा संगीत सृष्टीला लाभला. मूळचे बडोद्याचे असणारे श्रीनिवास खळे आपल्या कला गुणांचं चीज व्हावं म्हणून मुंबईत आले, कारण त्यांच्या मनात विश्वास होता की एक दिवस माझाही येणार. कारण मुंबई माणसातल्या गुणांची कदर नेहमीच करते. 1950 साली रेल्वेतल्या नोकरीचा आलेला कॉल अजून आलाच नाही असं सांगत खळेंनी वडिलांना फसवलं नसतं तर श्रीनिवास खळे नामक संगीत आपल्या दैवी चमत्काराला आपण मुकलो असतो, नाही का? श्रीनिवास खळेंचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी स्वरबद्ध केलेली एक से बडकरी गाणी आज आपण ऐकणार आहोत. त्यामुळं सर्व कानसेन तृप्त करण्याची जबाबदारी आज मी घेतलीये आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. सुरुवात करणार आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शोची एका अभंगानं, सुंदर ते ध्यान. लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलंय, तर अर्थात श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि संत तुकारामांचे शब्द. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. पंढरीचा वास चंद्रभागेमध्ये स्नान घ्या वाथे, खरंच पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय. पंडित भीमसेन जोशी यांनी हे गाणं गायलंय, तर संत नामदेवांचा हा अभंग आपण आत्ताच ऐकला आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. खळे काकांबद्दल बोलायचं झालं तर कोणत्याही सिच्युएशन मध्ये कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही, कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. हा खळे काकांचा स्वभाव होता, म्हणजे काम चोख हवं त्यात हयगई होता काम नाही. काका आपल्या कामात कोणाचीही ढवळाढवळ खपवून घेत नसत. एकदा एक मोठा निर्माता दिग्दर्शक त्यांना भेटायला आला. त्यांच्या विनंतीवरून त्या दिग्दर्शकाच्या गाणाऱ्या मुलीची रेकॉर्डिंग करायचं ठरवलं आणि खळे काकांनी त्या मुलीकडून गाणी वगैरे म्हणून घेतली. गाणी रेकॉर्ड झाल्यानंतर पुन्हा जेव्हा खळे काकांनी ती ऐकली तेव्हा मात्र त्यांना ती फारशी आवडली नाही आणि त्यांनी ठरवलं की रेकॉर्डिंग काही आता काढायची नाही. तशी सूचनाही त्यांनी दिली होती रेकॉर्डिंग कंपनीला. अर्थात आता त्या मुलीचे वडील म्हणजेच तो दिग्दर्शक पुन्हा एकदा काकांकडे आला. आपल्या मुलीचं गाणं लोकांसमोर येत नाहीये ही बात त्यांना अजिबात रुचली नाही. रेकॉर्डिंग बाहेर न काढण्याचं कारण खळे काकांना त्यांनी विचारलं. खळे काकांनी निर्भीडपणे पण नम्रपणे सांगितलं की त्यांच्या मुलीची गायकी ही अपेक्षेनुसार नाहीये. श्रीनिवास खळे या विरोधाखाली कम अस्सल गोष्टी रसिकांपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत हा होता खळे काकांचा बाना. दिग्दर्शकांनी पुढचेही काही सिनेमे तुम्हाला मिळवून देतो असं अमिषही काकांना दाखवलं, पण काका ढळले नाही. ते स्वतःच्या मतावर ठाम राहिले. त्यांनी नम्र शब्दात नकार दिला. सुरांच्या या बादशहानं आयुष्यभर कोणाचीही हांजी हांजी केली नाही. हीच होती खळे काकांची खासियत. चला तर मग घेऊन आलीये पुढचं गाणं तुमच्या भेटीला, सावळे सुंदर रूप मनोहर. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वेलकम बॅक. आत्ताच पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातलं विठ्ठल गीते गावा हे गाणं आपण ऐकलं आणि या गाण्याबरोबरच तुम्ही नक्कीच हरवून गेला असाल, हो ना. भीमसेनजींनी हे गायलं होतं गाणं. भीमसेनजी आणि श्रीनिवास खळे यांचा एक वेगळा बॉन्ड होता. भीमसेनजी खूप मोठे गायक, ते वयाने देखील काकांपेक्षा 4 वर्षांनी मोठे होते. पण रेकॉर्डिंगच्या आधी काका त्यांच्याकडूनही गाण्याचा एक एक शब्द आणि सूर घोटवून घेत असत. अर्थात भीमसेनजी खूप साधे, डाऊन टू अर्थ, आपण म्हणतो ना जमिनीवर असणारे शास्त्रीय गायक होते. त्या दोघांचं सांगीतिक नातं इतकं घट्ट विणलं गेलं होतं की ते देखील विना तक्रार गाणं खळे काकांच्या पसंतीस उतरेपर्यंत गात असत. खळे काकांनी स्वरबद्ध केलेली अभंगवाणी करत असताना तर पंडित भीमसेन जोशी खळेंच्या पायाशी बसले. खळे म्हणाले, अरे रे रे, हे काय करताय? असं म्हणत ते काहीसे गडबडले. पण भीमसेनजी म्हणाले, आता तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. फक्त भीमसेनजीच नाही तर माणिक वर्मा, शुभा गुरटू, रामदास कामंत, सुरेश वाडकर, मालती पांडे, देवकी पंडित, साधना सरगम पासून ते अगदी आत्ताच्या लिटल चॅम्प पर्यंत म्हणजे 4 पिढ्यातल्या साधारण 100+ गळ्यांनी खळे काकांचे सूर हे अभिमानानं मिरवलेत. संत तुकाराम, संत नामदेव, कुसुमाग्रज, गदी माडगुळकर, शांताबाई शेळके यांसारख्या 136 कवींचे शब्द काकांनी सुरात घडवलेत. बालगीतं म्हणू नका, स्फूर्ती गीतं म्हणू नका, फिल्म संगीत, नाट्यसंगीत, लावण्या, अभंग, भावगीत, गझल, भजन, सुरांच्या या मांत्रिकाला हे सारे प्रकार वश होते असं म्हणता येईल. खळे काकांनी स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचं अढळपद मिळवताना त्यांनी इतरांना नेहमीच दीपगृहासारखी भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारीही पार पाडली. त्यामुळेच या संगीत इंडस्ट्रीला शंकर महादेवन सारखे चमकता तारा मिळाला, जो खळे काकांचा शिष्य म्हणूनच नावारूपास आला. अरुणदाते यांना मराठी भावगीत गायनाची पहिली संधी श्रीनिवास खळेंनी दिली होती. मी मूळचा मराठी भाषी नाहीये, त्यामुळे मराठी भावगीत प्रकार मला काही जमणार नाही वगैरे अरुणदातेंनी सांगितलं होतं. पण श्रीनिवास खळे काकांनी ही गोष्ट पूर्णतः चूक ठरवत त्यांना गाण्याची संधी दिली. श्रीनिवास खळे यांच्या या निर्णयामुळे संगीत क्षेत्रात अरुणदाते सुद्धा चमकले आणि तेही चमकले शुक्र ताऱ्याप्रमाणे. कारण अरुणदाते यांचे खळे काका यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गाणं होतं शुक्र तारा मंदवारा. चला ऐकूयात हेच गाणं मंगेश पाडगावकरांचे शब्द आणि अरुणदातेंचा हा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी खूप जास्त स्पेशल आहे. सगळे कानसेन माझ्यावरती नक्कीच खुश झाले असणार आहेत कारण श्रीनिवास खळे यांची गाणी आज आपण ऐकतोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ते. लता मंगेशकरांनी हे गाणं गायलं होतं तर तुकारामांचा हा अभंग होता. सो तुम्ही हा नक्कीच एन्जॉय केला असेल हो ना. चला पुढची एक गोष्ट सांगणार आहे खळे काकांविषयीची. एका सिनेमासाठी 2 गाणी खळे काकांनी तयार केली होती पण सिनेमाचे संगीत दिग्दर्शक ऐन वेळेला बदलला गेला त्यामुळे ही 2 गाणी सिनेमात घ्यायची नाहीत असं ठरलं. मग गदिमानी इन्सिस्ट केलं की जी ही 2 गाणी आहेत ती आपण एखाद्या कंपनीकडून रेकॉर्ड करून घेऊ. गदिमानचा हा डिसिजन खळे काकांच्या जीवनातला मैलाचा दगड ठरला कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्ड वरती जी गाणी होती ती 2 गाणी होती गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. 1952 साली श्रीनिवास खळे काकांची पहिली रचना गोरी गोरी पान इतकी लोकप्रिय झाली आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूला असणारी एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

0: गदिमांची ही गाणी आशा भोसले यांनी गायली. आपलं नाव इंडस्ट्रीमध्ये झालेलं नसताना सुद्धा आशाताईंनी आपलं गाणं गायलं खळे काकांना याचं प्रचंड अप्रूग वाटत होतं. तो होता भावगीतांचा सुवर्ण काळ. श्रीनिवास खळे काकांनी त्यानंतर एकाहून एक अशी अनेक सरस गाणी केली. मग त्यात जाहल्या काही चुका, नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घन निळा, कंठातच तुटल्या तारा, रुसला मजवरती काढा, नको ताई रुसू मग, अशी लिस्ट आता खूपच मोठी होईल बरं का. पण या दोन गाण्यामधलं जे एक गाणं होतं, एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख. त्यांचे शब्द काहीसे असे आहेत, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळले, भय वेडे फार त्याचे वाऱ्या सवे पळाले, पाण्यात पाहता चोरून या क्षण एक, त्याचेच त्या कळले, त्याचेच त्या कळले, तो एक राजहंस. या कडव्याप्रमाणेच खळे काकांना स्वतःच्या प्रतिभेची जाण तेव्हाच झाली होती. मात्र बाकी जगाला ती कळण्यास बराच काळ जावा लागला. याच नोटवरती घेऊन येते खळे काकांचं पहिलं गाणं, जे त्यांच्यासाठी ठरलं होतं टर्निंग पॉइंट. गोरी गोरी पान या गाण्याचं नवं रिक्रिएटेड व्हर्जन ही तुम्हाला इंटरनेटवरती ऐकायला मिळतं. पण जे सच्चे, जे खरे आहेत, ते कायमच तसेच राहणार आहेत. कारण म्हणलं जातं ना, ओल्ड इज गोल्ड. सो ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आणि गदी माडगुळकरांचे शब्द असलेलं हे गाणं. आज सुद्धा दादाच्या लग्नात कुणी ना कुणीतरी बहीण नक्कीच म्हणत असते. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण ऐकतोय खळे काकांनी संगीतबद्ध केलेली गाणी. खळे काकांनी केलेली प्रत्येक रचना, त्या गाण्यातले शब्द, सामर्थ्य सुरांच्या संगीतानं अनेक पटीनं सहजतेनं वाढवतं. कसा मला टाकूनही गेला राम, पंडित भीमसेन जोशींनी हे गाणं गायलं होतं जे आपण आत्ताच ऐकलं. संत एकनाथांची ही रचना होती. श्रीनिवास खळे यांनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल पाहिलेलं आहे. कलाकारांच्या वाटेला येणारा भोग त्यांनीही भोगलेले. बडोदा सोडून नशीब आजमावण्यासाठी त्यांनी मायानगरीचा म्हणजेच मुंबईचा रस्ता धरला. ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती सोय झाली, पण त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये नवीन म्हणून होणारी उपेक्षा यासारख्या अडचणी, त्यातून आलेले डिप्रेशन यामुळे काही काळ ते इतके हेल्पलेस झाले होते की स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतला होता. पण अशा या कठीण प्रसंगी, कठीण काळात त्यांना त्यांच्या पत्नीनं मानसिक बळ दिलं, या निर्णयापासून परावृत्त केलं. त्यांच्या पत्नीनं दाखवलेल्या या धैर्यामुळं संगीत क्षेत्राचा होणारा अपरिणित नुकसान टळलं आणि त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र त्यांचं आजही ऋणी आहे. 1952 साली गोरी गोरी पान या गाण्यानं सुरू झालेला प्रवास, त्यानंतर आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला, गौडी जम्मत गौडी गम्मत, चांदोमामा चांदोमामा भागलास का, नको ताई रुसू कोपऱ्यात बसू यासारखी अनेक गाणी खळे काकांनी दिली. आणि त्यांनी दिलेल्या अशा बालगीतांनी तो काळ बहरतच गेला असं म्हणता येईल. याचबरोबर खळे काकांनी एक अप्रतिम अंगाई सुद्धा दिली आहे, नीज माझ्या नंदलाला. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांनी हा आवाज दिलाय. तेव्हा चला ऐकूयात हे सुंदर गाणं क्लासिक रेडिओ शो मधून.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. जय जय महाराष्ट्र माझा की आवाज आहे हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. श्रीनिवास खळे यांचं हे म्युझिक होतं आणि शाहीर साबळे यांनी जे काही गायलंय की आवाज आहे. प्रत्येक महाराष्ट्र दिन असो किंवा इतर कोणत्याही दिवसांना हे गाणं जेव्हा लागतं ना तेव्हा ते खरंच खऱ्या अर्थानं स्फूर्ती गीत वाटतं. एवढा एनर्जी डोस या गाण्यात आहे. आता या गाण्यामागची एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 1960 ला यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश घेऊन येणार ही बातमी आल्यावर एका कंपनीनं 4 दिवसात महाराष्ट्राची 2 गाणी तयार करा असं लगेच खळे काकांना सांगितलं. पण त्यातूनच जन्माला आली शाहीर साबळेंनी गायलेली जय जय महाराष्ट्र माझा आणि चकोर आजगावकर लिखित माझे राष्ट्र महान ही 2 स्फूर्तीगीतं आज महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात अगदी आग्रहानं गायली जातात. खळे काकांनी मराठी संगीतांना जसा संगीत साथ चढवलाय तसाच त्यांनी हिंदी बंगाली गुजराती आणि संस्कृत भाषेतल्या गाण्यांनीही आपल्या संगीतानं त्यांनी अलंकृत केलंय. खळे काकांनी यांना कर्तव्य आहे ही बोलकी बाहुली पळसाला पाणी 3 जिव्हाळा पोरकी सोबती या मराठी सिनेमांना संगीत दिलंय. तसंच त्यांनी पाणीग्रहण विदूषक आणि देवाचे पाय या नाटकांनाही संगीत दिलंय. संगीताच्या दुनियेत श्रीनिवास खळे हे कायमच खळे काका या नावानं ओळखले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत मृदू होता आणि त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती ते भेटल्यानंतर आदरास्थानी होऊन जायचे. त्यांचे जे शिष्यगण होते त्यातच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचाही समावेश होतो. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या 2 भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या गायकांकडून नाम शाम गुणगान या हिंदी भजन अल्बमसाठी एकत्र गाऊन घेणारे खळे काका हे एकमेव संगीतकार होते आणि हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बरं का. तर पंडित भीमसेन जोशींनी गायलेली अनेक गाणी आपण आत्ताच ऐकली. अनेक अभंगांना भीमसेन जोशींनी आपला साथ चढवला. पण आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी स्वरसाथ चढवलेला एक अप्रतिम अभंग. संत तुकारामांची ही रचना भेटी लागी जीवा लागली आस. तेव्हा लगेच ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. वाह, हे गाणं तर कधीच जुनं होऊ शकत नाही. बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी हे गाणं गायलंय, तर श्रीनिवास खळेंचं म्युझिक. खळे काकांच्या ज्या गाण्याच्या रचना असायच्या त्या गायक गायिकेंसाठी अवघड असायच्या. त्यामुळं खळे काकांचं गाणं म्हणजे कठीण परीक्षा पास होणं असं मानलं जायचं. याबाबत खळे काकांना विचारलं असता तर ते कायम सांगायचे की रचना ही शब्दांची गरज आहे, त्यामुळं योग्य संगीत रचनेशिवाय जो काही त्या गाण्यातला भाव आहे तो तुमच्यापर्यंत रसिकांपर्यंत पोहोचणार तो कसा. लता दिदी अत्यंत जिव्हाळ्यानं खळे काकांना अनेक प्रकारे बऱ्याचदा समजवायच्या की आपल्याला 3 मुली आहेत, तेव्हा पैशांचा विचार प्रत्येकासारखा आपल्यालाही करायला हवा. मात्र खळे काका म्हणायचे, दिदी पैशांसाठी काहीही काम घेऊन मी ती करू तरी कशी. खळे काकांच्या काळात त्यांनी 11 सिनेमांना संगीत देण्याचं काम त्यांनी नाकारलं होतं. तेव्हा खळे काका बरेच डिप्रेशन मध्ये होते, मात्र कलेशी प्रतारणा त्यांनी कधीच केली नाही. कॉमन माणसांचा अनकॉमनपणा त्यांच्या स्वभावात दडलेला होता. त्यांच्यावर लक्ष्मी जरी फारशी प्रसन्न झालेली नसली तरीही अगणित मान सन्मान पुरस्कार त्यांचं भांडवल होतं त्यांच्याकडे. आयुष्यभर खस्ता खात स्वतःची आणि कुटुंबाची अनेक आजारपणं झेलत आयुष्य विस्कळीत करणाऱ्या अनेक घटकांना सामोरं जात ते इतके विलक्षण कलाकृती घेऊन यायचे, ते सगळ्यांसाठी कोडच असायचं. का वेदने तो होतो जन्म साधनेचा, या पाडगावकरांच्या ओळीप्रमाणे खळे काका खऱ्या अर्थानं जगले. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचे हात इतके कापत होते की त्यांना नीट लिहिता येत नसे. मात्र हार्मोनियम पेटीवर बसले की त्यांचे हात थरथरणं थांबायचं आणि ते वेगळ्याच विश्वास जायचे. आज संगीत क्षेत्रात अनेकांनी गडगंज पैसा मिळवलाय, पण खळे काकांनी आपला कलेचा बाजार कधीही मांडला नाही आणि जे पदरी पडलं त्यात समाधानानं ते राहत गेले. खळे काकांना रेडिओ तेरणाचा मानाचा मुजरा. घेऊन आले पुढचं गाणं. लता मंगेशकर यांनी हे गायलंय, श्रीनिवास खळेंचं संगीत. संत तुकारामांची ही रचना, खेळ मांडियेला वाळवंट खाई.

वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण पुढच्या एपिसोड मध्ये नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. कारण अशी बरीच माणसं आपल्याला आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. सो तुम्हाला आता उत्सुकता असेलच पुढची आपली थीम काय असणार आहे, कुठली गाणी घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. सो आपला पुढचा एपिसोडही नक्कीच खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळं नक्की ऐका क्लासिक रेडिओ शो. तोपर्यंत कनेक्ट राहूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती आपला निरोप घेते. नमस्कार. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 0 78. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.